FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 22 भाद्रपद शके 1948 अर्थात 13 सप्टेंबर 2026. नमस्कार, सुप्रभा श्रोते हो. 5:58 झाली आहेत. आजची प्रसारण

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोते हो ठीक 6 वाजता हिंदीतून समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

अजय चिरमुले आणि राजन बने यांचं हे पहाड गीत आत्ताच आपण ऐकलं. गायक कलाकार होते रवींद्र साठे, साधना सरगम आणि अनुराधा पौडवाल. संगीत दिलं होतं अरविंद निर्मळ यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि कार्यक्रम अमृतधारा. यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराज यांचा अभंग. संगीतकार आहेत प्रभाकर पंडित आणि स्वर आहे सुरेश वाडकर आणि सहकलाकार यांचा.

श्रोते हो, आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 6:19 झाली आहेत. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र कार्यक्रम अमृतधारासाठी.

श्रुतीहू शैलेश दाणी यांनी संगीतबद्ध केलेली आशिष विळेकर यांची ही शब्दरचना साधना सरगम आणि सहकलाकार यांच्या आवाजात आपण ऐकलीत.

आपण ऐकतात अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. आता ऐकूया जगदीश जाधव यांची रचना, स्वर आणि संगीत आहे आनंद शिंदे यांचा.

श्रोते हो, समूह स्वरातलं हे देशभक्तीपर गीत रवींद्र भट यांचं होतं आणि संगीतकार होते सुधीर फडके. याबरोबरच अमृतधारा हा कार्यक्रम आता संपन्न होत आहे.

श्रोते हो, आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. 6:35 झालेले आहेत. आता एक नजर आजच्या कार्यक्रमांवर. या रूपरेषेनंतर 6:40 कृषी वार्तामध्ये स्वच्छ दूध निर्मिती याविषयी माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मधुमेह हा आजार आणि त्याचे प्रकार याविषयी डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती. त्यानंतर 6:50 परिसरमध्ये वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयी प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांनी सांगितलेली माहिती. 7:00 ऐसी अक्षरी रसिके अंतर्गत ॲडव्होकेट कुमुदवती भोसले यांचा वैचारिक बंध दिरंगाई. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. 7:40 काही भावगीतं आपण ऐकू शकाल. 8:00 समाचार प्रभात. 8:30 मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र. 8:15 आपण ऐकू शकाल रुचिरा मसाले खवईगिरी हा कार्यक्रम. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हास चिंतामणी. आणि 9:00 गीत बहारमध्ये गीतकार अंजान यांची काही गीतं प्रसारित केली जातील.

श्रुते हो सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात गणेशोत्सव, सार्वजनिक आरोग्य आणि त्याविषयी काही महत्वाचे कायदे याविषयी ॲडव्होकेट आसावरी कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. 10:00 आपली आवड हा कार्यक्रम, 10:30 मिश्र संगीत, 11:00 फोन इन कार्यक्रम गप्पा गाणी, संवादिका असतील स्नेहांकिता देवगेकर. विषय असेल श्रद्धा, संस्कृती आणि आनंदाची सांगड घालत असताना जबाबदारीचं भान राखून येणारा गणेशोत्सव आपण कसा साजरा करावा. 12:00 वनिता मंडळमध्ये डॉक्टर अश्विनी भालेकर यांची मुलाखत, तसंच स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी डॉक्टर स्मिता कुलकर्णी

यांची मुलाखत. एक वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम. सायंकाळी 5:30 वाजता युववाणी. सायंकाळी 6:35 गम्मत जम्मत मध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल ओंड्री पुणे या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. 7:30 आवड शेतकऱ्यांची हा कार्यक्रम. याशिवाय अस्मिता मराठीचे कार्यक्रम आणि बातमीपत्र सहक्षेपित करू. अच्छा, कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं. श्रोते हो, ही आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची प्रसारण सेवा.

0: 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 6:40 होत आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया स्वच्छ दूध निर्मिती या विषयीची माहिती.
2: मंडळी, चांगल्या मानवी आरोग्यासाठी स्वच्छ दूध महत्वाचं असतं. अस्वच्छ दुधामुळं TB, टायफॉइड, पॅराटायफॉइड, अंडाशयीत ताप आणि पोटाचे आजार होण्याची शक्यता असते. यापैकी काही जीवाणू दुभत्या जनावरांच्या कासेतून थेट येतात. काही प्रमाणात दूध मल आणि मूत्र प्रदूषणामुळे दूषित होतं. स्वच्छ दूध उत्पादनासाठी दुधाळ प्राणी निरोगी आणि स्वस्थ असणं आवश्यक आहे. क्षयरोग, टायफॉइड, देवी रोग, लाळ्या खुरकत, ब्रुसेलोसिस हे जनावरांना होणारे आजार दुधाद्वारे मानवांमध्ये पसरतात. दूध काढण्यापूर्वी गोठा पूर्णपणे स्वच्छ करावा. कासदाह झालेल्या जनावरांच्या दुधाच्या योग्य तपासण्या कराव्यात. संक्रमित जनावरांचं दूध निरोगी जनावरांच्या दुधात मिसळू नये. निरोगी आणि आजारी जनावरांचं दूध वेगळं ठेवावं. आजारी जनावरांचं दूध जीवाणूविरहित केल्यानंतरच वापरावं. याशिवाय दूध देण्याच्या किमान 1 तास आधी जनावरांची स्वच्छता करावी. शरीर आणि कासेचा भाग स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यावा. कोरड्या कापडानं जनावरांचं शरीर पुसून काढावं. दूध काढण्यापूर्वी गोठा स्वच्छ करणं आवश्यक आहे. दिवसातून किमान 2 वेळा जंतुनाशक द्रावणानं जनावरांचा गोठा स्वच्छ करायला हवा. जनावरांची खाद्य उपकरणं स्वच्छ करून घ्यावीत. माशी आणि डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोठ्यात DDT वापर करावा. गोठ्यात पुरेशा प्रमाणात प्रकाश आणि हवा येणं आवश्यक आहे. याबरोबरच कामगारांची स्वच्छता देखील तितकीच महत्वाची आहे. कामगारांची स्वच्छता आणि सवयींचा दुधाच्या स्वच्छतेवर मोठा परिणाम होतो. त्यांचे कपडे स्वच्छ असावेत, नखं कापलेली असावीत. काम सुरू होण्यापूर्वी हात जंतुनाशक द्रावणानं धुवायला हवेत. कामगार निरोगी असायला हवेत हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. याशिवाय दूध उत्पादनात भांडी स्वच्छ असणं आवश्यक आहे. दुधाच्या वापरासाठी वापरलेली दुधाची भांडी प्रत्येक प्रयोगानंतर स्वच्छ असणं आवश्यक आहे. दुधासाठी वापरलेली भांडी घुमट आकाराची असावीत. दूध साठवणुकीसाठी स्टेनलेस स्टीलची भांडी वापरावीत. दुधाची भांडी प्रथम बाहेरून आणि आतून थंड पाण्याने धुवा, नंतर गरम पाण्यानं, नंतर डिटर्जंट द्रावणानं आणि नंतर गरम पाण्यानं आणि थंड पाण्यानं 2 मिनिटं वाफेनं धुवून ठेवावीत आणि मग नंतर सुकवावीत.
1: कृषी वार्ता या आमच्या शेतीविषयक कार्यक्रमात आपण ऐकत होतात स्वच्छ दूध निर्मिती या विषयीची माहिती. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: श्रुती हो, आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
3: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
5: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ञ

0: सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: कडधान्य म्हणजे मूग, मटकी, हरभरा, मसूर, राजमा, चवळी. भरडधान्य म्हणजे मिलेट्स आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, जे बाजारात सहज उपलब्ध आणि पौष्टिक अन्नाची उत्तम साधनं आहेत. त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि फायबर मिळतं. जेव्हा तुम्ही कडधान्य आणि भरडधान्य किंवा तृणधान्य हे कंबाईन करता, म्हणजे भरडधान्य आणि तृणधान्य कडधान्यासोबत कंबाईन करता, तेव्हा ती प्रोटीन प्रोफाईल पूर्ण होते आणि पदार्थ जास्त पोषक बनतो. कॅल्शियम तुम्हाला दूध दुधाच्या पदार्थांमधून, पनीर, टोफूमधून पण मिळू शकतं. नाचणी आणि राजगिरा ह्या सगळ्या स्रोतांमधून मिळू शकतं.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 6:45 होत आहेत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण मधुमेह हा आजार आणि त्याचे प्रकार याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मधुमेह काय आहे आणि त्याचे काय वेगवेगळे प्रकार आहेत याबद्दल आपण जाणून घेऊया. मधुमेह म्हणजे डायबेटीस, म्हणजेच आपल्या शरीरामधील रक्तातील साखरेची पातळी नॉर्मलपेक्षा जास्त होणे. हा आजार एक आपल्या जीवनशैलीच्या रिलेटेड आहे. चयापचय म्हणजेच आपल्या शरीरामधील जो काही बदल होतो आपल्या जीवनशैलीच्यामुळे, त्याच्यामुळे हा आजार होतो. आणि ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. टाईप 1 डायबिटीज हा जनरली लहान वयात होतो आणि टाईप 2 डायबिटीज हा नंतरच्या वयात येतो. टाईप 1 डायबिटीजमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये आपल्या इन्सुलिन सिक्रिएट करणाऱ्या ज्या सेल्स आहेत पॅनक्रियाजमधल्या, त्या ॲटोडिस्ट्रक्शन होतात, त्या पूर्णपणे नष्ट होतात आणि त्याच्यामध्ये इन्सुलिनची पूर्णपणे कमतरता असते. डायबिटीज किंवा मधुमेह हा इन्सुलिनच्या रिलेटेड आजार आहे, ज्याच्यामध्ये शरीरामधील इन्सुलिन एकतर पूर्णपणे कमी होतं किंवा इन्सुलिनचं काम कमी झालेलं असतं, त्याची इफिशियन्सी कमी झालेली असते. इन्सुलिनचं का महत्त्व आहे, आपल्या शरीरातील जेव्हा आपण जेवण घेतो किंवा अन्न घेतो आणि त्याचं ग्लुकोजमध्ये जे रूपांतर होतं ते पेशीला जेव्हा पाहिजे असतं तेव्हा इन्सुलिनची गरज लागते. इन्सुलिन नसेल तर रक्तातील साखर पेशींपर्यंत जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे डायबिटीज हा इन्सुलिनच्या संदर्भातला आजार आहे. आपण जरी त्याला समजत असलो हा साखरेच्या संदर्भात आहे, पण हा मूळ आजार होतो इन्सुलिनच्या डिफिशियन्सीमुळे किंवा इन्सुलिनच्या कार्यक्षमता कमी झाल्यामुळे. जसं आपण बघितलं टाईप 1 डायबिटीजमध्ये इन्सुलिन सिक्रिट करणाऱ्या सेल्स पूर्णपणे नाहीशा झालेल्या असतात आणि त्याच्यामध्ये ॲब्सोल्युट इन्सुलिन डिफिशियन्सी असते आणि अशा पेशंट्सला आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतं. ते कशामुळे होतं, हा एक जनरली ॲटोइम्युन डिसीज आहे, म्हणजेच आपल्या शरीरातील रोगप्रतिकार क्षमता रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती पॅनक्रियाजमधल्या बीटा सेल्सला समूळ नष्ट करते. टाईप 2 डायबिटीज हा जनरली इन्सुलिन रेझिस्टन्स, म्हणजेच इन्सुलिन आहे पण त्याची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे होतो. आणि त्याबरोबरच वाढणाऱ्या वयाबरोबर इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी कमकुवत होतात. हे कशामुळे होतं, ह्याचे मेजर रिस्क फॅक्टर्स काय आहेत, एकतर वाढलेलं वजन, पोटावर साचलेली अतिरिक्त चरबी, त्याशिवाय फिजिकल इनॲक्टिव्हिटी म्हणजेच व्यायामाचा अभाव, फॅमिली हिस्ट्री, जेनेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजेच जर पॅरेंट्सला असेल, घरच्या आईवडिलांना असेल तर मुलांना व्हायची शक्यता असते, वाढणाऱ्या वयाबरोबर डायबिटीज व्हायचा धोका वाढतो, अनहेल्दी डायटरी पॅटर्न्स म्हणजे जंक फूड्स खाणे किंवा प्रोसेस फूड खाणे, जास्त कॅलरी इनटेक असणे, अशा वेळेस डायबिटीज व्हायची शक्यता वाढते. याशिवाय जर बायकांमध्ये जर प्रेग्नन्सीमध्ये जर आधी झालेला डायबिटीज असेल तर टाईप 2 डायबिटीज होऊ शकतो. याबरोबरच ज्यांना बीपी आहे, हायपरटेन्शन, जास्त कोलेस्ट्रॉल आहे, असे सुद्धा रिस्क फॅक्टर्स आहेत. एक तिसरा प्रकार असतो जेस्टेशनल डायबिटीज मलायटस, म्हणजे

गर्भावस्थेत होणारा डायबिटीज तो कशामुळे होतो? जो काही आपलं प्लासेंटा आहे त्याच्यामधून जे काही वेगवेगळे हार्मोन्स होतात त्याच्यामुळे शुगर वाढते. तर मुख्यत्वे हे तीन वेगवेगळे डायबिटीजचे प्रकार आहेत, टाईप 1, टाईप 2 आणि जेस्टेशनल डायबिटीज. धन्यवाद.

0: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह हा आजार आणि त्याचे प्रकार याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम. आज सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी, 8:40 चिंतन हाच चिंतामणी. त्यासाठी ट्यून करा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: परिसर।
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतीनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे। श्रोते हो, आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग पहिला। लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं। ऐकूयात भाग पहिला।
2: श्रोते हो नमस्कार। पहाटीची वेळ, पक्ष्यांचा किलबिलाट, पानांची सळसळ आणि झाडांच्या फांद्यांमधून डोकावणारी सूर्याची कोळी किरणे, या सुंदर दृश्यामागे एक अदृश्य शक्ती कार्यरत असते, ती म्हणजे वनस्पती। आपण कधी विचार केला आहे का पृथ्वीवरील जीवनाचा खरा आधार कोण? उत्तर अगदी सोपं आहे, अर्थातच वनस्पती। वनस्पती म्हणजे केवळ हिरवीगार झाडे नाहीत, त्या पृथ्वीवरील जवळजवळ प्रत्येक अन्न साखळीची सुरुवात आहेत। सूर्यापासून मिळालेली ऊर्जा वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून रासायनिक ऊर्जेत रूपांतरित करतात। कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि सूर्यप्रकाश यांच्या सहाय्याने त्या आपले अन्न तयार करतात आणि याच प्रक्रियेत वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो। आपण श्वास घेतो, प्राणी श्वास घेतात, पक्षी, कीटक आणि सूक्ष्मजीव देखील श्वसन करतात। या सर्वांच्या जीवनामागे वनस्पतींचंही योगदान आहे। मित्र हो, एखाद्या जंगलात उभे राहून पहा, तिथे एक फक्त झाड नसते, ते कोणासाठी अन्न असते, कोणासाठी घर असते, कोणासाठी सावली असते, तर कोणासाठी जीवनाचा आधार असते। गवत खाणाऱ्या शाकाहारी प्राण्यापासून सुरुवात झालेली अन्न साखळी पुढे मांसाहारी प्राण्यांपर्यंत पोहोचते, म्हणजेच वनस्पतींमध्ये साठवलेली सूर्याची ऊर्जा संपूर्ण अन्न साखळीमध्ये प्रवाहित होते। धान्य, डाळी, फळे, भाज्या, तेलबिया, मसाले, चहा, कॉफी, औषधी वनस्पती आदी आपल्या दैनंदिन जीवनातील असंख्य गरजा वनस्पती पूर्ण करतात। इतकंच नाही तर कापूस, ताग, बांबू, लाकूड, रबर यासारख्या असंख्य नैसर्गिक संसाधनांचे मूळही वनस्पतींमध्येच आहे। वनस्पती आपल्याला अन्न देतात, प्राणवायू देतात, पण त्यांचे कार्य इथे थांबत नाही। त्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि कार्बनचे संचयन करतात। म्हणूनच हवामान बदलाच्या आव्हानात वनस्पती आणि जंगलांचे महत्व अत्यंत मोठे आहे। आपण मनुष्य म्हणून कल्पना करा, जर पृथ्वीवर वनस्पती नसत्या तर ना अन्न साखळी राहिली असती, ना अनेक प्राण्यांचे अस्तित्व, ना पुरेसा ऑक्सिजन, ना हिरवाई, आणि कदाचित पृथ्वीवरील आजची जीवसृष्टी अस्तित्वात आली नसती। म्हणूनच वनस्पती म्हणजे पृथ्वीच्या जीवनचक्राचा पाया आहे। आपण एखादे झाड लावतो तेव्हा आपण केवळ एक रोपटे लावत नाही, तर आपण भविष्यातील अन्नाची शक्यता निर्माण करतो, अनेक जीवांना आश्रय देतो आणि जीवनाला श्वास

0: असं देतो. म्हणून लक्षात ठेवूया की वनस्पती जगल्या तर जीवसृष्टी जगेल, वनस्पती समृद्ध झाल्या तर पृथ्वी समृद्ध होईल. वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचे त्याचमुळे अधिष्ठान आहेत, त्यांचे संवर्धन म्हणजे पृथ्वीवरील जीवनांचे संवर्धन. मित्र हो, आपण हे बऱ्याचदा ऐकतो परंतु कृतीशीलता याबाबत कमी पडते. आपण महाराष्ट्रातील काही उदाहरणं पाहूयात. पर्जन्य छायाच्या प्रदेशातील राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांनी माथा ते पायथा या पद्धतीने तीव्र उताराच्या डोंगरावरील पाणी, डोंगरावर लावलेल्या जंगली वृक्ष, बोर, बाभूळ, सीताफळ यांच्यासारख्या वृक्षांनी लागवड करून ते पाणी थांबवलं. गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या त्यातून कायम सुटलीस, त्याचबरोबर गावातील जमिनीतील भूजल पातळीतही वाढ झाल्यानं सिंचनाची व्यवस्था तिथल्या शेतकऱ्यांनी उभी केली. अवघ्या गावाच्या सहकार्याने वृक्ष लागवडीने राळेगण सिद्धीचं रूपांतर जगामध्ये राळेगण सिद्धीमध्ये झालं आणि ते आत्मनिर्भर सिद्धी गाव अवघ्या गावाचं आणि अवघ्या शहराचं आणि देशाचं एक आकर्षण केंद्र बनलं. हिवरे बाजार या छोट्याशा गावाला स्वयंपूर्ण बनवण्याचंही कार्य सरपंच पोपटराव पवार यांनी हिरवळीचं वनस्पतींचं आच्छादन वाळून करून दाखवलं. महाराष्ट्राच्या या प्रेरक कथा आपल्याला कृतिशील करतील हा विश्वास मला वाटतो. चला आपणही आपल्या परिसराला पर्यावरण स्नेही बनवण्याचा संकल्प करूयात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान या विषयाचा भाग पहिला ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.
2: परिसर.
3: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
5: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
4: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
4: फोन 940-440-8000.
6: श्रोते हो, सोमवारी 14 सप्टेंबरला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ललिता भावे यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
7: डॉक्टर येऊ का?
8: या काका या. कुठल्या दातानं आमची आठवण काढली?
7: नाही हो, माझं रूट कॅनल तुम्ही केल्यापासून गेल्या 10-12 वर्षात काहीही त्रास नाही, सगळं खातोय. हा, पण एक सल्ला हवाय.
8: बोला.
7: डॉक्टर, माझ्या नातवाची दाढ किडली आहे. तो म्हणतोय रूट कॅनल करून ही नंतर ती दुखणारच, त्यापेक्षा ती दाढ कायमचीच काढून टाकूया आणि इम्प्लांट करूया. आणि मी म्हणतोय रूट कॅनल तुमच्याकडूनच करून घेऊया, योग्य काय आहे?
8: काका, आता आधुनिक तंत्रांनी रूट कॅनल कमीत कमी वेळेत आणि न दुखता केले जाते आणि यासाठी त्या दाताची तपासणी CBCT वर केली जाते. इन्फेक्शनचा अंदाज घेतला जातो. आता नैसर्गिक दात जास्तीत जास्त कसे टिकतील याचा विचार करून ट्रीटमेंट केली जाते. हा आता अगदीच नाईलाज झाला तर नाईलाज कोक्या इलाज तर इम्प्लांट करायचा. पण रूट कॅनल केलं तर आपला नैसर्गिक दात वाचेल आणि मौखिक आरोग्यही चांगलंच राहील. काहीही असलं तरी शेवटी खरा दात तो खरा दातच आणि इतर सगळं दातासारखं. प्रवेशद्वारावरचे सैनिक कमी करून कसे चालतील? दात मुखी तर शरीर सुखी. अगदी Z+ सुरक्षा घेऊन या तुमच्या नातवाला, त्याचा दात आणि वय दोन्ही वाचवूया.
9: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96-04-09-9500. दात

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोते हो आजचे काही दिनविशेष जाणून घेऊया. भारतीय क्रांतिकारक जतींद्रनाथ दास यांचा स्मृतिदिन, तसंच सुप्रसिद्ध हिंदी कवी श्रीधर पाठक यांचाही आज स्मृतिदिन. कृतिशील समाजसुधारक प्रार्थना समाजाचे संस्थापक मामा परमानंद म्हणजेच नारायण महादेव परमानंद यांचाही आज स्मृतिदिन.

श्रुते हो, साहित्य समीक्षक पत्रकार लालजी मोरेश्वर पेंडसे यांचा स्मृतिदिन, प्रसिद्ध गीतकार लालजी पांडे तथा अंजन यांचा स्मृतिदिन, हे होते

आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची ही प्रसारण सेवा 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर. सकाळचे 7 वाजतात. साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आज ऐकूया ॲडव्होकेट कुमुदवती भोसले यांचा वैचारिक बंध दिरंगाई.

किती तिरंगाई ही, एवढा वेळ का लागतो एवढंसं काम करायला? हल्लीच्या मुलींना वेळेचं भानच नसतं. काकू आपल्या मुलीला ओरडत होत्या. माझ्या कानावर काकूंचे हे शब्द पडले. हा संवाद घरोघरी कधी ना कधीतरी होतच असतो. दिरंगाई म्हणजे एखादी गोष्ट वेळेवर पूर्ण न करणं आणि या गोष्टीला लागणाऱ्या ठराविक वेळेपेक्षा जास्त वेळ लागणं, विलंब होणं आणि इतका जास्त वेळ लागूनही ती गोष्ट अपूर्णच राहणं. यासाठी काही गोष्टी कारणीभूत झालेल्या असतात. श्रोते हो, याबाबत सविस्तरपणे बघायचं झालं तर एखादी गोष्ट करणं त्या व्यक्तीला मनापासून आवडत नसणार. त्यामुळं ज्या गोष्टीत मन लागत नाही ती गोष्ट अळमटळम करत करण्याकडं कल असल्यामुळं ती अपूर्णच राहिली. उदाहरणच द्यायचं झालं तर लहान मुलांचा गृहपाठ घेताना हा अनुभव बऱ्याच पालकांना येत असतो. म्हणून याकडं पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मुलांवर योग्य संस्कार हे या लहान वयातच करायला हवेत. यामध्ये दिरंगाई केली की मग पश्चातापाची वेळ येत नाही. यासाठी पालकांनी मुलांसाठीही वेळ देणं आवश्यक आहे. मंडळी, एखादी व्यक्ती आळशी असू शकते. तिला कुठलंच काम करण्यात स्वारस्य नसतं. कधी ते काम करण्यासाठी लागणारी सामुग्री वेळेवर मिळाली नसल्यामुळं ती गोळा करण्यात तिचा बराच वेळ गेलेला असू शकतो. एखादी व्यक्ती खूप चोखंदळ असेल तर मनासारखी गोष्ट मिळेपर्यंत ती प्रयत्नात राहते. तर कधी एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा ती कृती समजून घ्यायला वेळ द्यावा लागून त्या कामात दिरंगाई झाली असेल. यासाठी काही नियम किंवा काळजी घ्यावी लागेल. कामात वक्तशीरपणाची सवय ही लागायलाच हवी. आजचं कोणतंही काम उद्यावर न ढकलता कल करेसो आज आणि आज करेसो अब याची सवय लावून घेतली पाहिजे. आळसात वेळ घालवण्यापेक्षा काम ठराविक वेळी पूर्ण व्हावं म्हणून वेळापत्रक करून लवकरात लवकर ते पूर्ण करण्याकडे कल असावा. शाळेत किंवा कार्यालयामध्येही जाण्यासाठी वक्तशीर असावं. लवकर उठून कामं करावीत, कामात उरक ठेवावा. कार्यालयामध्ये लोकांची कामं वेळेत पूर्ण करून लोकांना होणारा त्रास आणि मनस्ताप होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आळस, बेशिस्तपणा आपल्या बढतीच्या आड येऊ शकतो. काही वेळेला पहिलं काम अर्धवट सोडून दुसऱ्या कामात लक्ष घातल्यामुळं पहिल्या कामावर परिणाम होऊन ते काम पूर्ण व्हायला दिरंगाई होते. पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की गेलेली वेळ परत येत नाही. वेळेवर कामं पूर्ण करण्यासाठी काही बंधनं घालून अथवा काही बक्षिसं ठेवून कामातली दिरंगाई टाळताही येऊ शकते. दीर्घकाळ चालणाऱ्या कामामध्ये विभाग करून ती कामं त्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा करायला हवा. काही वेळा व्यक्तीला आर्थिक टंचाईमुळं काही गोष्टी लांबणीवर टाकाव्या लागतात. त्यामुळं गरजेच्या कामांना प्रथम प्राधान्य देऊन ती कामं पूर्ण करायला हवीत. काही लोकांमध्ये आत्मविश्वास कमी असल्यामुळं कामात चालढकल होऊन दिरंगाई होते. अतिविचार, कमी हुशारी, अनुभवाची कमतरता अशा कारणांमुळं आत्मविश्वास डळमळीत होतो, मानसिक ताण वाढतो. यासाठी मनाची सकारात्मकता अतिशय आवश्यक असते. काही वेळा नैसर्गिक बंधन

0: कामाच्या आड येतात. उदाहरणार्थ, रस्ता करताना पाऊस धोधो कोसळणं, नदीला पूर आल्यामुळं पूल बांधणं थांबवावं लागणं, वाटेत दरडी कोसळणं, त्यामुळं वाहतुकीला अडथळा येणं, यासाठी कामाचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी अशी कामं पूर्ण केली पाहिजेत. शेतकऱ्यांनाही पावसाआधी शेतीची कामं करावी लागतील. पेरणीची कामं, शेती नांगरणी ही शेतीची कामं नियोजन करून केली की सगळी कामं वेळेत पूर्ण होतील. दिरंगाई केली की नुकसान हे आपलंच होतं. आपलं ध्येय काय आहे हे लक्षात घेऊन त्या दृष्टीनं वेळीच आळस झटकून सगळी कामं हातावेगळी केली की श्रोते हो, दिरंगाई व्हायची वेळ कधीच येत नाही. बरोबर ना?
1: वैचारिक बंध आपण ऐकला दिरंगाई. लेखन ऍडव्होकेट कुमुदवती भोसले, वाचक स्वर होता अमृता खानोलकर यांचा, आणि ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. आपण ऐकता आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची प्रसारण सेवा.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:05 झालेली आहेत. शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची. शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची.

श्रोते हो, आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर प्रादेशिक बातम्यांसाठी आकाशवाणीचं पुणे केंद्र थोड्याच वेळात.

0: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा, आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: यानंतर पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील. आम्ही सहक्षेपित करू.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
3: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.
4: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं. ते मला माझ्यात पाहायला सांगतं.
3: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण.
4: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अनलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग् ना तस. अरे अरे, नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः. गुणधर्म समजावून घे, आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको.

0: तुला छान आनंदी जगायचंय की नाही, मजक पाहू।
1: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद। गणेशाय नमः।
2: नमस्ते छोट्या मित्र मैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उंड्री पुणे या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत।
3: सर्व विद्यार्थी निघाले, रस्त्यात मोठे काटे आणि दगड पडले होते। काही विद्यार्थी उड्या मारून पुढे गेले, काहींनी रस्ता बदलला, पण राम थांबला, त्याने सर्व काटे आणि दगड बाजूला केले।
2: या कार्यक्रमात नमस्ते छोट्या मित्र मैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उंड्री पुणे या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत।
3: सर्व विद्यार्थी निघाले, रस्त्यात मोठे काटे आणि दगड पडले होते। काही विद्यार्थी उड्या मारून पुढे गेले, काहींनी रस्ता बदलला, पण राम थांबला, त्याने सर्व काटे आणि दगड बाजूला केले।
2: या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। तेव्हा जरूर ऐका 13 सप्टेंबरला अर्थात रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता गंमत जम्मत हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून।

0: सकाळचे 7:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याला स्वीकृती. बहुपक्षीय दृष्टिकोनावर सदस्य देशांची सहमती. शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. राज्यातील भरती परीक्षा संदर्भात विशिष्ट कार्यपद्धती तयार करणार उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष व्ही राधा यांची माहिती. आणि महिला T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत. आता सविस्तर बातम्या. जगाच्या अनेक भागात सध्या सुरू असलेलं संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील ध्रुवीकरण आणि विभाजित स्थितीबद्दल ब्रिक्स गटातील देशांनी चिंता व्यक्त केली आहे. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी एकमतानं स्वीकारण्यात आलेल्या नवी दिल्ली जाहीरनाम्यामध्ये नेत्यांनी जागतिक पातळीवर महत्वाच्या मुद्द्यांवर विविध देशांचे दृष्टिकोन आणि भूमिकांचा आदर करणाऱ्या बहुपक्षीय दृष्टिकोनाचा पुरस्कार केला आहे. शाश्वत विकास, भूक आणि गरिबीचं निर्मूलन तसंच हवामान बदलांना तोंड देण्यासाठी जागतिक पातळीवर करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देणं या मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे. ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये स्वीकारण्यात आलेला नवी दिल्ली जाहीरनामा सदस्य देशांच्या सामायिक संकल्पांसाठी स्पष्ट दिशा प्रदान करणारा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात नमूद केलं. या जाहीरनाम्यातील ठरावांचं प्रत्यक्ष परिणामांमध्ये रुपांतर करणं ही आता ब्रिक्स देशांची सामायिक जबाबदारी आहे असं ते म्हणाले.
2: आज की चर्चा से स्पष्ट है कि बदलते हुए विश्व का संचालन पुराने संस्थानों से नहीं किया जा सकता. रिप्रेजेंटेशन, रिस्पॉन्सिवनेस और रूल मेकिंग तीनों में सुधार आवश्यक है. आज एडप्ट किया गया न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है. अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले.
1: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबाबतही ब्रिक्स देशांनी तीव्र चिंता व्यक्त केली. पश्चिम आशियामध्ये दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यास मदत होईल असा दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून प्रयत्न वाढवण्याचं मोदी यांनी आवाहन केलं. गेल्या वर्षी 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा स्पष्ट पुनरुच्चार देखील ब्रिक्स सदस्यांनी केला. तत्पूर्वी काल दुपारी नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं 2026 ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात झाली. दरवर्षी अध्यक्षपद बदलत असूनही या गटाची संस्थात्मक गती कायम राखली जावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रस्तावनापर भाषणात ब्रिक्स सातत्य आणि अंमलबजावणी यंत्रणा स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले,
2: अब समय है कि हम ब्रिक्स में हमारी एकता और सहमति को वैश्विक मंच पर ठोस परिणामों में बदले. अगले 20 वर्षों के लिए हमें एक नए और एम्बिशियस एजेंडा पर काम करना होगा. इसकी शुरुआत हमें अपने खुद के वर्किंग सिस्टम से करनी होगी. ब्रिक्स की अध्यक्षता हर वर्ष बदलती है.

0: किंतु इसकी वजह से हमारा इंस्टीट्यूशनल मोमेंटम नहीं रुकना चाहिए।
1: ब्रिक्स देशांना पुढील 20 वर्षांसाठी नवीन आणि महत्वाकांक्षी कार्यसूचीवर काम करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले। तसंच कठीण प्रसंगी मदत मिळवणं सुलभ व्हावं यासाठी संबंधित देशांचं सागरी प्रशासन आणि राजनैतिक दूतावास यांच्याशी संपर्क साधण्यासाठी नाविक आपत्कालीन सहाय्य जाळं स्थापन करण्याचा प्रस्तावही पंतप्रधानांनी मांडला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात शहा आज बीकेसीमध्ये एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। ते एशियाटिक सोसायटीला देखील भेट देणार आहेत। तसंच नवी मुंबईत उद्या होणाऱ्या 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनालाही शहा उपस्थित राहतील। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते लालबागच्या राजाचं दर्शनही घेणार आहेत। राज्यातील सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं महत्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे। सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांमध्येही गरीब रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा मिळतात की नाही यावर ज्याप्रमाणे नियंत्रण यंत्रणेद्वारे देखरेख ठेवली जाते त्याच धर्तीवर आता शाळांसाठीही ही यंत्रणा लागू केली जाणार आहे। या विशेष प्रयत्नांमुळे राज्यातील हजारो शाळांमधील प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक सोयीसुविधा आणि आरटीई अंतर्गत मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर यावर थेट प्रशासकीय लक्ष राहील। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीला अधिक बळकटी देऊन उमेदवारांच्या दृष्टीनं भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी गतिमान आणि पारदर्शक परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्यावर भर दिला जाईल। तसंच राज्यातील भरती परीक्षांसंदर्भात विशिष्ट कार्यपद्धती तयार केली जाईल अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी काल पुण्यात दिली। एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया अधिक पारदर्शक सुरक्षित आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनानं स्थापन केले भरती परीक्षा कृती दलाच्या वतीनं काल पुण्यात विद्यार्थ्यांसह शिक्षक पालक अन्य भागधारकांशी सल्लामसलत करण्यात आली। त्यानिमित्तानं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत आहे। या समितीकडे आतापर्यंत राज्यभरातून परीक्षा संबंधीच्या सूचनांचे 18,000 अधिक ईमेल्स आले आहेत। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनासाठी आता काहीच तासांचा अवधी आहे। मुंबई पुणे कोल्हापूर नागपूरसह राज्यभरात गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे। सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशाचं स्वागत करण्यासाठी मंडपांची उभारणी सजावट यांची लगबग सुरू आहे। गणेशोत्सवासाठी कोल्हापुरात येणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी एसटी बसच्या 94 बस सोडल्या असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी दिली आहे। नागपुरात प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून आकर्षक सजावट आणि रोषणाई केली आहे। कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासनानं सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही मुंबई गोवा महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहतुकीची कोंडी झाल्याचं चित्र होतं। गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या वतीनं 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत राज्यभर श्री गणेश आरोग्याचा अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानाअंतर्गत सांगलीसह राज्यातील जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल दुष्काळ सदृश परिस्थिती असलेल्या राज्यांशी संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला। पिकांच्या झालेल्या नुकसानीसह सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश बावनकुळे यांनी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिले। अहिल्यानगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर आणि नंदुरबार या 18 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती आहे। उद्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर येत्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल आणि त्यानंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे असं बावनकुळे यांनी काल नागपूरमध्ये वार्ताहरांना सांगितलं। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे। मागण्या मान्य न झाल्यास येत्या 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी इथं काल मराठा बांधवांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली। दरम्यान सध्या सण उत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करणं राज्याच्या दृष्टीनं योग्य नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। गणेशोत्सवाच्या

0: काळात कोणीही आंदोलन करू नये असं आवाहन बावनकुळे यांनी केलं आहे. महिला टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीतील सामन्यात आज भारतीय संघाची गतविजेत्या श्रीलंकेशी लढत होणार आहे. दुबई इथं हा सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेचं 7 वेळा विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ साखळी फेरीत अव्वल स्थानावर आहे. भारतानं महिला कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेच्याही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चीनमधील मोकी इथं झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं दक्षिण कोरियाचा 5-1 असा पराभव केला. दुसरा उपांत्य सामन्यात यजमान चीननं जपानला पराभूत करून अंतिम फेरी गाठली. भारत आणि चीन यांच्यात आज अंतिम लढत होणार आहे. या स्पर्धेत पुरुष गटाच्या अंतिम फेरीतील सामन्यात आज भारतीय संघाची दक्षिण कोरियाच्या संघाशी गाठ पडणार आहे. हवामान. राज्यात आज सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे शहरात आज पहाटे जोरदार पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याला स्वीकृती. बहुपक्षीय दृष्टिकोनावर सदस्य देशांची सहमती. शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. राज्यातील भरती परीक्षांसंदर्भात विशिष्ट कार्यपद्धती तयार करणार उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष व्ही राधा यांची माहिती. आणि महिला टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
2: केतकी गुलाब जुही चंपक बन फुले.
1: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

0: श्रोते हो अवश्य ऐका आजचे प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी सकाळी 7:25 सकाळी 8:15 रुचिरा मसाले खवयगिरी आणि सकाळी 8:40 चिंतन हा चिंतामणी हे सर्व प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी ट्यून करा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
1: द कोल्हापूर अर्बन बँक.

0: 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी

0: की
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, राज्य मराठी विकास संस्था ही संस्था मराठी भाषा विभागांतर्गत काम करते, अनेक प्रकल्प राबवते। या संस्थेने आतापर्यंत जवळपास 30 वर्षात अनेक प्रकल्प यशस्वी केले आहेत आणि सध्याही त्यांचं काम चालू आहे। या प्रकल्पांपैकी वस्त्र निर्मिती माहिती कोश हा एक प्रकल्प आहे। या प्रकल्पाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याकडे योगेश सावंत सर, प्रकल्प सहाय्यक राज्य मराठी विकास संस्था मुंबई हे आलेले आहेत। सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत।
3: नमस्कार सगळ्यांना।
2: सर, राज्य मराठी विकास संस्था वस्त्र निर्मिती माहिती कोश बनवला आहे, तर हा प्रकल्प जो आहे हा कधी त्यांनी सुरू केला आणि या मागची पार्श्वभूमी किंवा इतिहास काय आहे याविषयी जरा सांगा।
3: राज्य मराठी विकास संस्थेकडे हा 1997 पासून ह्या प्रकल्पाचं कामकाज झालं। त्यापासून ह्या खंडामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ह्या खंडाचं काम चालू आहे, माहिती कोशाचं काम चालू आहे आणि ह्याच्यामध्ये दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्था या संस्थेच्या सहकार्याने आपण हे काम करत असतो। मुळात वस्त्रनिर्मिती माहिती कोश हा कोश निर्माण करण्याची गरज का भासली, कारण भारतामध्ये भरपूर वर्षापासून वस्त्रोद्योग सुरू आहे। म्हणजे जर आपण आधी काळापासून बघितलं की मानवाच्या ज्या 3 मूलभूत गरजा आहेत त्या आहेत अन्न, वस्त्र, निवारा। तर त्यातलं अन्न, अन्नासाठी माणसाने शेती किंवा कृषी व्यवसाय चालू केला, त्याचबरोबर मग पुढची गरज झाली ती वस्त्रांची। तर वस्त्रोद्योगासाठी आधी काळामध्ये जसं माणूस झाडांची पानं किंवा वेली असं गुंफून वस्त्र तयार करायला लागला, नंतर जसं जसं तंत्रज्ञान वाढत गेलं किंवा माणसाची बुद्धिमत्ता वाढत गेली त्याप्रमाणे त्याने कापसापासून, त्यानंतर मग जनावरांच्या चांबड्यापासून, त्यानंतर रेशमापासून, म्हणजे असं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्यांनी ही कला किंवा हा उद्योग मध्ये प्रगती साधत गेली। त्यानंतर आपण जसं पुढे पुढे जात गेलो की आधुनिक युग आलं, मग आधुनिक युगामध्ये नवीन तंत्रज्ञान आलं, मग आपण हातमागावरून आपण यंत्रमागावरती आलो। तर अशा प्रकारे वस्त्र निर्मितीमध्ये प्रगती होत गेली आणि ही सर्व जे ज्ञान होतं हे सर्व ज्ञान

0: आपल्या सर्वसामान्य लोकांना पर्यंत पोहोचावं यासाठी ह्या प्रकल्पाची आपण आखणी केली आहे.
1: ह्या प्रकल्पात तुम्ही म्हणालात मगाशी की डीकेटी म्हणजे दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्थेची मदत घेण्यात आली आहे, तर तांत्रिक माहितीची ही जी कमतरता आहे ती यामुळे भरून निघाली असं आपल्याला वाटतंय का?
0: हो नक्कीच. कारण जर आपण बघितलं तर इचलकरंजीला आपण मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र असं म्हटलं जातं, आणि दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्था ह्या वस्त्रोद्योग निर्मितीमध्ये एक अग्रगणी संस्था आहे. त्या संस्थेबरोबर आपण सहकार्य करून हे आपण वस्त्रनिर्मिती माहितीकोशाचं काम करतो आहे. तर आजपर्यंत कसं झालं आहे की वस्त्रनिर्मिती संदर्भात परिपूर्ण माहिती कुठे उपलब्ध नाहीये, जी आहे ती इंग्रजीमध्येच उपलब्ध आहे. किंवा दुसरीकडे जर आपण बघितलं तर ललित लेखनामध्ये मिळू शकते आपल्याला किंवा साहित्यामध्ये, पण ती तेवढी अधिकृत मानली जात नाही. तर ह्यासाठी जर विद्यार्थ्यांना अधिकृत माहिती हवी असेल तर त्यांना संदर्भ साहित्य उपलब्ध व्हावं यासाठी आपण माहितीकोश तयार केला आहे. आणि जर
1: त्या कोशामध्ये काही विशिष्ट यंत्रांच्या आकृत्या किंवा असं काही आहे का?
0: नक्कीच. तर आपल्याला जसं हातमाग म्हटलं तर हातमागामध्ये जे भाग येतात, ताना येतो, बाना येतो, अडळी येते, तर ह्या सर्व बद्दल त्याच्यामध्ये आपण आकृत्यांसह सचित्र रंगीत चित्र असं आपण त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे.
1: सर मग हे असे कोशाचे किती खंड आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत?
0: आतापर्यंत पूर्ण माहिती कोशाची एकूण व्याप्ती ही 9 खंडांची आहे. ह्यामध्ये एकूण आतापर्यंत 8 खंड प्रकाशित झाले आणि शेवटचा जो खंड आहे या खंडाचं काम आता पूर्ण होऊन तो मुद्रणालयात गेला आहे.
1: मग हे जे 9 खंड प्रकाशित झाले तर याची मांडणी कशी आहे, म्हणजे टप्पे कसे? कारण एवढे 9 खंड म्हणजे एवढी माहिती काय आहे याविषयी जरा सांगा.
0: वस्त्रनिर्मिती जी माहिती कोशाची जी प्रक्रिया आहे ती खूप मोठी आहे, जिला आपण म्हणू शकतो. आता जसं 9 खंडामध्ये तरी आपण हे 9 खंड आपण कमीच केले तर त्याच्यामध्ये अजून खूप आपल्याला माहिती तयार करता येते. पण 9 जे खंड आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने किंवा एका टप्प्याटप्प्याने कसा वस्त्रनिर्मितीचा विकास होत गेला ह्या प्रकारे आपण त्याची माहिती तयार केलेली आहे. त्यामध्ये पहिला जो खंड आहे तो आहे आपला तंतुनिर्माण. म्हणजे आपण सर्वात वस्त्रनिर्मिती किंवा कपड्यांच्या बाबतीत सर्वात पहिला जो भाग येतो तो म्हणजे तंतू, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फायबर असं म्हणू शकतो. तर सर्वात पहिलं तंतू म्हणजे काय, तो तंतू निर्माण कुठून होतो, तो आपल्याला कुठे उपलब्ध होतो, त्या संदर्भातली सर्व माहिती आपण पहिला जो खंड आहे खंड 1 तंतू निर्माण त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर तंतू आता आपल्याकडे आले, मग तंतूंच वरती जी प्रक्रिया केली जाते म्हणजे तंतू एकमेकांचे गुंफून आपण सूत तयार करतो, मग त्या सूत निर्माणामध्ये किंवा ते कसं निर्माण केलं जातं, मग त्याच्यावरती काय प्रक्रिया केली जाते, जर म्हणजे 2 तंतू जर आपण जोडले तर ते नुसते जोडून उपयोग नाही, त्यांना त्यांच्यामध्ये बळकटी यायला हवी, तर त्यासाठी काय प्रक्रिया केली जाते, ह्या सर्व संदर्भातली सर्व माहिती आपण सूत निर्माण ह्या खंडामध्ये दिली आहे. तंतू झाला, तंतूपासून सूत तयार झाला, तर सूतांमध्ये प्रक्रिया करून आपलं कापड निर्माण होतं. मग वेगवेगळ्या कापड जे आपले जर तुम्ही बघितलं असत की मायक्रोनमध्ये कापडस येतात, जर पण कपडे बघितलं त्याच्या एक खाली पट्टी असते 120-70, तर त्याच्यामध्ये त्याचा काय अर्थ होतो, तर ते कापड निर्माण ह्या खंडामध्ये आपण ती माहिती दिलेली आहे. आता कापड निर्माण झाला, आता पुढची प्रक्रिया काय, तर कापडापासून आपण आपले जे कपडे तयार करतो की वस्त्र प्रावरण, तर ते पुढचे जे 2 खंड आहेत 5वा आणि 6वा तो आहे फॅशन, फॅशनच्या संदर्भात. मग
1: वेगळी आवडता तुमच्या
0: एकदम म्हणजे महिला वर्गाचा तो आवडीचा विषयच आहे फॅशनच्या संदर्भात. आणि दुसरा आहे 6वा खंड तो म्हणजे तांत्रिक वस्त्र. तांत्रिक वस्त्र म्हणजे काय की वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे तुम्ही कृषी म्हणा, त्यानंतर अग्निसुरक्षा म्हणा, अशा वेगवेगळ्या तांत्रिक क्षेत्रांमध्ये वस्त्रांचा वापर कसा केला जातो. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं की कोविडच्या वेळी पीपीई किट्स खूप वापरण्यात आले, तर तो एक सुद्धा वस्त्र प्रावरणांचा किंवा कपड्यांचाच एक भाग आहे.
1: हो
0: तर किंवा आपण जे मिलिटरीमध्ये किंवा अग्निसुरक्षामध्ये आपण जे कपडे वापरले जातात तर त्यांची कशी निर्मिती होते, त्यामुळे हल्ली एक नवीन संकल्पना आली आहे की रस्ते बनवताना सुद्धा वस्त्रांचा वापर केला जातो, किंवा धरणं बनवताना, शेततळी बनवताना त्यात जी तांत्रिक वस्त्र वापरली जातात, तर त्या संदर्भातली सर्व माहिती आपल्या 6व्या खंडामध्ये आली आहे. आता हे सूत पासून कापड, त्यानंतर दोन

0: टप्पे, त्यानंतर सातवा खंड आला वस्त्रोद्योग व्यवस्थापन. तर आता फक्त तांत्रिक नॉलेज किंवा तांत्रिक ज्ञान असून उपयोग नाही, की पुढे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये व्यवसाय करायचा असेल तर त्या संदर्भातली माहिती तुम्हाला सातव्या खंडामध्ये आपण उपलब्ध करून दिली आहे. आपला जो आठवा खंड आहे तो म्हणजे वस्त्र निर्मिती किंवा वस्त्र संकल्पनेचा सांस्कृतिक आविष्कार. या खंडामध्ये आपण काय केलंय की आता आपल्याकडे सर्व प्रक्रिया आली, म्हणजे तांत्रिक ज्ञान आलं, त्यानंतर ते कुठे वापरायचं ते आलं, पण त्याचा इतिहास काय आहे. तर ह्या जो इतिहास आहे म्हणजे जो पूर्ण आधी काळापासून तो आतापर्यंत, हा सर्व इतिहास आपण या खंडामध्ये मांडला आहे. आणि त्यात सुद्धा दोन भाग केलेले आहेत, एक आहे सांस्कृतिक आविष्कार म्हणजे ज्यामध्ये इतिहासाच्या संदर्भात आहे, आणि दुसरा आहे प्रादेशिक किंवा पारंपरिक वस्त्रकला. मग ती उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जी भारताची आपली टोकं आहेत त्या सर्व राज्यांमध्ये कुठकुठल्या प्रकारची वस्त्रकला अवगत आहे ती आपण त्याच्यामध्ये दाखवली आहे. म्हणजे जसं की महाराष्ट्रामध्ये पैठणी आली, गुजरातमध्ये बांधणी आली, आंध्र प्रदेशच्या भागामध्ये इकत खूप वापरलं जातं, किंवा अजरक आलं, किंवा बनारसी साडी आली, बनारसी पल्लू आला, त्या संदर्भातली सर्व माहिती आपण त्या आठव्या खंडामध्ये आपण दिली आहे. आणि जो नववा खंड आहे तो ह्या सर्व खंडांचा एक परिपूर्ण, त्यातल्या ज्या संज्ञा आहेत त्या स्पष्ट करण्यासाठी आपण नववा खंड म्हणजे परिभाषा कोश तयार केला आहे.
1: खूपच छान माहिती आणि खूप छान याचं आरेखन आहे. ऐकूनही मला खूप छान वाटतंय, कारण नक्की त्याचा उपयोग ऐकणाऱ्या श्रोत्यांना होईल, किंवा तुम्ही आता असं म्हणतात की उद्योजकांना होईल, तर तो कशा प्रकारे होईल याविषयी जरा थोडक्यात सांगा.
0: उद्योजकांसाठी कसं होईल की आपला जो सातवा खंड आहे त्या सातव्या खंडामध्ये आपण पूर्ण वस्त्रोद्योगाबद्दल आपण माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये वस्त्रोत्पादन कसं करायचं, कुठली वस्तू कशी निर्माण केली जाते, कोण बनवतं, त्यानंतर ह्या उद्योग स्थापन करायला तुम्हाला काय काय भांडवल लागतं, काय काय प्रक्रिया असतात, तर या संदर्भात सर्व माहिती ह्या खंडामध्ये आपण दिलेली आहे.
1: सर, आपण जी माहिती सांगत आहात तर आवाका खूप मोठा आहे त्या माहितीचा, आणि एकंदरीतच म्हणजे आम्हाला माहित नव्हतं की वस्त्रोद्योगामध्ये पण इतके शब्द असतील किंवा इतक्या प्रक्रिया असतील. तर हे सगळं होण्यासाठी किंवा त्याचा समावेश होण्यासाठी कोणकोणत्या संस्थांचं आपल्याला सहकार्य लाभलं किंवा व्यक्तींचं सहकार्य लाभलं याविषयी जरा सांगा.
0: हो नक्की. हा जेव्हा प्रकल्प सुरुवात झाली या प्रकल्पाची, तेव्हा मुख्य जी संस्था होती ज्याच्याकडे हे ज्ञान होतं तर ती होती दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्था इचलकरंजी. तर ह्या संस्थेने त्यांच्याकडचे प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, अशी वस्त्रनिर्मिती क्षेत्रातली तज्ज्ञ व्यक्ती आपल्याला उपलब्ध करून दिली. त्यानंतर जसं जसं ह्या खंडाचा आवाका वाढत गेला तसं अन्य क्षेत्रातील किंवा अन्य संस्थांमधली जी तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांची आपल्याला मदत झाली. जसं की अहमदाबाद रिसर्च आहे, अटिरा आहे, अहमदाबाद टेक्सटाईल इंडस्ट्री अँड रिसर्च असोसिएशन, किंवा मुंबईतली बिट्रा आहे, पुण्यामध्ये सॉप म्हणून स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आहे. तर ह्या सगळ्या संस्थांचंही आपल्याला मोलाचं योगदान लाभलं आहे. त्यांनी त्यांच्याकडचे जे प्राध्यापक आहेत किंवा प्राचार्य आहेत तर ह्या सर्वांनी ह्याच्यामध्ये प्रकरणं लिहिली आहेत, किंवा ह्यामध्ये त्यांची जी क्षेत्र आहेत म्हणजे वस्त्रनिर्मितीमध्ये सुद्धा वेगवेगळे क्षेत्र आहेत, तर ती त्यांनी त्याबद्दलची त्यांच्याकडची जी परिपूर्ण माहिती होती किंवा संपूर्ण माहिती होती ती आपल्याला उपलब्ध करून दिली लेखनाच्या माध्यमातून.
1: सर खूपच छान, कारण इतक्या लोकांचा सहभाग असल्याशिवाय असे कोश परिपूर्णतेकडे वाटचाल करत नाहीत. पण आता ह्या कोशांना आपण डिजिटलायझेशन करतो कारण आधुनिकतेची ती अगदी गरज आहे, तर त्यासाठी त्याच्या उपलब्धतेबाबत म्हणजे नेमकं काय केलं गेलंय.
0: राज्य मराठी विकास संस्थेद्वारे जेवढी काही प्रकाशनं होतात त्याची आपण एक डिजिटल किंवा आपण ज्याला आपण म्हणू शकतो PDF ती आपण राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावरती आपण उपलब्ध करून देतोय. ते राज्य मराठीचं विकास संस्थेचं संकेतस्थळ आहे rmvs-marathi.maharashtra.gov.in. राज्य मराठी विकास संस्थेच्या या संकेतस्थळावरती आपल्याला राज्य मराठी विकास संस्थेची सर्व प्रकाशनं, त्याचबरोबर वस्त्रनिर्मिती माहिती कोश हे विनामूल्य स्वरूपात आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता, किंवा आपल्या माहितीमध्ये जी विद्यार्थी असतील किंवा उद्योजक असतील जे ह्या क्षेत्रामध्ये काम करतायत त्यांनाही तुम्ही नक्की उपलब्ध करून द्या.
1: श्रोते हो, वस्त्रनिर्मिती माहिती कोशाबाबत माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे राज्य मराठी विकास संस्थेचे योगेश सावंत

0: सर आलेले होते. सर आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी नवीन तज्ज्ञांसह आणि विषयासह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: की
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला। सकाळचे 7:40 झालेले आहेत। आता काही भावगीत ऐकूया।

तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे तुला पाहिले मी. सुरेश वाडकर यांच्या स्वरातले हे बोल कवी ग्रेस यांचे होते. आजची जी भावगीतं आपण ऐकणार आहोत ती आहेत संगीतबद्ध केलेली सुधीर फडके यांनी, श्रीधर फडके यांनी. हे गीत आरती अंकलीकर टिकेकर यांच्या आवाजात, बोल आहेत नितीन आखवे यांचे.

श्रोते हो, भावगीतं आपण ऐकता आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर प्रवीण दवणे यांचे शब्द, युगुलस्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर आणि सुरेश वाडकर यांचा, संगीत श्रीधर फडके.

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी असल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: रुचिरा मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमात श्रोते हो तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। काय मग मंडळी, गणेशोत्सवाची तयारी झाली की नाही? उद्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना नक्कीच होईल, बरोबर ना? या बाप्पासाठी वेगवेगळे नैवेद्याचे प्रकार आपल्या प्रत्येकांच्या घरी नक्कीच होतील। या बाप्पाचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे मोदक। या मोदकामध्ये वेगवेगळे प्रकार, विविधता इतकी आहे की दर दिवशी आपण एक एक पदार्थ केला, एक एक प्रकार या मोदकाचा केला तरी सुद्धा हे 5-6 दिवस किंवा म्हणूया 11 दिवसही कसे सरतील सांगता येणार नाही। तर यातलेच काही मोजके पण वेगळे असे मोदकाचे प्रकार मी आपल्याला आजच्या कार्यक्रमात सांगणार आहे। चला तर मग बघूया अंजीर मोदक कसे करायचे। यासाठी लागणारं साहित्य आहे 1 लिटर दूध, 6 मोठे चमचे साखर, साधारण 5 ते 6 सुके अंजीर, वेलचीपूड, केशर आणि थोडे काजू बदामाचे काप। आता पहिल्यांदा आपण काय करायचे की 1 लिटर दूध जे घेतलेलं आहे ते मंद गॅसवर आटवायला ठेवायचं आहे। हे 1 लिटर दूध आपल्याला ते 1/3 होईल इतकं आटवून घ्यायचं आहे। आता ही प्रक्रिया होईपर्यंत आपण जे 5-6 अंजीर घेतलेले आहेत ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे, म्हणजे त्याची साधारण भरड होते किंवा अगदी बारीक असा लगदा तयार होतो। त्यामध्येच 6 टीस्पून साखर सुद्धा घालायची, म्हणजे हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित एकत्र फिरतं आणि त्याचा एक गोळा तयार होतो। 1 लिटर दूध आटून 1/3 झालं की त्यामध्ये हे साखर आणि अंजीरचं मिश्रण, थोडक्यात म्हणूया पेस्ट किंवा एक लगदा, त्यामध्ये घालायचा, सगळं पुन्हा व्यवस्थित एकत्र करायचं आणि तसंच अगदी बारीक गॅसवर हे मिश्रण परतत राहायचं आहे। थोड्या वेळानंतर हे मिश्रण त्या कढईपासून वेगळं व्हायला लागेल, त्याचा एक गोळासारखा व्हायला लागेल की मग त्याच वेळेला यामध्ये केशराच्या काड्या आणि वेलदोड्याची पूड साधारण 1/4 चमचा घालायची आहे। त्याचबरोबर काजू बदामाचे कापही याच वेळेला घालायचे आणि हे सगळं पुन्हा एकदा एकत्र करून हा गोळा व्यवस्थित झाला की गॅस बंद करायचा आणि मग त्यानंतर आपल्याकडे मोदकाचा साचा असेल तर त्या साच्यामध्ये हे मिश्रण भरून आपण हे अंजीराचे मोदक करून घ्यायचे। मस्त अशा वेगळ्या चवीचे हे अंजीर मोदक खूप सुंदर होतात माझ्या मते। हा खूपच वेगळा प्रकार आहे। तर यावेळी बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे अंजीराचे मोदक तुम्ही जरूर करून पहा। रुचिरा मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमात श्रोते हो आता आपण जाणून घेऊया खव्याचे मोदक कसे करायचे। तळलेले मोदक किंवा उकडीचे मोदक आपण करतोच, यामध्ये सारण असतं ते गूळ आणि ओलं खोबरं याचं। यातच थोडासा वेगळेपणा म्हणून आपण या सारणामध्ये खव्याचा वापर केला तर त्याला चव थोडीशी आणखी वेगळी येते। तर चला मग बघूया हा खवा घालून हे तळलेले मोदक कसे करायचे ते।

यासाठी लागणारं साहित्य आहे मैदा 2.5 वाट्या, तूप 2.5 मोठे चमचे आणि चवीनुसार मीठ. सारणासाठी लागणारं साहित्य आहे 2 वाट्या खवा, 2 वाट्या पिठी साखर आणि 1/2 वाटी खोबऱ्याचा खीस, वेलदोड्याची पूड आणि जायफळ पूड, त्याचबरोबर आवडत असतील तर ड्रायफ्रुट्सचे काप. आता आपण खव्याच्या मोदकासाठी सारणही करून घ्यायचं आहे आणि वरची पारी असते त्यासाठी पीठही मळून घ्यायचं आहे. आपण मैदा 2.5 वाट्या घेतलेलाच आहे, त्यामध्ये 2.5 मोठे चमचे गरम तूप घालायचं, चवीनुसार कणभर मीठ घालायचं आणि हे सगळं एकत्र करून पाण्यानेच घट्ट असं भिजवून घ्यायचं. त्यानंतर आपण सारण करून घ्यायचं आहे. हे सारण करताना गॅसवर जाडबुडाची कढई ठेवायची, त्यामध्ये खवा घालायचा. 2 वाट्या खवा आपण घेतलेला आहे. खवा थोडा साधारण 1-5 मिनिटं परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये 2 वाट्या पिठी साखर घालायची. आपल्याला कमी जर गोड हवा असेल तर या साखरेचं प्रमाण आपण आपल्या गरजेनुसार आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकतो. पिठी साखर घातली की हे मिश्रण थोडंसं पातळ होतं, पण तरीही तसंच ते मंद गॅसवर परतत राहायचं आहे. त्यानंतर ओल्या खोबऱ्याचा खीस आपण 1/2 वाटी घेतलेला आहे. हे खोबरं कढईमध्ये आधीच थोडंसं कोरडंच भाजून घ्यायचं आहे आणि मग ते या मिश्रणात घालायचं आहे. आणखी 5-7 मिनिटं परतल्यानंतर मग ते मिश्रण थोडंसं कोरडं कोरडं व्हायला लागतं, त्यावेळेला यामध्ये वेलदोड्याची पूड, जायफळ पूड आणि ड्रायफ्रुट्सचे काप घालायचे. हे सगळं साहित्य पुन्हा व्यवस्थित एकत्र करायचं, आणखी थोडा वेळ परतायचं. साधारण सुट्ट सुट्ट कोरडं असं हे मिश्रण झाल्यावर गॅस बंद करायचा. मग हे सारण गार होऊ द्यायचं. त्यानंतर आपण पारीसाठी जो मैदा मळून घेतलेला आहे त्याच्यात छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आणि नेहमी जसे मोदक करतो त्या पद्धतीनं त्या पारीमध्ये हे सारण थोडं थोडं भरून आपण हे मोदक करून घ्यायचे आणि खरपूस असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं हे खव्याचे तळलेले मोदक तयार होतात. श्रोते हो, साखर आणि खोबरं तर यामध्ये आहेच, पण खव्यामुळं याला थोडीशी खरपूस अशी चव येते. तर हा सुद्धा एक छान असा वेगळा प्रकार आहे. तेव्हा हाही मोदकाचा प्रकार तुम्ही जरूर करून पहा. रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमात श्रोते हो, आता आणखी एक प्रकार आपण गोडाचाच जाणून घेणार आहोत, तो म्हणजे नेवऱ्या. गोवा, कोकण या भागात या नेवऱ्या गणपतीत आवर्जून केल्या जातात. खरं तर आपण मोदकाबरोबर करंजी ही करतोच, तर याच करंजा ह्या कोकण गोवा भागात नेवऱ्या म्हणून ओळखल्या जातात आणि ह्या करतानाचं थोडंसं एक वेगळेपण सुद्धा आहे. तर हे काय आहे नेमकं, यासाठी जाणून घेऊया ही पाककृती. या नेवऱ्यांसाठी लागणारं साहित्य आहे 2 कप मैदा, चिमूटभर मीठ, 3 मोठे चमचे तूप. त्याचबरोबर सारणासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप साखर, 1/2 कप पाणी, अखंड 1 नारळाचा चव, काजूचे बारीक काप, बेदाणे 2 मोठे चमचे, 2 चमचे तूप आणि वेलचीपूड. आता याची कृती अशी आहे की पहिल्यांदा पारीसाठीचं जे साहित्य आहे ते आपण घेऊन ते पीठ मळून घ्यायचं आहे. तर यामध्ये 2 कप मैदा, चिमूटभर मीठ आणि गारच 3 मोठे चमचे तूप घालून ते व्यवस्थित त्या मैद्याला आधी चोळून घेऊन मग आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून हे पीठ आपल्याला घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर सारण करताना एका कढईमध्ये आपण 2 कप साखर घालायची, त्यामध्ये 1/2 कप पाणी घालायचं आणि याचा पाक करायला ठेवायचा आहे. हा पाक साधारण 1 तारी असा होत आला की त्यामध्ये 1 नारळाचा चव जितका होईल तो सगळा चव यामध्ये घालायचा. त्याच वेळेला काजूचे काप आपल्या आवडीनुसार 1/2 कप घालायचे, 2 मोठे चमचे बेदाणे घालायचे आणि हे सगळं साहित्य एकत्र करायचं. पुन्हा 5-7 मिनिटं हे मिश्रण तसंच गॅसवर परतत राहायचं आहे आणि त्यानंतर त्या मिश्रणाच्या बाजूनी साधारण 2 चमचे साजूक तूप आपल्याला सोडायचं आहे की हे सारण मोकळं मोकळं असं होईल. त्याचबरोबर वेलची पूड घालायची थोडीशी आणि पुन्हा हे सगळं साहित्य एकत्र करून गॅस बंद करायचा. गार झाल्यानंतर हे सारण थोडंसं कोरडं असं होतं आणि

0: मग त्यानंतर आपण पारीसाठी जे पीठ भिजवून घेतलेले आहे त्याचे छोटे छोटे गोळे करून त्या पुऱ्या लाटून घेऊन त्यामध्ये हे सारण भरून त्याची करंजी करायची आणि त्या करंजा म्हणजेच या नेवऱ्या तळून घ्यायच्या. तर या पद्धतीनं हा सुद्धा एक गोडाचा वेगळा प्रकार तयार होतो. आता याच मध्ये आणखी थोडीशी विविधता आपण अशी करू शकतो की हे सारण जेव्हा कोमट होतं किंवा म्हणूया पूर्ण गार होतं त्याच वेळेला साधारण यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर आपण जर घातली तर याला आणखी थोडी वेगळी चव येऊ शकते. खरं तर मंडळी देवाला काय हवं असतं? आपला भाव हवा असतो. मोदक हा त्याचा आवडता पदार्थ आहे म्हणून आपण सारेच जण करतो, पण आपण ज्या भावनेनं करतो ते सुद्धा खूप महत्वाचं असतं. त्यामुळं परंपरेनं जे काही चालत आलेले पदार्थ आहेत ते करता करता थोडासा आधुनिक टच म्हणूया आपण याला दिला, थोडंसं वेगळे पण आपण यामध्ये केलं तर ते बाप्पाला सुद्धा नक्कीच आवडेल आणि त्याचबरोबर आपल्यालाही आणि आपल्या घरच्यांना सुद्धा नक्कीच आवडेल. तर श्रोते हो, यासाठी सांगितलेले आजचे हे तीनही पदार्थ, अंजीर मोदक, खव्याचे मोदक आणि या नेवऱ्या, तुम्ही या गणेशोत्सवात जरूर करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा. तर श्रोते हो, उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता मी अमृता खानोलकर आजच्या रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचा आता इथेच निरोप घेतीये. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
2: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुग्रण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
1: कळलं.
2: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त
1: रुचिरा केशरी दूध मसाला.
3: रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रुचिरा मसाले, बाजारगेट, कोल्हापूर.
4: श्रुते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
5: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर अमोल लाहोडी. मी सध्या CPR हॉस्पिटल येथे दंतशास्त्र विभागाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आता प्रथमतः दातांबद्दल माहिती द्यायची म्हटलं तर दात हे दोनदा उगवतात हे सगळ्यांना माहिती आहे. लहान मुलांचे दात बघितले आपण तर ते 20 असतात, पण जेव्हा मनुष्य मोठा होतो तेव्हा ते 32 होतात. याचा अर्थ काय की प्रत्येक दात पडून येतोच असं नाही. जर प्रत्येक दात पडून आला असता तर 20 पडले असते आणि 20च आले असते. ज्या अर्थी ते 32 होत आहेत त्या अर्थी काही दात असे आहेत की जे पडून येत नाहीत. तर पालकांनी अशा दातांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे की जे दात पडून येत नाहीयेत. जनरली पालकांचं किंवा शिक्षकांचं असं मत असतं की हे दात पडून येत आहेत आणि पाठीमागचे दात जे आहेत ते अचानक उगवलेत आणि हे दुधाचेच दात आहेत, असा एक संभ्रम अवस्था पालकांमध्ये निर्माण होते. तर या गोष्टींसाठी फ्लोराईड ट्रीटमेंट किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या करून घेणे अत्यावश्यक आहे. साधारणतः दाताचं ब्रशिंग कधीपासून सुरू केलं पाहिजे असं म्हटलं जातं. तर मी असं म्हणेन की दाताचं ब्रशिंग हे पहिला दात जेव्हा आपल्या तोंडामध्ये उगवतो इमिडिएटली त्या क्षणापासून दाताचं ब्रशिंग हे सुरू केलं पाहिजे. आता तेवढे छोटे ब्रशेस मार्केटमध्ये उपलब्ध असतील किंवा नसतील तर तुम्ही एक सुती कपडा घेऊ शकता. सुती कपड्याने तुमचं जे काही दात उगवले आहेत पहिले एक किंवा दोन ते आपण क्लीन करून घेऊ शकतो. दुसरी गोष्ट, समजा दात किडलेस तर किडून याच्यासाठी पण आपण पिट अँड फिशर ट्रीटमेंट वगैरे आपण CPR हॉस्पिटलमध्ये देतच आहोत. पण दात किडलेच तरी पण उशीर न करता यथोचित ट्रीटमेंट जी आहे ते आपण करून घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी आपल्याकडे IOPA म्हणून नावाचा जो एक्सरे आहे तो CPR विभागात होतच आहे. लवकरच आपण OPG मशीन सुद्धा CPR हॉस्पिटलमध्ये घेणार आहोत. आणि जर काहीतरी कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतील ज्या नॉर्मल एक्सरेमध्ये दिसत नाही त्यासाठी आपल्याकडे अद्ययावत CT स्कॅन तंत्रज्ञान उपलब्ध आहे CPR हॉस्पिटलमध्ये, तर त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा.
4: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रुते हो, यानंतर बातमीपत्र.

0: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याला एकमतानं स्वीकृती. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा ब्रिक्स सदस्य देशांचा पुनरुच्चार. पश्चिम बंगालमध्ये क्षेपणास्त्र चाचणी केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग कमी करण्याचं तज्ज्ञांचं आवाहन. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एलेना रायबाकीना विजयी. आणि महिला टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत. आता सविस्तर बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी एकमतानं स्वीकारण्यात आलेल्या नवी दिल्ली जाहीरनाम्यामध्ये नेत्यांनी जागतिक पातळीवरील महत्वाच्या मुद्द्यांवर विविध देशांचे दृष्टिकोन आणि भूमिकांचा आदर करणाऱ्या बहुपक्षीय दृष्टिकोनाचा पुरस्कार केला आहे. शाश्वत विकास, भूक आणि गरिबीचं निर्मूलन तसंच हवामान बदलांना तोंड देण्यासाठी जागतिक पातळीवर करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देणं अशा या मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे. ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये स्वीकारण्यात आलेला नवी दिल्ली जाहीरनामा सदस्य देशांच्या सामायिक संकल्पांसाठी स्पष्ट दिशा प्रदान करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात नमूद केलं. या जाहीरनाम्यातील ठरावांचे प्रत्यक्ष परिणामांमध्ये रुपांतर करणं ही आता ब्रिक्स देशांची सामायिक जबाबदारी आहे असं ते म्हणाले.
1: आज की चर्चा से स्पष्ट है कि बदलते हुए विश्व का संचालन पुराने संस्थानों से नहीं किया जा सकता. रिप्रेजेंटेशन, रिस्पॉन्सिवनेस और रूल मेकिंग तीनों में सुधार आवश्यक है. आज एडप्ट किया गया न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है. अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले.
0: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबाबतही ब्रिक्स सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. पश्चिम आशियामध्ये दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यास मदत होईल असा दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून प्रयत्न वाढवण्याचं त्यांनी आवाहन केलं. गेल्या वर्षी 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा स्पष्ट पुनरुच्चार देखील ब्रिक्स सदस्यांनी केला. तत्पूर्वी काल दुपारी नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं 2026 ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात झाली. दरवर्षी अध्यक्षपद बदलत असूनही या गटाची संस्थात्मक गती कायम राखली जावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रस्तावनापर भाषणात ब्रिक्स सातत्य आणि अंमलबजावणी यंत्रणा स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले,
1: अब समय है कि हम ब्रिक्स में हमारी एकता और सहमति को वैश्विक मंच पर ठोस परिणामों में बदले. अगले 20 वर्षों के लिए हमें एक नए और एम्बिशियस एजेंडा पर काम करना होगा. इसकी शुरुआत हमें अपने खुद के वर्किंग सिस्टम से करनी होगी. ब्रिक्स की अध्यक्षता हर वर्ष बदलती है किंतु इसकी वजह से हमारा इंस्टीट्यूशनल मोमेंटम नहीं रुकना चाहिए.
0: ब्रिक्स देशांना पुढील 20 वर्षांसाठी नवीन आणि महत्वाकांक्षी कार्यसूचीवर काम करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. तसंच कठीण प्रसंगी मदत मिळवणं सुलभ व्हावं यासाठी संबंधित देशांचं सागरी प्रशासन आणि राजनैतिक दूतावास यांच्याशी संपर्क साधण्यासाठी नाविक आपत्कालीन सहाय्य जाळं स्थापन करण्याचा प्रस्तावही पंतप्रधानांनी मांडला. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत आलेल्या विविध देशांच्या नेत्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारत मंडपम इथं

विशेष सहभोजन समारंभाचं आयोजन केलं होतं. यावेळी नवरसा सामायिक भावनांत विश्व या नावाचा एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात ब्रिक्स देशातील विविध वाद्य सादर करण्यात आली, तसंच भारताच्या शास्त्रीय नृत्यकला प्रकारांचं सादरीकरण करण्यात आलं. ब्रिक्स परिषदेचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. अनुकूलन, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता, सर्वसमावेशक जागतिक विकासासाठी भविष्याची जडणघडण या विषयावर ही परिषद होत आहे. आज होणाऱ्या सत्रात सदस्य देशांसह बेलारूस, बोलिव्हिया, कझाकिस्तान, क्युबा, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम हे 10 देश सहभागी होणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कझाकिस्तान, फिलिपिन्स, इजिप्त, दक्षिण आफ्रिका आणि बुरुंडी या देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी द्विपक्षीय संवाद साधणार आहेत. नायजेरिया आणि युगांडा या देशांच्या उपपंतप्रधानांबरोबरही ते बैठक घेणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात काल द्विपक्षीय बैठक झाली. भारत आणि चीननं आपल्या संबंधांकडे धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहण्याच्या आवश्यकतेवर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते आज BKC मध्ये एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहतील. एशियाटिक सोसायटीलाही ते भेट देणार आहेत. तसंच नवी मुंबईत उद्या होणाऱ्या 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनालाही शहा उपस्थित राहणार आहेत. याशिवाय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते लालबागच्या राजाचं दर्शनही घेणार आहेत. दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मुंबई पुण्यासह सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. बाजारपेठांमध्येही पूजा साहित्य आणि सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये शस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचणी केंद्र उभारण्याच्या DRDO च्या प्रस्तावाला मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मंजूरी दिली आहे. हा प्रकल्प पश्चिम बंगालच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा ठरेल, तसंच देशाच्या संरक्षण क्षेत्रातील चाचणी क्षमतांना बळकटी देईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमधल्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातल्या जुनुपूर या किनारी गावात हे चाचणी केंद्र उभारण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील विकासाचा वेग काहीसा कमी करण्याचं आवाहन अँथ्रोपिक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डारिओ अमेडे यांनी केलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास सुरूच राहिला हवा, मात्र त्यातून निर्माण होणारे धोके गंभीर असून त्यावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी कंपन्या आणि सरकारांना वेळ देण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. OpenAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन आणि XAIचे मुख्य इलॉन मस्क यांनीही अमोडेई यांच्या आव्हानाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आत्ताच मजबूत सुरक्षा उपाय लागू केले नाहीत तर पुढील 6 ते 12 महिन्यात AI इंटरनेटवर नियंत्रण मिळवण्यासही सक्षम होऊ शकतं अशी भीती व्यक्त होत आहे. नेपाळमधल्या पूर दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 1386 पोहोचली असून अजूनही सुमारे 5130 लोक बेपत्ता असल्याचं वृत्त आहे. सुरक्षा दलांकडून शोध आणि बचाव कार्य सुरूच आहे. आतापर्यंत 13700 अधिक लोकांची सुटका करण्यात आली आहे, तर 339 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एलेना रायबाकिनानं आयना सबालेंकाचा 6-4, 5-7, 6-2 असा पराभव केला. रायबाकिनाचं हे पहिलंच US ओपन विजेतेपद आहे. या विजयामुळे तिनं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. तत्पूर्वी अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसन आणि ब्रिटनच्या नील्स कुपस्की या जोडीनं जर्मनीच्या केविन क्राविट्स आणि टीम पुएट्स यांचा पराभव करून पुरुष दुहेरीचं विजेतेपद जिंकलं. तर पुरुष एकेरीची अंतिम फेरी आज रात्री न्यूयॉर्कमध्ये जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव आणि अमेरिकेचा बेन शेल्टन यांच्यात होईल. दुबईत आज होणाऱ्या महिलांच्या T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. हा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. 7 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघानं अ गटामध्ये 3 विजय मिळवून अव्वल स्थान गाठलं आणि त्यानंतर उपांत्य फेरीत बांगलादेशचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. महिला आशिया चषकाच्या इतिहासात 7 विजेतेपदांसह भारत हा सर्वाधिक वेळा यशस्वी संघ ठरला आहे. तर श्रीलंकेनं याआधी 2024 अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून आपलं पहिलं आशिया चषक विजेतेपद पटकावलं होतं. भारत अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेला आज सुरुवात होणार आहे. पहिला सामना दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. दुसरा सामना मंगळवारी तर तिसरा आणि अंतिम सामना गुरुवारी होणार आहे. भारतीय संघाचं नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे, तर तिलक वर्मा याच्यावर उपकर्णधार पदाची जबाबदारी आहे. हवामान विभागानं आज देशातल्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत नवी दिल्ली

0: नाम्याला एकमतानं स्वीकृती. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा ब्रिक्स सदस्य देशांचा पुनरुच्चार. पश्चिम बंगालमध्ये क्षेपणास्त्र चाचणी केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग कमी करण्याचं तज्ज्ञांचं आवाहन. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एलेना रायबाकीना विजयी. आणि महिला टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. वेळ झाली प्रायोजित कार्यक्रमाची.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: वेळेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: साधना म्हटलं की साध्य आलं आणि साध्य म्हटलं की साधना आली. हे नातं आई आणि लेकरू यांच्यासारखं असतं. लेकरू म्हटलं की आई आलीच, तसं साधना आणि साध्य आहे. आपलं साध्य काय आहे? जीवनविद्या सांगते की सुख, यश आणि समृद्धी हे माणसाचं साध्य आहे. आपण जीवन जगत असताना या तीनही गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपण प्रयत्नही केले पाहिजेत. मी आपण म्हणतो तेव्हा टॉप टू बॉटम, म्हणजे अगदी पंतप्रधानांपासून ते झाडूवाल्यापर्यंत सर्वांनीच हे प्रयत्न केले पाहिजेत. कारण का? कारण माणूस जितका समृद्ध तितकं राष्ट्र समृद्ध, माणूस जितका यशस्वी तितकं तो ज्या राष्ट्रात राहतो ते राष्ट्र यशस्वी, आणि माणूस जितका सुखी तितकं राष्ट्र सुखी. आणि म्हणून राष्ट्राचा प्रथम विचार करा हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते. विश्वशांतीसाठी सुद्धा राष्ट्राचा विचार झाला पाहिजे. आपल्या या राष्ट्राची प्रगती होणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे, एकट्या दुकट्याची ती जबाबदारी नाही. हे मी का सांगतो आहे की सुख, यश आणि समृद्धी या तीन गोष्टी लक्षात ठेवून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. जीवन जगणं ही साधना आहे आणि या साधनेत सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे परमेश्वर.

काही लोकांना हे आश्चर्य वाटतं की परमेश्वर हा सर्वात महत्त्वाचा घटक कसा असू शकतो. त्याचंही वर्णन मी आधी केलेलं आहे की परमेश्वर आहे म्हणून सर्व काही आहे. यासाठी परमेश्वराबद्दलचं जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर व्हायला पाहिजे आणि त्याचं ज्ञान आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. परमेश्वराबद्दलचं ज्ञान जितकं तुम्हाला अधिक होईल तितकी तुमची सुखाच्या दिशेनं वाटचाल होईल. लोक समजतात तो परमेश्वर आणि खरा परमेश्वर यात जमीन आसमाना इतका फरक आहे. ही गोष्ट जर आपण ध्यानात घेतली तर परमेश्वराबद्दलचं अज्ञान किती प्रचंड आहे ते आपल्या ध्यानात येईल. वास्तविक परमेश्वर हा असा आहे की तो इंद्रियांना आकळता येत नाही. तो सूक्ष्म आहे पण त्याचबरोबर तो सर्वव्यापी आहे. सर्वांना व्यापून तो उरलेला आहे आणि तोही इन्फिनिट उरलेला आहे. इतका तो अनंत आहे. सर्वांना व्यापून तो उरतो म्हणजे तो किती अनंत आहे याची तुम्ही कल्पना करा. असा हा परमेश्वर निर्गुण निराकार आहे. तो अदृश्य अव्यक्त आहे. तसाच तो सगुण साकार आहे आणि तो दृश्य व्यक्तही आहे. हे जर आपण ध्यानात घेतलं तर परमेश्वराबद्दल आपल्याला आवड निर्माण होईल. परमेश्वराबद्दल आपल्याला गोडी निर्माण होईल. त्याच्याबद्दल आपल्याला प्रीती निर्माण होईल. आणि मग परमेश्वराबद्दल आपल्याला स्मरण करावं लागत नाही तर ते आपोआप होतं. जसं आईला लेकराचं स्मरण आपोआप असतं, पत्नीला पतीचं स्मरण आपोआप असतं, तसं तो खरा भक्त की ज्याला परमेश्वराचं स्मरण करावं लागत नाही ते त्याला आपोआप होतं. पण परमेश्वराचं स्मरण आपोआप होणं हे सहजासहजी होत नाही बरं का. मी आईचं उदाहरण दिलं आणि स्त्रीचंही उदाहरण दिलं. ती दोन्ही अपूर्ण उदाहरणं आहेत. देवावर प्रेम कुणाचंही निर्माण होतं अशातला भाग नाही. अंधश्रद्धेनं देवावर प्रेम असणं किंवा काहीतरी अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली म्हणून देवावर प्रेम असणं हा भाग वेगळा. आणि देवाचं ज्ञान झाल्यावर देवाबद्दल प्रेम निर्माण होणं हा भाग वेगळा. संतांनी देवावर जे प्रेम केलं ते त्यांनी अंधश्रद्धेनं प्रेम केलेलं नाही. देवाचं त्यांना जेव्हा ज्ञान झालं तेव्हा त्यांच्या ठिकाणी खरी भक्ती प्रीती आणि देवाबद्दलची आवड निर्माण झाली. जीवनविद्या सांगते की देवाचं आपल्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. तो जसा निर्गुण आहे तसा तो सगुण आहे. तो निराकार आहे तसा तो साकार आहे. तो अदृश्य आहे तसा तो दृश्यही आहे. तो जसा अव्यक्त आहे तसा तो व्यक्त पण आहे. तो एकदेशी आहे आणि तो सर्वव्यापी सुद्धा आहे. असा हा परमेश्वर सर्व ठिकाणी आहे. तसा तो आपल्यात पण आहे. पण आपण काय करतो. आपण आज आपल्याला वगळून सर्व काही करत असतो. मी नेहमी एक उदाहरण देतो. एकदा असं झालं की 10 माणसं प्रवासाला निघाली. वाटेत नदी असते. ती नदी पोहून ते पलीकडे जातात. त्या ठिकाणी एकाच्या मनात आलं की आपण सर्व बरोबर आहोत का ते बघूया. त्यानं सर्वांना समोर उभं केलं आणि मोजायला सुरुवात केली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. अरे रे, आपल्यामधील एक जण बुडाला रे बुडाला. दुसरा म्हणाला मी मोजतो. त्यानंही मोजले. 1, 2 करत 9. म्हणाला एक बुडाला रे बुडाला. प्रत्येकाला तेच केलं. प्रत्येकाला आपल्यामधील एक बुडाला असं वाटत होतं आणि ते सगळे रडत होते. कारण का तर प्रत्येक जण स्वतःला वगळून इतरांना मोजत होता. त्या दरम्यान एक साधू त्या ठिकाणाहून चाललेला होता. त्या साधूनं त्या सगळ्यांना रडण्याचं कारण विचारलं. म्हणाला तुम्ही याआधी किती होता.

0: म्हणाले, 10 होतो. साधू म्हणाला, थांबा, तुम्हाला आता मी मोजतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. अरे, तुम्ही 10 जण आहात. यावर सर्व आनंदित झाले. पूर्वी ते जर रडत होते तेव्हाही ते 10 होते, आणि आता आनंदित झाले तेव्हाही ते 10 आहेत. मग ते रडत का होते? त्याचं कारण म्हणजे त्यांच्या ठिकाणी अज्ञान होतं. ते त्यावेळी स्वतःला वगळून मोजत होते. हे मी का सांगतो आहे की तुमच्या जीवनातही हे असंच चाललेलं आहे. आपण जीवन जगत असताना आपलं आपल्याकडे लक्ष नसतं. आपलं लक्ष दशदिशेला असतं, पण स्वतःकडे मात्र नसतं. म्हणून स्वतःकडे लक्ष जाणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. संत तेच सांगतात. ते सांगतात, दिसेना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेच आहे. जे तुला दिसत नाही तेच तुला पाहायचं आहे, आणि त्यालाच तुला शोधायचं आहे. बरे पाहता म्हणजे सूक्ष्मदृष्टीनं पहा, मग गुज म्हणजे गुह्य तेथेची आहे. तू जिथं पाहतो आहेस तिथंच ते आहे. आणि म्हणून लोक परमार्थासाठी धावाधाव करतात, संसाराचा त्याग करतात, साधू बैरागी होतात. ते पाहिल्यावर जे खरे शहाणे आहेत त्यांना ते पाहून दुःख होतं. त्यांची त्यांना कीव येते. संतसुद्धा ते सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, देव देव म्हणूनही व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. किंवा देही असोनिया देव, वृथा फिरतो निर्देव. शब्द काय वापरलेत पहा. वृथा म्हणजे उगीचच, आणि निर्देव म्हणजे दुर्दैवी. पुढे म्हणतात, देव असे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे वनांतरी, तुका म्हणे मूढजना, देही देव का पाहना. संत सांगतात की तुम्ही स्वतःच्या ठिकाणी पाहत नाही, आणि देवाला शोधण्यासाठी निघता कुठे? तर कुणी तीर्थयात्रा करतात, कुणी उपास तपास करतात, कुणी व्रतवैकल्य करतात. माऊलींनी आपल्या हरिपाठात तर ठाई ठाई निषेध केलेला आहे. ते म्हणतात, तीर्थव्रत नेम भावे वीण सिद्धी, वायाची उपाधी करीसी जाणा. किंवा योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. थोडक्यात संत सांगतात, मोजणी नीट कर. तू तुला मोज, तू स्वतःला पहा, मग तुझे सर्व प्रश्न सुटतील. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
1: द कोल्हापूर अर्बन बँक.
3: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
4: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
3: कळलं.
4: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा असल केशर बदाम पिस्ता युक्त
3: रुचिरा केशरी दूध मसाला.
0: श्रुते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी आपल्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात. तर आज रविवार आहे, सकाळी 10:30 ते 11 यावेळेत आम्हाला जरूर फोन करा. सहभागी होण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02132562624. जरूर फोन करा 02132562624 या नंबरवर. आज सकाळी 10:30 ते 11 यावेळेत कार्यक्रम गाणं मनातलंसाठी.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
6: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
7: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेला हा अभंग संत तुकाराम महाराज यांचा होता. गायिका होत्या सुमन कल्याणपूर. आपण ट्यून केलं 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, 9 वाजले आहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोते हो नमस्कार. गीत बहार या कार्यक्रमात मी आहे आपल्यासोबत सीमा मकोटे. आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. ज्येष्ठ गीतकार अंजान अर्थात लालजी पांडे यांचा स्मृतिदिन. तर आज गीत बहारमध्ये गीतकार अंजान यांच्या गीतांचा आस्वाद घेऊया. चला तर मग.

श्रोते हो, अंजान यांची ही गीतरचना डिस्को डान्सर या चित्रपटातली होती. स्वरणी संगीत होतं बाप्पी लाहिरी यांचं. आपण ट्यून केलं 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, कार्यक्रम गीत बहार. यानंतर चित्रपट आहे डॉन, कल्याणजी आनंदजी यांचं संगीत.

0: प्रत्येक बँकेचे वेगवेगळे केवायसी पेपर्स, खरच एक चावी असती तर.
1: आहे ना बाबा, सी केवायसी आयडी.
0: सी केवायसी म्हणजे
1: बँक तुमचे केवायसी डिटेल्स सी केवायसी रजिस्ट्री मध्ये अपलोड करते, ज्याने तुम्हाला एक युनिक 14 डिजिट सी केवायसी आयडी मिळतो, जो सगळ्या आर्थिक व्यवहारांमध्ये वैध आहे. एका जागी केवायसी अपडेट ने बाकी बँक्स मध्ये पण अपडेट होतो.
0: अरे वा, आरबीआय सांगते
1: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
2: श्रुते हो, आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आज सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात. गणेशोत्सव, सार्वजनिक आरोग्य आणि त्याविषयी काही महत्वाचे कायदे याविषयी ॲडव्होकेट आसावरी कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल आज सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम. 11:00 फोन इन कार्यक्रम गप्पा गाणी, संवादिका असतील स्नेहांकिता देवगेकर. 10:00 आपली आवड. आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. सकाळचे 9:15 झाली आहेत. कार्यक्रमात यानंतर

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना अंजान यांची होती. चित्रपटाचं नाव होतं मुकद्दर का सिकंदर. आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. कार्यक्रमात ऐकता आहात गीत बहार. आजच्या कार्यक्रमात गीतकार अंजान यांची काही गीतं आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर चित्रपट आहे नमक हलाल, गायिका आशा भोसले, संगीतकार बाप्पी लहरी आणि गीतकार अर्थातच अंजान.

श्रुती हो ज्येष्ठ गीतकार अंजान अर्थात लालजी पांडे यांचा स्मृतिदिन गीत बहार कार्यक्रमात गीतकार अंजान यांना विनम्र अभिवादन करूया. आणि आता गीत बहार मध्ये सीमा मकोटे आपला निरोप घेते.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: श्रुती हो, आपण ऐकलात कार्यक्रम गीत बहार. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. सकाळचे 9:30 वाजलेत.
2: कायद्याविषयी बोलू काही.

0: श्रोते हो नमस्कार. कायद्याविषयी बोलू काहीच्या आजच्या या भागामध्ये मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या भारतीय संस्कृतीमधला श्रद्धा, उत्साह, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी यांचं सुंदर प्रतीक म्हणजे गणेशोत्सव. घराघरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये मोठ्या भक्तिभावानं साजरा होणारा हा कार्यक्रम फक्त उत्सव धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नसून सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. पण कोणताही सार्वजनिक उत्सव साजरा करताना श्रद्धेसोबत नागरिकांची सुरक्षितता, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी तितकीच महत्वाची असते. मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी, अन्नपदार्थाचं वितरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची उपलब्धता, कचऱ्याचं व्यवस्थापन, ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण तसंच संसर्गजन्य आजारांचा धोका या सगळ्या गोष्टींचा थेट संबंध हा सार्वजनिक आरोग्याशी येतो. गणेशोत्सव आनंदाचा आणि उत्साहाचा असला तरीही हा आनंद सर्वांसाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी रहावा यासाठी नागरिक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि प्रशासन या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी विविध कायदे, नियम आणि प्रशासकीय मार्गदर्शक तत्वांची महत्वपूर्ण भूमिका असते. स्वच्छ आणि सुरक्षित परिसर, शुद्ध पिण्याचं पाणी, योग्य कचरा व्यवस्थापन, ध्वनी प्रदूषण आणि पर्यावरणाचं संरक्षण या सगळ्या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत गणेशोत्सव, सार्वजनिक आरोग्य आणि त्याविषयी काही महत्वाचे कायदे या विषयाच्या माहितीचा भाग पहिला. आणि ही माहिती आपल्याला दिली आहे ॲडव्होकेट आसावरी कुलकर्णी यांनी. चला ऐकूया.
1: नमस्कार, मी आज आपणासमोर गणेशोत्सव, सार्वजनिक आरोग्य आणि त्या संदर्भात अतिशय महत्वाचे जे सुरक्षा कायदे आहेत याबद्दलची माहिती सांगणार आहे. सार्वजनिक आरोग्य आणि त्याबद्दलचे कायदे हा विषय आता घ्यायचं कारण म्हणजे आता जवळच येऊ घातलेला आपला गणेशोत्सव आणि त्या संदर्भात सगळीकडे आता जी धामधूम चालू आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे सुरक्षा कायदे पण आहेत आणि त्या दृष्टीने काही महत्वाचे कायदे मी आपणासमोर आज सांगणार आहे. सार्वजनिक आरोग्याचं रक्षण करणं म्हणजे थोडक्यात काय करणं तर ध्वनी पातळीचं नियम आणि त्याचं नियंत्रण करण्याकरता जे काही कायदे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम 2000 जो कायदा झाला त्या संदर्भातले काही महत्वाच्या बाबी आपणासमोर मांडायच्या आहेत मला. त्यानंतर येणारा कायदा म्हणजे पर्यावरण संरक्षण कायदा. त्यानंतर त्याच्या बरोबरीनं सार्वजनिक आरोग्य जेव्हा आपण बोलतो त्याच्यामध्ये आपल्याला धर्मादाय आयुक्त यांनी घालून दिलेले काही महत्वाचे नियम आहेत की एखादं मंडळ रजिस्टर करताना त्यांनी कोणते नियम गणेशोत्सवाच्या काळात पाळले पाहिजेत तर तो एक महत्वाचा कायदा आपल्याला इथं पण लक्षात घ्यायचा आहे. चौथा म्हणजे इलेक्ट्रिसिटी ऍक्ट, त्याबद्दलचीही माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर असे सर्व काही महत्वाचे नियम आणि कायदे आज आपल्यासमोर मी सांगणार आहे. प्रामुख्यानं ध्वनी प्रदूषण म्हणजे काय अगदी थोडक्यात सांगते. जेव्हा पर्यावरणात खूप आवाज असतो आणि परिणामी पर्यावरणाला हानी पोचते तेव्हाच ध्वनी प्रदूषण होतं. म्हणजे नक्की काय होतं तर ध्वनीची व्याख्या अशी काही एका

शब्दात सांगता येणार नाही, परंतु वास्तविकपणे ध्वनी देखील आणि वायू प्रदूषकाचाच एक भाग आहे. तर अवांछित किंवा नको असलेला असा जो आवाज असतो तो कधी कधी गोंगाट होतो, तर तो कधी कधी मोठ्या आवाजात वाजलेलं संगीत जे हळूहळू गोंगाटाकडे वळू शकतं, अशा काही ध्वनी प्रदूषणामधल्या ध्वनीच्या व्याख्या आहेत. तर ही व्याख्या जाणून घेतल्यानंतर महत्त्वाचं काय, तर आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये आवाजाचं मापन, ध्वनीचं मापन कशामध्ये किंवा कुठल्या एककामध्ये केलं जातं हे थोडक्यात समजून घेऊया. तर आवाजाच्या मापनासाठी भौतिक एकक प्रणाली किंवा SI एकक डेसिबल म्हणजे DB आपण शॉर्टकटमध्ये म्हणू शकतो. तर डेसिबल स्केलचा स्पष्ट संदर्भ आपल्याला ह्या कायद्यामध्ये दिसून होतो. तर तो म्हणजे 20 ते 25 डेसिबल म्हणजे कुजबुज, थोडक्यात ध्वनीचीच एक भाग म्हणजे कुजबुज. 30 डेसिबल म्हणजे शांत घरातला गोंगाट आणि 60 डेसिबल म्हणजे सामान्य संभाषण. म्हणजे ह्या सगळ्याच्या वरती किंवा जास्ती जो असतो तो म्हणजे थोडक्यात आहे ध्वनी प्रदूषणाचाच एक भाग, आणि तो गोंगाट असू शकतो किंवा अन्य कुठल्याही प्रकारचा आवाज असू शकतो. 80 डेसिबल ही आवाजाची पातळी जिथे लोकांना शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ करते किंवा सभोवतालचं वातावरण किंवा सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणते, तेव्हा ते खरं म्हणजे ध्वनी प्रदूषण ठरतं. आता ह्याचे स्रोत कुठून आलेले आहेत हे या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ध्वनी प्रदूषण हे सामान्यतः कृतीचंच एक उत्पादन, म्हणजे एखादी कृती गेली आहे म्हणूनच ते प्रदूषण झालंय. मोठा आवाज केलाय, मोठा गोंगाट केलाय, ठराविक लिमिटच्या बाहेर आवाज गेलाय, तेव्हाच ते ध्वनी प्रदूषण ठरतं. तर वाहतुकीचा गोंगाट, विमानाचा आवाज ह्या काही गोष्टी तर असतातच, शिवाय व्यावसायिक आणि औद्योगिक कार्यामुळे होणारा आवाज, सामाजिक मेळावे किंवा कार्यक्रम ह्या ठिकाणी होणारा आवाज, प्रामुख्याने पार्ट्या, धार्मिक विधी, क्लब ठिकाणी जे संगीत किंवा गाण्याचे कार्यक्रम किंवा अन्य स्वरूपात जे सादरीकरण तिथं केलं जातं, ह्यातून उत्पन्न होणारा आवाज जो असतो तो अतिप्रचंड आवाजात किंवा मोठ्या प्रमाणात असू शकतो, आणि तेव्हा ते तिथं ध्वनी प्रदूषण खरं म्हणजे निर्माण होतं. आता घरातल्या आवाजाची व्याप्ती खूप मोठी असू शकते. त्याच्यासाठी काही उदाहरणं द्यायची झाली तर आता पाळीव कुत्री आपल्या घरामध्ये असतात, ती भुंकतात, मोठ्या आवाजात आपण संगीत लावतो कधी कधी, कधी कधी विविध उपकरणांचा वापर करतो. ही सगळी उदाहरणं जरी ध्वनी प्रदूषणामध्ये मोडत असतील तरी सुद्धा प्रत्यक्षात त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होतच असं नाही, कारण त्याला आवाजाची मर्यादा असते आणि ठराविक डेसिमलचा आवाज आपल्याकडे किंवा विहित कालावधीमध्ये झाला तर तो चालू शकतो. परंतु मग त्याच्यामध्ये ध्वनी प्रदूषण नक्की होतं कधी आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये किती प्रमाणात आपल्याकडे आवाजाची मर्यादा घालून दिलेली आहे ते आपल्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं सांगितलेलं आहे, त्याबद्दल थोडंसं सांगते. ध्वनी पातळी डेसिबलमध्ये मोजली जाते आणि तिची विभागणी सकाळ आणि रात्री, तर सकाळी 6 ते रात्री 10 आणि रात्री 10 ते सकाळी 6 ह्या दोन मर्यादात केली आहे. औद्योगिक क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र आणि शांतता क्षेत्र अशी 4 क्षेत्रांचं वर्गीकरण केलंय. औद्योगिक क्षेत्रामध्ये 75 डेसिबल दिवसा आणि 70 डेसिबल रात्री, व्यावसायिक क्षेत्रामध्ये 65 डेसिबल दिवसा, 55 डेसिबल रात्री, निवासी क्षेत्रामध्ये 55 डेसिबल दिवसा आणि 45 डेसिबल रात्री, आणि शांतता क्षेत्र म्हणजे प्रामुख्यानं जिथं रुग्णालय आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, न्यायालय परिसर आहे, तिथं 50 डेसिबल दिवसा आणि 40 डेसिबल रात्री अशा आवाजाच्या मर्यादा घालून दिल्यात. आता काय होईल जर ह्या मर्यादा ओलांडल्या तर त्यासाठीच हा प्रामुख्याने कायदा आहे. त्याच्यामधले निर्बंध किंवा नियम जर सांगायचे झाले तर लाऊडस्पीकर, सार्वजनिक ध्वनी प्रणाली किंवा मल्टीस्पीकर जे DJ वगैरे हल्ली वापरले जातात त्याच्यामध्ये आपल्याकडे महानगरपालिकेकडून परवानगी घेणं आवश्यक सांगितलेलं आहे. दुसरं म्हणजे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ध्वनिवर्धक किंवा वाद्य वापरण्यास सक्त मनाई केली आहे. पण जिथे राज्य सरकारला वाटेल की एखादा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, धार्मिक विधी आहेत, उत्सव आहेत, तेव्हा मध्यरात्री साधारण ते जे 10 टायमिंग आहे ते 12 शिथिल केलं जाऊ शकतं, पण ते सर्व राज्य सरकारने विहित केलेल्या कायद्याअंतर्गतच होऊ शकतं आणि त्यासाठी ती परवानगी घेणं त्यावेळेला आवश्यक आहे. आणि ही जी परवानगी असते ती फक्त त्या उत्सवापुरती 15 दिवसापर्यंतच्याच कालावधीसाठी असू शकते. त्यानंतर जो महत्वाचे ध्वनी प्रदूषणाचे स्रोत आहेत ते म्हणजे वाहने आणि हॉर्न, फटाके आणि बांधकाम. ह्याबद्दल आपण आता फक्त एवढंच जाणून घेऊया की त्याच्यामध्ये वाहनांमधला ऑडिओ सिस्टीमचा आवाज 7 मीटरपेक्षा जास्त अंतरावरून ऐकू येता कामा नये. म्हणजे मिरवणुकीदरम्यान सुधारित उच्च डेसिमल DJ सिस्टीम, हेवी बेस रिग्ज आणि प्रेशर हॉर्न ह्यांना कठोरपणे प्रतिबंधित केलेलं आहे किंवा बंदी घातली आहे. आणि फटाके, प्रामुख्याने आता सण उत्सव आले की

फटाके हे वाजवले जातातच, तर आवाज करणारे फटाके रात्रीच्या वेळी आणि शांतता क्षेत्रात वाजवायला बंदी केली आहे, पण आपल्याकडे दुर्दैवाने त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. कायदेशीर दंड आणि अंमलबजावणी. आता कायदेशीर दंड कुठल्या कायद्याअंतर्गत येतात हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, एखाद्या नागरिकाला महाराष्ट्रात किंवा कुठेही भारतात जगताना कुठल्या कायद्याअंतर्गत त्याला ही शांततामय चांगल्या पर्यावरणात आणि सार्वजनिक आरोग्य सुरक्षित असलेल्या वातावरणात राहायचा अधिकार दिलाय, तर तो प्रामुख्याने आपल्याला भारताच्या संविधानाने दिलाय आणि तो आपल्या आर्टिकल 21 प्रमाणे दिलेला आहे की त्यांनी शांततामय, स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वातावरणात जगलं पाहिजे. आणि म्हणूनच हे सगळे कायदे ह्या आर्टिकल 21 आधार घेऊन तयार केले गेलेत. आता जर हे कायदेशीर दंड जर ह्या सगळ्या गुन्ह्यांच्या बाबतीत करायचे झाले तर त्यासाठी आपल्याकडे भारतीय न्याय संहिता 2023, पूर्वीचा IPC आणि आत्ताचा BNS हा फौजदारी कायदा आहे. मोठ्या आवाजासंबंधी लोकसेवकांच्या आदेशांचं उल्लंघन केलं तर तो सुद्धा एक दंडनीय अपराध असू शकतो. सार्वजनिक उपद्रवासाठी काही कलम दिलेली आहेत तर त्यामध्ये सुद्धा उपकरणं जप्त करता येऊ शकतात, संभाव्य तुरुंगवास होऊ शकतो, त्याबद्दल आपण पुढे डिटेलमध्ये बोलणार आहोत. स्थानिक पोलीस, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकारी, तसेच कोल्हापूर, आता आपल्या जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर कोल्हापूर महानगरपालिका यांच्यावर या मर्यादांची अंमलबजावणी करण्याची आणि जनतेच्या तक्रारींवर लगेच कारवाई करण्याची जबाबदारी विभागून दिलेली आहे. म्हणजे एकावरच कुणालाही लोड दिलेलं नाही, या कायद्याअंतर्गत सर्वांनी तेवढीच जबाबदारी पेलायची आहे. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 पासून आपल्याकडे अंमलात आहे, त्या अंतर्गतच हे बाकीचे 2002 कायदा म्हणा किंवा अन्य पर्यावरणासंदर्भातले जे काही छोटे मोठे रूल्स झाले, अधिनियम झाले, हे सर्व त्या अंतर्गतच अंमल करतात. आता इतर काही प्रमुख कायदेशीर तरतुदींमध्ये वायू प्रदूषण कायदा आपण सगळ्यांनी वाचला असेल किंवा ऐकला असेल, तो देखील 1981 कायदा आहे. तर वायू प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा 1981 ध्वनीला वायू प्रदूषक म्हणून वर्गीकृत करतो, ही थोडीशी बाब आपण नोंद घेण्यासारखी आहे. नंतर फौजदारी कायद्यामध्ये भारतीय न्याय संहिता, सार्वजनिक उपद्रव, मोठा आवाज थांबवण्याच्या आदेशाकडे जर दुर्लक्ष झालं तर दंड आकारण्याची अंमलबजावणी करते. ध्वनी प्रदूषणाचा आपण मगाशी बघितलं की त्याचे हानिकारक परिणाम देखील काही सांगितलेले आहेत आणि ह्या परिणामांमुळे जर एखाद्या व्यक्तीला कुठल्या तरी घटनेला किंवा कुठल्याही प्रसंगाला किंवा अन्य काही रोगाला आमंत्रण मिळालं एखाद्या नागरिकाला तर तो देखील वैयक्तिकदृष्ट्या ह्या बाबतीत त्याचे काही अधिकार आहेत ते अंमल करू शकतो. थोडक्यात एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला किंवा आणखीन काही झालं तर तो एखाद्या त्या पर्टिक्युलर जिथं ही घटना घडलेली आहे तिथल्या ज्युरिस्डिक्शनमध्ये तो स्वतःचे अधिकार वापरू शकतो, तो काही तक्रारी करू शकतो, त्याच्याविरुद्ध कोर्टात जाऊ शकतो किंवा अन्य काही जर उपलब्ध त्याला काही रेमेडीज असतील तर तो ते अवलंबू शकतो. एकाग्रतेचा अभाव हा म्हणजे प्रामुख्याने आपल्याकडे ध्वनी प्रदूषणाचा सगळ्यात मोठा हानिकारक दुष्परिणाम झालेला दिसून येतो. एकाग्रता विस्कळीत होते, वातावरण शांत असेल तर व्यक्तीची उत्पादकता वाढते. उच्च पातळीच्या आवाजामुळे काही वेळेला डोकेदुखीही खूप एक्स्ट्रीम लेवलला वाढू शकते. रक्तदाब, अलीकडे सगळ्या घराघरांमध्ये आपण रक्तदाब ह्या विषयावर बोलतो किंवा ऐकतो किंवा काही जणांना गोळी असू शकते, तर ध्वनी प्रदूषणामुळे माणसातला तणाव वाढतो आणि तो तणाव व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर दबाव टाकतो आणि त्याचा परिणाम म्हणजे उच्च रक्तदाब त्याला जडू शकतो. तर ध्वनी प्रदूषण हे सगळ्यात मोठं कारण त्याचं ठरलेलं आहे की उच्च रक्तदाब होऊ शकतो. त्यानंतर गर्भवती स्त्रिया असतील तर गर्भपात हा सुद्धा प्रसंगी उद्भवू शकतो. बाळाच्या जन्माच्या वेळी थंड किंवा शांत वातावरणाची गरज असते आणि असा काही गोंगाट असेल किंवा मर्यादा घालून दिलेल्यापेक्षा जास्ती आवाजामध्ये जर एखादी गर्भवती किंवा असे काही प्रसंग उद्भवल्यास त्या बाळाच्या जन्माच्या वेळेला त्रास होऊ शकतो, गर्भपात प्रसंगी उद्भवू शकतो. आणखीन एक आहे सांगितले गेले तर सगळ्यात महत्वाचा बहिरेपणा. कानावरती लगेच होणारा परिणाम म्हणजे बहिरेपणा. कानावरती लगेच परिणाम होतो. जर एखादी व्यक्ती जास्त कालावधीसाठी उच्च पातळीच्या आवाजाच्या संपर्कात आली तर त्या व्यक्तीला कायमचा किंवा तात्पुरता तरी का होईना पण बहिरेपणा येऊ शकतो आणि तो इमिजिएट दुरुस्त होण्यासारखा कदाचित असू शकत नाही कारण ती मर्यादा खूप जास्ती ओलांडलेली असल्याशिवाय त्याचा परिणाम त्या कानावरती होणार नाही. तर ही सुद्धा महत्वाची बाब यातील आहे.
वनस्पती आणि पिकांवरचा सुद्धा परिणाम होतो, फक्त मनुष्यांवरच परिणाम

0: होतो असं काही कायद्यामध्ये सांगितलेलं नाही. तर बहिरेपणा किंवा ध्वनी प्रदूषणाचा जो काही परिणाम आहे तो वनस्पती नंतर तिथं पर्यावरणात होणारी पिकं आणि प्राण्यांसाठी सुद्धा ध्वनी प्रदूषण धोकादायक ठरलेलं आहे. ध्वनी प्रदूषणामुळे प्राण्यांच्या मज्जासंस्थेचं नुकसान होतं, त्यांना बुद्धिमत्ता नसल्यामुळे ते मनुष्य प्राण्यांपेक्षा जास्ती लगेच बळी पडू शकतात. आता मगाशी आपण म्हणलं की भारतीय संविधानाने आपल्याला जगण्याचा हक्क दिलाय आणि तो हक्क आपला कोणीही काढून घेऊ शकत नाही. तर न्यायालयाच्या विविध निकालांमधून सुद्धा हे स्पष्ट झालंय की जगण्याच्या हक्काचा अर्थ केवळ एखाद्या व्यक्तीचं अस्तित्व किंवा जगणं असा नसून त्याची व्याप्ती मोठी आहे आणि त्याला सन्मानाने जगण्याचा, चांगलं जीवन जगण्याचा, पर्यावरणपूर्वक जगण्याचा, सार्वजनिक दृष्ट्या त्याचं आरोग्य चांगलं राहील अशा वातावरणात जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ही सगळ्यात मोठा आपल्याकडे संविधानिक तरतूद आहे. दुसरी येते ती फौजदारी प्रक्रिया संहिता, म्हणजे आपण त्याला CRPC असं म्हणतो किंवा अन्य भाषेत आपण असं म्हणू शकतो की त्यामधील जो कलम आहे 133 त्याच्या अंतर्गत कार्यकारी दंडाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांना उपद्रव निर्माण करणारी कुठलीही गोष्ट सशर्तपणे काढून टाकण्याचे अधिकार दिले आहेत. इथं मोठे अधिकार आपल्याकडे कार्यकारी दंडाधिकारी, जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत आणि त्याचा ते बेलाशक वापर करू शकतात या कायद्याअंतर्गत. तर ते नक्की काय करू शकतात हे थोडंसं जाणून घेऊया. तर ते अशी कुठली मंडळं असतील, अशा कुठल्या संस्था असतील की ज्या आवाजामुळं किंवा ध्वनी प्रदूषणामुळं सार्वजनिक ठिकाणी खूप जास्ती प्रमाणात नुकसान करत असतील, तर त्यांना अशा मंडळांवरती किंवा अशा जी काही तिथं मंडळ संस्था जी काही लोक कार्यरत असतील अशांविरुद्ध कारवाई करण्याचे मोठे अधिकार त्या कालावधीपुरते तरी का होईना ते दिलेले आहेत आणि त्यांनी ते अंमल करण्याचे आहेत. त्यानंतरचा जो येतो तो भारतीय दंड संहितेचं प्रकरण 14, ते काही गुन्ह्यांशी संदर्भात आहे की ज्याच्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येतं. तर सुरक्षिततेवर परिणाम करणारी कुठलीही जी कृती असती ती सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणते. थोडक्यात कलम 268 आहे ते आहे की कोणतीही व्यक्ती सार्वजनिक उपद्रवासाठी दोषी असते किंवा उपद्रवाबद्दल सांगते जर ती व्यक्ती असे कृत्य करते ज्यामुळे कुठल्याही व्यक्तीला इजा पोहोचते, ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ शकतो किंवा कुठल्याही सामान्य अडथळा निर्माण होऊ शकतो, मग त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे ते ध्वनी प्रदूषण. अशा वेळेला ध्वनी प्रदूषणच आहे की ज्याच्यामुळे सार्वजनिक, आता आपल्याला जर आपण वाहतुकीचंच बघितलं तर अजून 14 तारखेला आपल्याकडे जर गणपती येणार असतील तर आत्तापासून आपल्याकडे सगळीकडे मांडव घातलेत, रस्ते ब्लॉक झालेत, आपल्याला जाण्या येण्याचा प्रॉब्लेम यायला लागलाय. वाहतूक ऑलरेडी आपल्याकडे वाहतूक खूप वाढली आहे, लोकसंख्या आपल्याकडची बऱ्यापैकी जास्ती आहे शहरांमध्ये. त्यानंतर आपल्याकडचे वाहतुकीचे जे स्रोत आहेत किंवा आपल्या रुटीन बसेस वगैरे असतात त्यांचा रूट बदलतो, शाळेच्या बसेस असतात त्यांचा रूट बदलावा लागतो. शिवाय आपल्याला आपल्याकडचे रस्ते बघितले तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर अशा ज्या रस्त्यांवरून रोजची येणारी जाणारी वाहतूक आहे त्या वाहतुकीची सगळ्यात मोठी कोंडी इथे होते. तर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की सार्वजनिक हा उपद्रवच होतो थोडक्यात म्हणायचं झालं तर. त्यानंतर 287 कलम काय सांगतं की कोणत्याही यंत्रसामग्रीच्या बेजबाबदार वापराविषयी, म्हणजे एखादी व्यक्ती जर बेजबाबदारपणे एखादं यंत्र हाताळत असेल तर त्याच्यामुळे कोणाला तरी इजा किंवा हानी पोहोचते, मग ध्वनी प्रदूषण करत असेल किंवा आणि काहीही करत असेल तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला 6 महिन्यापर्यंतचा तुरुंगवास आणि 1000 रुपयाचा दंड आपल्या कायद्याअंतर्गत सांगितलेला आहे. नंतर 288 कलम सांगतं की जेव्हा एखादी इमारत बांधकामाधीन किंवा दुरुस्तीच्या प्रक्रियेत असते तेव्हा जर एखादा निष्काळजीपणा झाला, कोणाला इजा पोचली तर 6 महिन्याचा किंवा असा दंड 1000 रुपये अशा दंडास ती व्यक्ती पात्र ठरू शकते. सार्वजनिक उपद्रव सांगायचा झाला तर ह्या वरील घटना तर आहेतच, शिवाय ज्याचा उल्लेख भारतीय दंड संहितेत सार्वजनिक उपद्रव असा केला गेलाय, म्हणजे ज्या काही कृती सार्वजनिक आरोग्यास धोका देणाऱ्या असतात, मुळात जर संहितेत उल्लेख नसतील आणि ध्वनीशी संबंधित कोणतीही घटना घडली किंवा अशा ध्वनीशी संबंधित घटनेमुळं एखादी इजा घडली, एखादा सार्वजनिक उपद्रव झाला तर अशा गुन्हेगाराला दंड आणि शिक्षा असे दोन्ही लागू करता येतात.
1: श्रोते हो, आत्ताचा पण गणेशोत्सव, सार्वजनिक आरोग्य आणि त्याविषयी काही महत्वाच्या कायद्यांची माहिती घेतली. ही माहिती आपल्याला दिली ऍडव्होकेट आसावरी कुलकर्णी यांनी. श्रोते हो, या माहितीचा भाग पहिला आज आपण ऐकला. वेळेअभावी आज आपण इथंच थांबत आहोत. याच विषयी आणखी काही महत्वाचे कायदे आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागात, पुढच्या रविवारी 9:30 वाजता.

0: कायद्याविषयी बोलू काही सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
1: कायद्याविषयी बोलू काही

0: श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकलात कायद्याविषयी बोलू काही। आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण।
1: सुनबाई
2: काय सासूबाई?
1: ह्या घराचे काही नियम आहेत।
2: जसे?
1: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये।
2: मग देवाण घेवाण?
1: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो।
2: ओह,
1: जसे UPI ने?
2: अच्छा।
1: हो, आणि ऐक अजून एक नियम आहे।
2: तो काय आहे सासूबाई?
1: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील।
2: तुम्ही पण ना सासूबाई।
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे।
2: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ।
4: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना, मोदीजींचा संकल्प।
5: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
4: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
0: श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या। हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी आपल्या मनात कोणतं गाणं घर करून आहे ते गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा। आमचा कार्यक्रम गाणं मनातलं, तर आज सकाळी 10:30 ते 11 यावेळेत आम्हाला जरूर फोन करा। आणि त्यासाठी आमचा फोन नंबर 02-31-2-65-26-24 02-31-2-65-26-24 या नंबरवर आज सकाळी 10:30 ते 11 यावेळेत जरूर फोन करा। कार्यक्रम गाणं मनातलं।

0: भक्ती मंगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: डॉक्टर, माझ्या दातात काही प्रॉब्लेम नाही ना बघाव?
2: पर्टिक्युलर कोणता दात दुखतोय का?
1: नाही हो, पण सगळ्या दाढांमधून खूप अडकत, विशेषतः नॉनव्हेज खाताना। आणि ते अडकलेलं काढेपर्यंत काही सुचत नाही। जेवण झालं की कधी एकदा हातात काडी घेतो असं होतंय। काडी नसेल तर जीभ सतत इकडं तिकडं फिरते आणि नंतर हुळहुळतं। दर शुक्रवारी ठरवतो या शनिवारी तुम्हाला दाखवायचं, पण सोमवार कधी उजाडतो कळतच नाही।
2: हा तुमचा आयटीतला जॉब तुम्हाला निवांत आयटीत राहू देत नाही। सततचे मानसिक तणाव आणि विश्रांतीची वानवा, यामुळे इतर शरीराप्रमाणे दातावर देखील परिणाम होतो। आणि आत्ताच मी तुमच्या तोंडात पाहिलं, दाढांची झीज होती आहे, परिणामी हिरड्या कमी होत आहेत।
1: डॉक्टर, मला हे नैसर्गिक दात अगदी शेवटपर्यंत तोंडात हवे आहेत। हा कसे टिकवायचे? आता माझी नोकरी खूप वर्ष आहे, ताणतणाव वाढणारच, ते काही कमी होणार नाहीत।
2: आपण CBCT आणि स्कॅन करून अलायनर्सद्वारे तुमच्या दातांची झीज आणि हिरड्यांवरचा ताण कमी करू शकतो। आणि हो, जबड्याचा सांधा सुद्धा आपण अलायन

0: नर्सद्वारे सुस्थितीत ठेवू शकतो.
1: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला खासबाग कोल्हापूर, फोन 96040995000.
2: श्रुती हो, आपण ट्यून केले 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. सकाळचे 10 वाजत आहेत.

श्रोते हो नमस्कार. आपली आवड या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. हे गीत आम्ही निवडलंय ते आहे चिमणी पाखरं या चित्रपटातलं. सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत जगदीश खेबुडकर यांचं आहे आणि संगीतकार आहेत अच्युत ठाकूर. हे गीत ऐकायचं आहे आमच्या या श्रोत्यांना तेजस, प्रतीक्षा, वैशाली आणि दत्ता चौगले राहणार दोनवडे. निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट महेशचे श्रोते एकनाथ इंगवले, अजित कांबळे अतिग्रे, रमजान डफेदार बस्तवाड, अनिकेत जाधव आणि सुनंदा जाधव हेरले, विजयकुमार स्वामी, विलास शेळके, वंदना आवळेकर, मंगला पोवार लिंगनूर कापशी असं त्यांनी पत्रात नमूद केलेलं आहे. हे पत्र अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे येळगुड, रेवण अनिता राहुल भांबिष्टे कबनूर, विलास पाटील, तुषार प्रसिक, एकता मेघना उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडकर चंदूरचे श्रोते, शिवानी कांबळे अलाहाबाद, दीपाली अमोल सुला, एकनाथ डी कांबळे मुक्काम पोस्ट मौजे सांगाव तालुका कागल. फारच सुंदर अक्षरात त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. धूमधडका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, रमेश डावकरे, अनिल कुंभार, चंगू मंगू, अविरा आरव, सुहास लोले, शानू विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजी या श्रोत्यांसाठी हे गीत आहे चिमणी पाखरं या चित्रपटातलं.

श्रुते हो, 10:10 झाले आहेत. आपण ट्यून केलं आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, कार्यक्रम आपली आवड. हे गीत आहे अष्टविनायक चित्रपटातलं, अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, शांता शेळके यांचं. संगीतकार आहेत अनिल अरुण. या गीतासाठी पत्र पाठवणारे श्रोते आहेत छाया चौगले, तानाजी चौगले, उजळाईवाडी. हे पत्र ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे राधानगरीचं. त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघचे श्रोते श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती, भूषण, नामदेव, आकाश कुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, रघुनाथ भोईटे, मुक्काम पोस्ट, हसूर दुमाला, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे. त्यानंतर हां, हे पत्र मुक्काम पोस्ट कंदलगावहून आलेलं आहे आणि हे अतिशय सुंदर अक्षरातलं पत्र ज्यांनी पाठवलं आहे ते आपकी पसंद रेडिओ श्रोता संघचे

तेरवाड इथून पत्र आलेलं आहे. तालुका शिरोळ, राजाराम गायकवाड, श्रेयस सुयोग, संस्कृती शिवज्ञ, शिवशंभो, शिया पिया, सोनम, राज पेंटर, तेरवाड, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कोल्हापूर, सुशीला विलास दावणे, कागल, सुभाष मिणचे, शिरडोन, श्रीनिवास कांबळे, अड्राव, सचिन किल्लेदार, भडगाव. आणि याच पत्रात अजून एक नाव आहे, ते म्हणजे शशिकांत पाटील, कुरुंदवाडचे श्रोता. हे पत्र आहेच चांदनी.

चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण, माय चव्हाण, वारणा शहापूर, शौर्या कांबळे, सतीश वाघमारे, अतिश, स्वाती, वर्षा, श्रमण आणि श्रुबेण हे सगळे वाघमारे आहे त्यांचं आडनाव. चंदननगर साताऱ्याचं हे पत्र होतं. आणि हे पत्र याच गीतासाठी गवई रेडिओ श्रोता संघ घाटी घाटंजीवरून सर्वेश, शर्वरी, शौर्या, सानवी, स्वप्ना, लीना, भारती, आरती, बंटी आणि गवई परिवार. तर अष्टविनायक चित्रपटातलं हे गीत ऐकूया. गायिका अनुराधा पौडवाल.

आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आता ऐकूया आराम हराम आहे या चित्रपटातलं जगदीश केबुडकर यांचं गीत. संगीत आणि आवाज आहे सुधीर फडके यांचा. या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूरचे संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीडचे रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना आणि गबरू पैलवान थोरात. मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून एक पत्र आलेलं आहे. उस्मान शेख फौजी, सायरा बनव शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकिर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण वळसंगी, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथून चांदनी आयुब सय्यद आणि अमन सय्यद, त्यानंतर माहिरा सय्यद यांचं सुद्धा नाव आहे. हे पत्र प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे, गौतमनगर जिल्हा नांदेडहून आलेलं हे पत्र होतं. आणि मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगावचे श्रोता दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ, सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी तालुका राधानगरी.

आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आता जे गीत आपण ऐकणार आहोत ते आहे तू तिथे मी या चित्रपटातलं. विजय कुलेकर यांचं संगीतकार आहेत आनंद मोडक, रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांनी हे गीत गायलेलं आहे.

श्रुते हो तू तिथे मी या फिल्म मधली ही आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेली रचना विजय कोलेकर यांची होती. रूप कुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांनी हे गीत गायलं होतं. या गीतासाठी आमच्याकडे काही पत्रं आलेली आहेत. ती अशी आहेत, महादेवराव डोंगळे राहणार घोटवडे तालुका राधानगरी मुक्काम पोस्ट गोवर्धन वरून रवींद्र पवार मीनाताई पवार श्रीकांत आणि एकनाथ काळे त्यानंतर चंदू कुलकर्णी हेमलता आणि

सी आर कुलकर्णी, दुर्गाई सेलूचे हे श्रोते, महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे, वरुड जवळका, सुरेश रामू साबळे, तमनाकवाडा कागलचे श्रोता, विद्यानगर कवठे महांकाळ येथून संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी सुप्रिया आणि प्रसाद म्हैसाळकर. आणि अजून एक पत्र होतं, महेश्वर रेडिओ श्रोता संघ सारिका आणि लहुराज नवाळी, नवाळे परिवार, मुक्काम पोस्ट महे. याच पत्रात अजून काही नावं आहेत, डॉक्टर विशाल, डॉक्टर रुजुता, रोहित, ऋतुराज, संगीता, सुधाकर पाटील, मुक्काम पोस्ट सुळे तालुका कागल. तर या सगळ्या पत्रांना आम्ही पोस्ट दिलेली आहे. आपली आवड या कार्यक्रमात आता आम्ही आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रुते हो, गाणं मनातलं या कार्यक्रमासाठी फोन लाईन्स आमच्या उपलब्ध झालेल्या आहेत. सकाळी 11 वाजेपर्यंत आपण आम्हाला फोन करू शकता. फोन नंबर आहे 02132566224. फोन नंबर पुन्हा एकदा 02132132566. फोन लाईन्स सुरू झालेल्या आहेत. 11 वाजेपर्यंत आपण आम्हाला फोन करू शकता गाणं मनातलं या कार्यक्रमासाठी. आणि आपल्या मनातलं गाणं नक्की सांगा, त्याच्या आठवणी पण सांगा. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. थोड्याच वेळात मिश्र संगीत आपण ऐकू शकाल.
1: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: तर सात्विक ताट जे आहे त्या ताटामध्ये जे बेसिक सगळे न्यूट्रियंट्स आहेत, कार्बोहायड्रेट, प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, फॅट्स, गुड फॅट्स असं आपण म्हणू शकतो, फायबर, कॅल्शियम, आयन, ह्या सगळ्याचा समावेश असावा. मग जर अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एक पोळी, त्याच्याबरोबर एक पालेभाजी, एक डाळ, दही किंवा ताक आणि सॅलड हे जरी आपण घेतलं किंवा त्याच्या जोडीला अंडं आपण घेतलं तरीही चालेल. काही लोकांचा आहार हा मांसाहार असतो, त्याच्यामध्ये मटणपेक्षा तुम्ही चिकनवर जास्त फोकस केला तर चालेल, पण त्याचंही प्रमाण मर्यादितच पाहिजे.
0: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. ऐकूया मिश्र संगीत.

0: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
1: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
0: द कोल्हापूर अर्बन बँक.
2: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
3: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची.
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
3: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
2: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री, विक्री पश्चात सेवा यासाठी
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
2: फोन 940-440-8000.
4: श्रुते हो, मिश्र संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

0: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर मुस्कान राजेखान जमादार तुमच्यासोबत दातांबद्दल बोलायला आली आहे. आपला तोंड जे आहे ते आपल्या शरीराचं मुखद्वार आहे, त्यामुळे आपण काय खातो आणि कसं खातो ह्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायला हवं. आपल्या आहारात चोथायुक्त म्हणजे फायबरयुक्त पदार्थ जास्तीत जास्त खावेत. आपल्या दातांवरती चिटकून राहणारे पदार्थ आपण कमीत कमी खावेत, ज्याला आम्ही स्टिकी कार्बोहायड्रेट्स म्हणतो. एखादा घास तोंडात घेतो ते आपण कसं चावतो ह्याच्यावरती आपली पचन क्रिया ही ठरते, त्यामुळे ही आपले दात खूप आवश्यक आहेत. लहान मुलांच्या दातांची काळजी घेण्यासाठी फ्लोराईड ट्रीटमेंट ही ट्रीटमेंट करून घेणे आवश्यक आहे किंवा चांगली गोष्ट आहे. ह्याच्याने त्यांचे दात लवकर किडत नाहीत, कारण त्यांची काळजी घेणे ही थोडंसं कठीण असतं. मुलं ब्रश करत नाहीत, ऐकत नाहीत, त्यामुळे त्यांची फ्लोराईड ट्रीटमेंट करून घ्या. एक गैरसमज सांगायचा झाला तर दात काढले की डोळ्यांना दिसायला कमी येतं असं लोकांना वाटतं, पण हे चुकीचं आहे. दाताचं आणि डोळ्यांचं काहीही डायरेक्ट कनेक्शन नाही आहे. त्यामुळे दात जर किडला असेल, जर त्याला इन्फेक्शन झालं असेल, पू होत असेल त्यामध्ये, तर ते काढून घ्यायलाच हवं. दाताबद्दल छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपण गंभीरपणे घ्यायला हवेत. एखादं उदाहरणच घ्यायचं झालं तर कोणत्या क्षुल्लक कारणामुळे कर्करोग होऊ शकतो. तर एक पेशंट होते, त्यांना थोडीशी जखम झाली होती, गाल चावला गेला होता आणि त्यांनी त्या जखमेमध्ये चुना ठेवला आणि त्या जखमेचं रूपांतर कर्करोगमध्ये झालं. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर एका पेशंटला जिभेला दात लागत होता आणि त्यांनी त्याला इतकं सिरियसली घेतलं नाही, तर ते लागून ती छोटीशी जखम सुद्धा कर्करोगमध्ये टर्न झाली. तर ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतात की दात जिभेला लागणे, दात गालेला लागणे किंवा जखमेवरती चुना ठेवणे, पण ह्या गोष्टी खूप खतरनाक टर्न घेऊ शकतात. ह्याच्याबद्दल आपल्याला काळजी घ्यायला हवी.
1: श्रुती हो, आमच्या स्टुडिओच्या घड्याळात 10:45 होत आहेत. आपण ट्यून केलं आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि कार्यक्रम ऐकत आहात मिश्र संगीताचा. यानंतर नाट्यपदं.

श्रुती हो जय जय गौरीशंकर नाटकातली ही पदरचना राम मराठे यांनी गायली होती. ही पदरचना होती विद्याधर गोखले यांची आणि संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. अजून एक पदरचना याच नाटकातली म्हणजे जय जय गौरीशंकर या नाटकातली, गायक पुन्हा एकदा राम मराठे.

श्रोते हो, आपण ट्यून केले 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, 11 वाजता गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. संवादिका असतील स्नेहंकिता देवगेकर. आज सकाळी 11 वाजता.

त्यू बांधा रंग गवाया कोर चंद्राची, मैना कशी ओ त्यू बांधा रंग गवाया कोर चंद्राची, उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची, हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी पुतली सोन्याची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी।

तुनामा दोघांची गरिबीने केली दादा तुनामा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची बांधाबांध झाली भाकरी तुकड्याची आणि घालवीत निघाली महिना माझी मला चांदली शुक्राची पर गावधरीला येताच कळी कोमिली तिच्या मनाची शिकस केली मी तिला हसवण्याची खैरात केली वचनाची पत्राची कारणाची दागिन्याने मोडून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची साज कोल्हापुरी वजराची गळ्यात माळ पुतळ्याची दंडा तिळा हातात गोखर मासोळ्या नाकात नस सर्जाची परी नाही उमलली कळी तिच्या मनाची आणि उरावर जगो ठेवून वाट

पुस्तकांच्या थडीची पर पैदास पर पैदासी तर भलती चोरांची शिरजोरांची आईत खाऊ हरामखोर भांडवलदारांची पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची परवा नाही केली थंडीची उन्हाची पावसाची पाण्यानं भरलं खिस माझं वान मला एका छत्रीची त्या दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची मुंबई बेळगाव कारवार निपाणी गोवा सह एक भाषी राज्याची चकाकली

त्यात भरती झाली माझी एकाची. आधीच मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भरती झाली माझी एकाची. मळ्यावर पडावी मुठभर माती तशी झाली आमची. ही मुंबई, ही मुंबई कष्टाची, यंत्राची, तंत्राची, जगणाराची, मरणाराची.

साठे घर बुडाली गर्वाची, म्हणे अण्णा भाऊ साठे घर बुडाली गर्वाची, मी तू पणाची जुलमाची जबरीची अन्यायाची तस्कराची, निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, आणि 14 चौकड्याचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची, ती जस गत झाली कलियुगा माझी महाराष्ट्र द्वेष्ट्यांची, अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची, अखेर झाली मुंबई महाराष्ट्र

0: श्रुतीहो शाहीर शेख जानू चंद आणि सहकलाकार यांनी गायलेलं हे लोकगीत आत्ताच आपण ऐकलं. याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. सकाळचे 11 वाजत आहेत.
1: श्रोते हो गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो 1892 साली श्रीमंत भाऊसाहेब लक्ष्मण जावळे यांनी सार्वजनिक गणेश मूर्तीची स्थापना केली. आपल्या क्रांतिकारी विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि लोकांनी एकत्र यावं यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. 1893 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या उत्सवाला मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि राष्ट्रीय स्वरूप दिलं आणि त्यामागचा उद्देश मात्र हाच होता की इंग्रजांविरुद्ध लढ्यासाठी लोकांचं प्रबोधन करणं, चांगल्या चांगल्या गोष्टी लोकांच्या मनावर बिंबवणं, समाज प्रबोधन करणं. पण आता मात्र गणेशोत्सवाला एक वेगळंच वळण लागलेलं आहे. आजकाल आपण पाहतो की गणेशोत्सवाच्या वेळी, गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी मोठमोठ्या मंडळांमध्ये चुरस लागलेली असते, त्यामुळे अनेक असे प्रसंग घडतात ज्यामुळे या गणेशोत्सवाला गालबोट लागतं. गणेशोत्सव खरं तर साजरा केलाच पाहिजे. हा आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री गणरायाचा सण आहे. पण तो सण आपण एक विधायक पद्धतीनं किंवा पर्यावरणपूरक कसा साजरा करू शकतो याचा विचार करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आज आपण पाहतोय की देशभरात पर्यावरण असंतुलन झाल्यामुळं अवकाळी पाऊस पडणं, हिमालयातील बर्फ वितळणं अशा घटना घडताना आपण पाहतोय. त्यामुळे हे सण साजरे करताना आपण त्यातून एक विधायक संदेश गेला पाहिजे किंवा पर्यावरणाचं कशा प्रकारे संवर्धन केलं जाईल, पर्यावरणाला हानी न पोहोचता हे सण कसे साजरे होतील याचं भान सुद्धा राखणं तितकंच गरजेचं आहे. सोमवारी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होतंय. तर आज गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी विषय सुद्धा आपला असाच आहे. श्रद्धा, संस्कृती आणि आनंदाची सांगड घालत असताना जबाबदारीचं भान राखून हा गणेशोत्सव कसा साजरा करावा, तर ऐकूया याविषयी आमच्या श्रोत्यांची आणि काही जाणकारांची मतं.
2: मी अजित बाबासो सासने, अध्यक्ष श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर. श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ ह्याला 80 वर्षाची परंपरा असणारे हे मंडळ स्थापनेपासूनच पारंपरिक शाडूच्या मातीपासून बनवलेली मूर्तीच बसवत आहे. मूर्तीकरता नैसर्गिक रंगच वापरले जातात. श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळातर्फे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने

धार्मिक पद्धतीने आणि शिस्तबद्ध असा गणेशोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. मंडळ स्थापनेपासून कधीही या मंडपामध्ये हिंदी गाणी लावली जात नाहीत. दर वर्षी भावभक्ती गीतेच इथे लावली जातात. मंडळाच्या श्रीची आरती ही दररोज सायंकाळी 8 वाजताच केली जाते. कितीही मोठा पाहुणा असला तरी त्याची वाट पाहिली जात नाही. हजारो भक्तगण ह्या ठिकाणी थांबलेले असतात आणि त्यांच्या उपस्थितीतच दररोज 8 वाजता ही आरती केली जाते. संभाजीनगर तरुण मंडळाला सामाजिकतेची झालर आहे. कोल्हापुरात आलेल्या महापुराच्या वेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 20 पंप घेऊन पूरग्रस्त भागात औषध फवारणी केलेली आहे. ज्या ज्या वेळी डेंग्यूची साथ आली भागामध्ये तेव्हा नंगेवाल चौक ते संभाजीनगर गजानन महाराज परिसरात औषध फवारणी केली आहे. मंडळातर्फे बेटी बचाव अभियानही राबवण्यात आलेले आहे. वृक्ष लागवडीबाबत सातत्याने कार्यकर्त्यांना जनजागृती केली जाते. तसेच दरवर्षी 2100 रोपांचं वाटप हे मंडळातर्फे केलं जातं. डॉल्बी विरोधात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सातत्यात विरोधाची भूमिका घेतलेली आहे. 2007 साली नो मोर डॉल्बी आणि डॉल्बीचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करता मंडळाने उपक्रम राबवलेला आहे. मंडळाने अवयवदानाचाही उपक्रम राबवलेला आहे. मंडळातर्फे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांकरता शालेय साहित्याचे वाटपही केलेलं आहे. कोरोना काळात ज्यावेळी महानगरपालिकेला शनीचा तुटवडा जाणवू लागला त्यावेळी मंडळातर्फे 51,000 रुपयाचा निधी हा महापालिका आयुक्त यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच त्यावेळी ग्रामीण भागातील जनतेला आवाहन करण्यात आले की प्रत्येक गावातून 1 ट्रॉली शेणी अथवा लाकडे ह्या महानगरपालिकेला पाठवून द्यावे. त्याप्रमाणे ह्या ठिकाणी भरपूर साहित्य लाकूड आणि शेणीचं जमा झाले महापालिकेला. मंडळातर्फे दरवर्षी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, दंत चिकित्सा यासारखे उपक्रम राबवले जातात. गतवर्षीचा मंडळाचा उपक्रम म्हणून कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे स्टीलचे वॉशबेसिन बसवण्यात आले. त्याकरता मंडळाने 80,000 रुपयाचा खर्च केला. तसेच महानगरपालिकेच्या क्षयरोग केंद्राकरता 25,000 रुपयाचा धनादेशही मंडळाकडून दिलेला आहे. मंडळ गेली 25 वर्ष कोणतीही वर्गणी मागत नाही. भक्तांनी अर्पण केलेल्या किंवा देणगी दिलेल्या पैशातूनच हा उत्सव केला जातो. लोकांची ह्या गणपतीवर अपार श्रद्धा आहे. मंडळातर्फे बालकल्याण संकुल, चेतना विकास, अंधशाळा अशा सारख्या संस्थांना आर्थिक मदत केली जाते. 2026 च्या गणेश उत्सवाचा या वर्षीचा सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही या वर्षी ए आई मला मराठी शिकवणं हा उपक्रम राबवणार आहे. त्याकरता पुस्तकाचे वाटपही कर त्यामध्ये मराठी संस्कृती, मराठी परंपरा, मराठी सणवार उत्सव आणि मराठी संस्कृती याबाबत त्यामध्ये माहिती असणार आहे. त्याचबरोबर अंकलिपी ही दिली जाणार आहे जेणेकरून आज बालवाडी बंद होत आहे आणि नर्सरी शाळा सुरू आहेत त्यामधून मराठी शिक्षणाचा अभाव दिसून येतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असला तरी आज मराठी शाळा बंद होत आहेत ही आमच्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय लाजिरवाणी बाब आहे. मराठी शाळा टिकल्या तर मराठी संस्कृती टिकणार आहे, मराठी भाषा टिकणार आहे. म्हणूनच आमचा हा उपक्रम आम्ही ह्या वर्षी राबवित आहोत. दरवर्षीप्रमाणे गणेश मंडपामध्ये भावभक्तीचे कार्यक्रम साजर केले जातात त्याप्रमाणे ह्या वर्षी साजर केले जाणार आहेत. यावर्षी गणपतीचा आगमन सोहळा हा रविवार दिनांक 13/9/2026 रोजी होणार असून तो आझाद चौक दत्त मंदिरातून सुरुवात होणार आहे. सदरची मिरवणूक ही पारंपरिक पद्धतीने काढण्यात येणार असून विसर्जन मिरवणूक ही पारंपरिक पद्धतीने काढण्यात येणार आहे. त्याकरता करवीर गर्जना ढोल पथक असणार आहे. मंडळाचे कार्यकर्ते लिजिम खेळणार आहेत. तसेच लाठीकाठीही असणार आहेत. संभाजीनगर मध्ये 2 मंडळे होती. एक श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ आणि संभाजीनगर फुटबॉल क्लब. संभाजीनगर फुटबॉल क्लब विभक्त झाले होते परंतु
आमचे मनभेद झाले नव्हते.

0: ते मतभेद होते, परंतु ते मतभेद मिटवून आम्ही या वर्षी दोन्ही मंडळे एकत्र करून एकत्रितपणे या वर्षीचा गणेशोत्सव अतिशय भव्य प्रमाणात साजरा करणार आहोत. यावर्षी गणेश मंडप अतिशय भव्य, सुंदर आणि कलात्मक असा उभा करण्यात आला असून भाविकांनी त्याचा दर्शनाचा लाभ घ्यावा ही या मंडळातर्फे विनंती करण्यात येत आहे.
1: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गप्पा गाणी.
2: नमस्कार मॅडम, मी कोल्हापूरातून साधना पाटील बोलते. आपण सांगितल्याप्रमाणे मला फक्त एवढंच सूचना करायची होती, हा गणेशोत्सव अतिशय आनंदात ह्यानं साजरा व्हावा, प्रदूषण मुक्त, डॉल्बी मुक्त व्हावा. आणि मॅडम आणखी एक सांगावंस वाटते, ह्या गणेश मंडळांनी की नाही म्हणजे पर्यावरणाचे व्यसन मुक्तीचे तज्ञ असतील, डॉक्टर असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते किंवा त्यांच्या भागातले मंडळातले कोण ज्येष्ठ असतील, त्यांची एखादी व्याख्यानं जर ठेवली तर निदान त्या मंडळातल्या मुलांमध्ये तरी सगळीच काही वाईट नसतात, पण एक व्यसन म्हणजे काय, अमक चमक, त्यापासून धोके, हे तरी थोडं थोडं प्रबोधन केलं तर बरं होईल एवढीच माझी इच्छा आहे.
1: हे वय असं असतं म्हणजे मंडळातली जी मुलं असतात आणि त्यावेळी योग्य त्यांच्यावरती विचारधारा रुजवणं, योग्य संस्कार होणं खूप गरजेचं असतं, म्हणजे कुणाच्या तरी संगतीनं वाईट वळण लागायला वेळ लागत नाही.
2: हा, प्रबोधनात्मक असावं एवढंच मला म्हणायचंय.
1: जे आजकाल डॉल्बी वगैरे मोठमोठे थर रचले जातात त्यामुळे सुद्धा बऱ्याच लोकांना, वयस्कर लोकांना त्रास होतो, मग लोकांनी याचं पण थोडस भान रखणं गरजेचं आहे.
2: बाकी काय नाही.
1: हो.
2: आणि एवढं सांगायचं होतं.
1: हा, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, छान प्रकारे गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी मग अजून काय करायला पाहिजे?
2: शांततापूर्ण व्हावं ह्या दृष्टीनंच, आणि प्रशासनाचं आणि यांचं एकमेकाशी सहकार्य व्हावं.
1: हा, म्हणजे एकमेकांचा समन्वय साधून
2: ज्या काही आणि काय नाही, जेणेकरून व्यवस्थित आणि शांत व्हावं आणि आमच्या मुलांना आपलं चांगलं प्रबोधन करणारी लोक त्यांच्या संपर्कात असावी.
1: हा, जेणेकरून या वयात त्यांच्यावर चांगले संस्कार होतील किंवा त्यांना वाईट वळण लागणार नाही, प्रबोधन होणं गरजेचं आहे.
2: होय, मला फक्त माधव ज्युलियन सरांचं की नाही प्रेम स्वरूपाई वात्सल्य सिंधू आई, माधव ज्युलियनची कविता आहे ना, तेवढीच ऐकायची.
1: जरूर ऐकूया मग तुमच्या आवडीचं गीत.
2: हो हो. प्रेम

0: हॅलो, नमस्कार, बोला.
1: मला गणपती विषयी थोडस बोलायचं होतं. मी नेरलीहून शंकर बापू बोलतोय. नेरलीहून मला हे सांगायचं आहे की आजचा जो विषय आहे तुमचा तो बराच म्हणजे अगदी चांगला घेतलेला आहे तुम्ही.
0: धन्यवाद.
1: गणपती विषयी जो हे केलेला आहे तर आपण सर्वांनी काय केलं पाहिजे की आपल्याकडे आता बरेच गावामध्ये मंडळ आहेत, आपले गणपतीची मंडळ आहेत. आमच्या सुद्धा आम्ही मंडळामध्ये आहेत, परंतु आम्ही गणपती बसवतो, परंतु आपण ते ध्वनिमुद्रिक जे आहे किंवा लेझर लाईट आहे त्यापासून आपण जरास लोकांना त्रास होतो. त्या ध्वनिमुद्रिकचा त्रास होतो, डॉल्बीचा त्रास होतो, लेझर लाईटचा त्रास होतो. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि कसं असतं की काही थोडी माणसं घरामध्ये आजारी सुद्धा असतात, त्यांचा आवाज घरामध्ये गेला तर त्या माणसांना त्रास होतो भरपूर. ऑपरेशन झालेले माणसं आहेत घरामधली.
0: बरोबर.
1: आणि प्लास्टिक जे वापरतो आपण गणपतीच्या समोर असतं सगळं, म्हणजे पूजेसाठी जे साहित्य लागतं, हार वगैरे, हे सगळं प्लास्टिकमध्येच आहे.
0: हो हो हो हो.
1: हा, आणि फार प्रदूषण होतं त्या प्लास्टिकमुळे.

0: मध्ये आहेत, परंतु आम्ही गणपती बसवतो, परंतु आपण ते ध्वनिमुद्रिक जे आहे किंवा लेझर लाईट आहे त्यापासून आपण जरास लोकांना त्रास होतो, त्या ध्वनिमुद्रिकचा त्रास होतो, डॉल्बीचा त्रास होतो, लेझर लाईटचा त्रास होतो, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि कसं असतं की काही थोडी माणसं घरामध्ये आजारी सुद्धा असतात, त्यांचा आवाज घरामध्ये गेला तर त्या माणसांना त्रास होतो भरपूर. ऑपरेशन झालेले माणसं आहेत घरामधली.
1: बरोबर.
0: आणि प्लास्टिक जे वापरतो आपण गणपतीच्या समोर असतं सगळं, म्हणजे पूजेसाठी जे साहित्य लागतं हार वगैरे हे सगळं, हे सगळं प्लास्टिक मध्येच आहे.
1: हो हो हो हो.
0: हा, आणि फार प्रदूषण होतो त्या प्लास्टिकमुळे. ते मंडळाची लोक सगळी मुलं काय करतात, ते व्यवस्थित ज्या ज्या प्रत्येक मंडळाने आपलं जे काय गणपती विसर्जन करताना ज्या वेळा आपण प्लास्टिकच्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित जिथे तिथे पॅक करून ठेवल्या पाहिजेत, आणि ज्या नको आहेत त्या एलिवाट लावून त्याचा घन कचऱ्यामध्ये टाकलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि गणेश विसर्जन करताना किंवा गणेश बसवताना लाईटीचे जे आपल्याकडे बरेच माळा आहेत, बल्ब आहेत, ते जोडताना प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे, जीवावर भेटलं नसलं पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि दुसरीकडे म्हणजे ते जास्तीत जास्त हा जो आवाज आहे तो आपण ज्या तिथून आपण खरेदी करतो, मोठे मोठे बॉक्स खरेदी करतात, तिथून त्या आवाजाचा जे साऊंड असतो तो जिथे तयार होतो तिथून साऊंड तो कमी पाहिजे. कारण हे आजकाल कसं होतं, मंडळाची पोरं ऐकत नाहीत.
1: बरोबर.
0: आपण माझं मंडळ चांगलं की तुझं मंडळ पुढे असं करून आवाज जास्त सोडला जातो, तो आवाजावर बी कोल्हापुरामध्ये नगरपालिका असेल, पोलीस डिव्हिजन असेल, कोल्हापुरात आपले गाव पंचायत मध्ये पंचायतचे पंच असतील, त्यांनी सगळ्यांनी त्यांना सांगितलेलं असतंय आपण काय करायचंय काय नाही ते, तर ते मंडळाच्या मुलांनी सगळं ते ऐकलं पाहिजे. आणि जो कोण ऐकत नसेल तर त्याला बरोबर कारवाई केली पाहिजे.
1: कारवाई केली पाहिजे. किंवा माझं म्हणणं आहे की मंडळात बाकीचेही असतात, म्हणजे एकच व्यक्ती नाही, कोण असं चुकीचं करूया असं म्हणत असेल तर बाकीच्या लोकांनी मंडळातल्या त्याला समजावून सांगितलं पाहिजे की नाही बाबा हे बरोबर नाही आणि आपण असं करायला नको. म्हणजे चुकीच्या गोष्टींना जर तिथेच त्यांनी एकमेकांच्या सामोरच्या जर निर्णय घेतला तर कदाचित हे कारवाई पर्यंत जाणार पण नाही.
0: होय होय होय. प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आणि प्रत्येक मंडळाने किंवा अधिकाऱ्याने एकमेकाला जाऊन सांगितलं पाहिजे की बाबा आपण जे करतोय ते अगदी साध्यापणे आपण गणपती न्यायचा, साध्यापणे गणपती आणायचा, कुठेही प्रदूषण करायचं नाही आणि कुणाच्या जेव्हा भेटलं असलं पाहिजे असं मला वाटतंय मॅडम.
1: अतिशय खूप चांगले विचार आहेत तुमचे. मिरवणूक काढताना कसं असतं की दोन मंडळांमध्ये चुरस असते, पण यामुळे काय होतं की जवळपास दुपारपासून जी मिरवणूक सुरू होते ती संपायला अगदी दुसरा दिवस उजाडतो आणि एवढ्या वेळात त्या मार्गावर राहणाऱ्या प्रत्येक घरात एवढा जो दणदणाट चालू असतो त्याच्यामुळे कदाचित एखाद्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो, एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो या मोठमोठ्या आवाजामुळे. तर लोकांनी भान ठेवलं पाहिजे की आपण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतो तर ते समाजाच्या उपयोगी काहीतरी घडलं पाहिजे, त्याच्यापासून समाज निघातक असंही काही घडता कामा नये. म्हणजे आपण साजरा सण कशासाठी करतो की आनंदाने सगळे एकत्र यावेत यासाठी, पण त्या आनंदाला जर गालबोट लागलं
0: नाही नाही करता येणार नाही. असं बरेच वेळा मॅडम झालंय, आपण ते डोळ्यानं पाहिलंय सुद्धा, त्यावेळा मग ते लक्षात प्रत्येकांच्या मंगळाच्या कोणाला आलं पाहिजे आणि अधिकारी जे आपले असतात नगरपालिका असतील पुढे त्यांचं त्यांनी ऐकलं पाहिजे.
1: आपण स्वतः त्या सत्सद विवेक बुद्धीचा विचार करून आपण त्याप्रमाणे ठरवलं पाहिजे की नाही आपल्या मंडळामुळे, आपल्या मिरवणुकीमुळे किंवा आपल्या कोणत्याही कार्यक्रमामुळे बाकीच्या आजूबाजूच्या चार लोकांना त्रास झाला नसला पाहिजे. तुम्ही आनंदाने साजरा करा आणि दुसऱ्यांनाही त्याचा आनंद घेऊ द्या. तुम्ही खरंच खूप छान विचार मांडले आहे. बदल काही एका रात्रीत घडत नाही, त्यासाठी वेळ लागणार हेही मान्य आहे, पण प्रत्येकाने थोडं मनावर घेतलं आणि हळूहळू त्याच्यावरती अंमलबजावणी करायला सुरुवात केली तर एक दोन चार वर्षात आपल्याला एक अगदी पर्यावरण पूरक किंवा समाजाला कोणताही त्रास न होता अगदी छान प्रकारे उत्सव आणि सण साजरे होताना आपल्याला दिसू शकतात.
0: येणाऱ्या गौर गणपतीच्या मॅडम तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. सगळ्या शेवट्याने सगळे काळजीपूर्वक गणेश साजरे करावं असं मला वाटतंय.
1: हा हा.
0: आणि गाणं सांगतो तुम्हाला, गौर गणपतीचं गाणं लावा
1: मग जरूर ऐका तुमच्या आवडीचं गीत. हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गप्पा गाणी.
2: जगदीशा 64 कला 14 विद्येचा अधिपती आहे.
1: बरोबर.
2: तो दरवर्षी साधारणतः ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान भाद्रपद चतुर्थीला आपल्या म्हणजे घरी येतो, त्याचे आगमन होते. तरी श्रीच्या आगमनासाठी प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे जरूर ती आराज तिच्या आपण आगमनाची वाट पाहतो. तर आम्ही श्री गणेशाच्या तयारीसाठी संपूर्णपणे तयार केलेली आहे. आता 2 दिवसाचा फक्त अवधी आहे. श्री गणपतीचे मांगल्य कायम ठेवून म्हणजे त्याला दुर्वा किंवा जास्वंदीचे फुल जास्त आवडतं आणि मोदकही आवडतात.
1: बरोबर.
2: तरी

0: त्याप्रमाणे त्याची आपली आमच्या म्हणजे घरी सकाळी आणि संध्याकाळी गणेश चतुर्थीच्या काळामध्ये रोज पाच आरत्या आम्ही करतो आणि मनोभावी सेवा करून सत्यनारायणची पूजाही आमच्या घरी आम्ही आयोजित करतो. त्याचं मांगणी टिकलं पाहिजे. आमच्या घरी सातव्या दिवशी गणपती म्हणजे सोडण्याची प्रथा आहे. कोल्हापूर शहर आणि आपल्या महाराष्ट्राला गणेशाचा आशीर्वाद मिळते अशी माझी म्हणजे मनापासून इच्छा आहे. अलीकडे काय झाले, गणपतीपेक्षा काहीतरी अनावश्यक गाणी लावली जातात, नंतर मांडलेली कुठेतरी माणसाला बरोबर वाटत नाही. म्हणजे आपल्या इथे की जरा जास्त गणपतीविषयी हे जागृत आहे तर त्याचा अतिरिक्त होता कामा नाही असं माझं मत आहे. आणि कुणालाही त्रास न होता गणेशाचं ज्या पद्धतीने येतोय तिची सेवा करून बाकीच्या कोणाला काही त्रास न देता त्याचं मांगल्य आणि पर्यावरण फरक गणपतीचं विसर्जन करावं असं माझं मत आहे. लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत असे आपणास नम्र विनंती करत आहे.
1: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गप्पा गाणी.
2: चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा करायचा हेच की जे डीजे लावतात ते साऊंडिंग कंद केलं पाहिजे. त्याच्यामुळे माणसं म्हातारी माणसं आजारी पडतात.
1: बरोबर,
2: त्यांचं साऊंडिंग कमी झालं पाहिजे. पाक
1: अजून काय करावं असं वाटतं तुम्हाला?
2: गणपती उत्सव साजरा करावा, चांगल्या पद्धतीनं करावं, कचरा इकडे तिकडे टाकू नये.
1: म्हणजे जे निर्माल्य वगैरे असतं किंवा गणेशोत्सवाच्या वेळी महाप्रसाद वगैरे असतात त्यावेळी जो काही कचरा तयार होतो तो योग्य ठिकाणी जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावणं गरजेचं आहे.
2: सामाजिक व्यवस्था कशी लावली पाहिजे, काय लावली पाहिजे, सगळं तेच सांगायचं होतं मला. ते पोलिसांचं पालन पाहिजे, ऑर्डर पाळली पाहिजे पोलीस.
1: बरोबर,
2: जे बाबा शासनानं काय सांगितले ऑर्डर पाळायचे, माणसांनी केले पाहिजे ते.
1: बरोबर, ज्या काही नियम अटी घालून दिलेले असतात त्या खरं तर तुमच्या भलाईसाठीच दिलेले असतात.
2: आमच्या त्याने सगळे केले पाहिजे.
1: अगदी बरोबर. कोणतं गीत ऐकायचं आपल्याला?
2: आजी बंधू तुझी मोरे.
1: तर मग ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: आता जाणून घेऊयात तज्ज्ञांचं मत.
1: हॅलो, नमस्कार. मी अभिजित कुलकर्णी, सदस्य कोल्हापूर अर्थ वॉरियर्स. कोल्हापूर अर्थ वॉरियर्स ही संस्था गेली 5 वर्ष प्लॅस्टिक कचरामुक्त कोल्हापूर यासाठी

0: प्रयत्न करत आहे. आता उद्यापासून आपल्या सगळ्यांचा आवडता गणपती बाप्पा घरी येणार आहे. हा उत्सव पर्यावरणपूरक कसा करता येईल हे मी आपल्याबरोबर डिस्कस करतो. आपण सुरुवात करूया गणेश मूर्तीपासून. सध्या बाजारामध्ये शाडूच्या, कागदी लगद्याच्या किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती उपलब्ध आहेत. यापैकी शाडू, कागदी लगदा हे पर्यावरणपूरक आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिसला कुठलाही धर्माचा, निसर्गाचा आधार नाही. आता तर सिद्धगिरी मठानं गोमय गणेश पण आणलेले आहेत. या मूर्ती या सहज विरघळणाऱ्या आहेत आणि त्यानंतर ते आपल्याला झाडांसाठी खत म्हणून वापरता येणार आहे. त्याचा पण तुम्ही नक्की विचार करू शकता. एक कायमस्वरूपी पर्याय म्हणून तुम्ही पंचधातूची मूर्ती आपल्या घरात जर बसवली आणि दर गणेशोत्सवाला फक्त गणोबा आणला आणि नंतर त्याचं विसर्जन केलं तर हे पण पर्यावरण पूरकच आहे. आता दुसऱ्या गोष्टीचा विचार करू, ते म्हणजे सजावट. सजावट करताना काय काय आपण वापरू शकतो, तर कागदाची सजावट, कापडाची सजावट, फुला पानांची सजावट, समया किंवा वेगवेगळ्या दिव्यांची सजावट आपण नक्की करू शकतो. आणि काय काय टाळू शकतो, प्लास्टिक 100% टाळूया, थर्माकॉल टाळूया, वेगवेगळ्या प्रकारची विद्युत रोषणाई एलईडी बल्ब जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करूया, रेकॉर्डेड ऑडिओज पण टाळूया. गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपल्या घरातल्या मुलांना गणेश स्तोत्र, अथर्व शीर्ष, गणपतीची आरती, महालक्ष्मीची आरती हे शिकवलं आणि जर आपण घरात म्हणलं तर आपल्या शरीरावर आणि घरात चांगल्या व्हाईब जातात असं आपलं शास्त्र सांगतंय. याचबरोबर प्रसाद करताना किंवा आणताना खरं तरी गणपती बाप्पाचा प्रसाद घरीच करावा, पण जर शक्य नसेल तर टिकाऊ असा ड्रायफ्रूटचा किंवा पंचखाद्याचा आपण जर प्रसाद वापरला, तो स्टीलच्या डब्यात नेला तर अतिशय उत्तम आहे. या गणेशोत्सवातून निर्माण होणारं निर्माल्य आपण घरच्या झाडांमध्ये, कुंडींमध्ये टाकलं तर त्याचं पण पुढे खत होऊन ते मातीत मिसळून जाणार आहे. याचबरोबर या काळात उपलब्ध असणाऱ्या 21 पत्री, दुर्वा, आघाडा, गौरी यांची माहिती जर आपण घरातल्या मुलांना दिली तर त्यांची पण गणपती बाप्पाशी आणि निसर्गाशी नाळ जुळणार आहे. विसर्जनाचा विचार केला तर शाडूचं विसर्जन, कागदी लगद्याचं विसर्जन किंवा गोमय गणेशाचं विसर्जन अगदी सोपं आहे, त्याचा आपण योग्य अवलंब करू शकतो. तेव्हा हा गणेशोत्सव आपल्या कुटुंबाला एकत्र आणणारा, घरात चैतन्य पसरवणारा आणि निसर्गाशी नाळ जुळणारा व्हावा अशी मी शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो. गणपती बाप्पा मोरिया.
1: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गप्पा गाणी.
2: मॅडम नमस्कार, मी आडिओन भगवंत लोखंडे बोलतोय.
1: हा बोला.
2: मला गणेश उत्सव कसा साजरा करावा याविषयी जरा बोलायचं आहे.
1: हा हा बोला.
2: ही तरुण मंडळी जी आहेत मोठ्यानं डेंजर वगैरे व्हायचा हे कुणी गण तर बंद व्हायला पाहिजे. लहान मुलांनी त्रास होतोय, टाळबे वगैरे लावू देऊ नये, सुरक्षा पाळावी. आणि परत हृदयविकारची माणसं मरतात जास्त आवाजानं, हे कुणीकडे तरी थांबायला पाहिजे बघा.
1: बरोबर. तुम्ही जे फटाके वगैरे लावता किंवा मिरवणुकीच्या वेळी मोठमोठ्या माळा लावल्या जातात त्यामुळे वायू प्रदूषण पण होतं, तर हे पण आपण कमी करू शकतो की एक मोठी माळ लावण्यापेक्षा एक 2-4 फटाके लावा, म्हणजे तुमचाही आनंद साजरा होतो आणि वायू प्रदूषण कमी होऊ शकतं. किंवा आपण गणपती विसर्जन करायला जेव्हा जातो तेव्हा ते सगळं गणपती बरोबर निर्माल्य असतं, ते पाण्यात टाकतो मग ते कुजतं, त्यामुळे आपल्या पाण्याचं पण प्रदूषण होतं. तर ते जे आपल्याला महानगरपालिकेने सांगितलेलं असतं त्याच कुंडात जर टाकलं तर ते व्यवस्थित त्याचा कुठेतरी खत करण्यासाठी उपयोग होईल किंवा योग्य ठिकाणी त्याचं निर्गत होईल आणि ज्यामुळे बाकीचं पाण्याचं प्रदूषण थांबेल.
2: बोला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. गणेशबद्दल त्यातलं गाणं कुठलं बी गावा.
1: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गप्पा गाणी.
3: मी हातकणंगलेहून महादेव खोत बोलतोय.
1: हा बोला.
3: सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करताना डॉल्बी, लेसर किरण याचा वापर टाळून पारंपरिक वाद्याचा वापर करून त्या सुद्धा म्हणजे कलाकारांनी स्थान दिलं पाहिजे. त्या यामुळे डोळ्यांनी किंवा आरोग्याला म्हणजे ही पद्धत घातक आहे. त्यानुसार जे पैसा गोळा होतोय, रक्तदान शिबिर किंवा काही विधायक कार्य याच्यासाठी उपक्रम राबवून राष्ट्रकार्यासाठी मदत करायला पाहिजे. पैसाही भरपूर गोळा होतोय आणि ते विधायक कार्यासाठी न वापरता इतर गोष्टीवर खर्च केला जातोय, ते थांबवलं पाहिजे असं माझं मत आहे. ते निर्माल्य जे असतंय ते नदी किंवा विहिरीत किंवा इतर ठिकाणी न टाकता ते एक ठिकाणी गोळा करून त्याचं कंपोस्ट खत वगैरे असं करण्यासाठी त्याचा वापर करावा. आणि मूर्ती आणताना जी मूर्तीची उंची आहे ती जास्त नसावी, त्याच्यामुळं अपघात होतात आणि त्यामुळं आपल्या ते काही वेळा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जीव गमवावा लागतो, तर त्याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे.
1: बरोबर.

0: आणि पारंपरिक वाद्याचा वापर केल्यामुळे ती जे जुने कलाकार आहेत त्यांचं सुद्धा म्हणजे रोजगाराचा म्हणजे प्रश्न सुटेल असं मला वाटतंय.
1: बरोबर. आणि आता सध्या पारंपरिक वाद्य कुठेतरी लोप पावत चालले आहेत किंवा पुढच्या पिढीला पारंपरिक वाद्य तेवढी माहितीही नाहीये, तर
0: ती माहिती होईल. आणि पारंपरिक वाद्य ते आरोग्यासाठी घातक नाहीत, ते चांगले आहेत आणि त्यामुळे कार्यक्रमाची शोभा सुद्धा वाढेल असं मला वाटतंय.
1: आणि पारंपरिक वाद्यांची जी आपली संस्कृती आहे ती सुद्धा आपल्या पुढच्या पिढीला कळेल.
0: विसर्जनाच्या वेळी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतोय, तर ते वाहतुकीचे नियम पाळून विसर्जन किंवा आगमनाचे आपण जे हे करतोय ते सुद्धा आपण नियम पाळूनच सगळं मिरवणूक काढली पाहिजे किंवा आगमनाचं स्वागत केलं पाहिजे गणरायाचं.
1: बरोबर. किंवा एकाच ठिकाणी फार वेळ थांबून मंडळ जे काही नाच गाणी वगैरे करतात तसं न करता तुम्ही जेवढ्या लवकर पुढे जाता येईल त्या प्रकारे विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर कशी संपेल, आपण कुठेही थांबून वेळ वाया न घालवता ती लवकरात लवकर कशी संपवता येईल यासाठी थोडंसं लक्ष.
0: समजा एखादं आपली मिरवणूक निघाली अँब्युलन्स आलेले आहे तर त्याला वाट करून देता यायला पाहिजे का, तर ते जे पेशंट असते त्याची सुद्धा आपण दक्षता घ्यायला पाहिजे. ती काही वेळा म्हणजे घेतली जात नाही किंवा त्याचं भान ठेवत नाही, तर त्याचं सुद्धा भान ठेवलं पाहिजे असं मला वाटतं.
1: अगदी बरोबर बरोबर. खूप छान तुमचं मत मांडलेलं आहे आणि याचा आदर्श खरं तर मंडळांनी घेणं गरजेचं आहे. आणि जर का यातनं काही थोडंसं प्रबोधन होऊन कुणी जर थोड्याफार मंडळांनी सुद्धा याची अंमलबजावणी केली तर नक्कीच त्याचा काहीतरी समाजावर फरक पडेल.
0: थँक्यू थँक्यू.
1: हा तर आता मात्र सांगा तुमच्या आवडीचं गीत.
0: अष्टविनायक मधलं ते अष्टविनायका तुझा महिमा कसा ते गीत लावता काय?
1: हो हो,
0: ते एकदम छान गीत आहे, माझ्या म्हणजे आवडीचा चित्रपट आहे. सचिन पिळगावकर यांनी अतिशय छान भूमिका केलेली आहे त्यामुळे ते गाणं मला लय आवडतंय.
1: हा आणि आपले जे अष्टविनायक आहेत त्या सगळ्या आठही गणपतींचं वर्णन किंवा आहेत अष्टविनायक कुठे कुठे आहेत, पालीला आहे नंतर महाडला आहे, ते पूर्ण वर्णन त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे आपल्याला.
0: आणि याची एक माहिती सांगतो की जगदीश खेबुडकरांनी एकही त्यातलं गणपती पाहिलेलं नसताना नुसतं वर्णनावर्ण पुस्तक वाचून ते गीत लिहिलेलं आहे, त्यामुळे त्याचे हे जे महती आहे ती वेगळीच आहे.
1: हो हो हो हो. तर मग ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: अच्छा
1: महड गावाती महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: आता जाणून घेऊयात गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक जबाबदारीचं भान कसं राखावं याविषयी तज्ज्ञांचं मत.
1: नमस्कार, मी डॉक्टर आसावरी जाधव, पर्यावरण शास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचा महत्त्वाचा सण आहे. भगवान श्री गणेश हे बुद्धी, ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. हा सण उत्साहाने साजरा करताना पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे मला वाटते. म्हणूनच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होणे ही आजची गरज आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा, तर आपण छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो. शाडू किंवा मातीची गणेश मूर्ती आपण घरात आणू शकतो. नैसर्गिक व विषमुक्त रंगांनी रंगवलेली मूर्ती आपण निवडू शकतो. कागद, कापड, बांबू, पाने आणि फुलांपासून सजावट करू शकतो. प्लास्टिक किंवा थर्माकोलचा वापर टाळू शकतो. LED दिवे वापरून आपण विजेची बचत करू शकतो. निर्माल्य वेगळे करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करू शकतो. घरगुती किंवा कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये मूर्तीचे विसर्जन करू शकतो आणि हीच विरघळलेली माती आपल्या फुलझाडांना वापरू शकतो. प्रत्येक वेळी डॉल्बीचा आवाज असावाच असा अट्टहास न धरता ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी मोठ्या आवाजातील फटाके किंवा स्पीकरचा मर्यादित वापर आपण करू शकतो. या अशा गणेशोत्सवामुळे जलप्रदूषण तर कमी होणारच आहे, पण त्याचबरोबर जैवविविधतेचे देखील संरक्षण होणार आहे आणि कचऱ्याची निर्मिती देखील कमी होणार आहे. त्यामुळे या येत्या गणेशोत्सवामध्ये पर्यावरणपूरक आपण हा सण साजरा करू याची जाणीव प्रत्येकानं बाळगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. शाश्वत आणि जबाबदार सण साजरा करण्याची ही आपली सवय

0: नक्कीच आपल्या भविष्यासाठी आणि भविष्यातील आपल्या पिढीसाठी उपयोगाची ठरणार आहे. त्यामुळे पर्यावरण वाचवूया आणि गणेशोत्सव आनंदाने साजरा करूया.
1: हॅलो
2: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: नमस्कार, मी अभिजित वाघमोडे. मी बर्ड फर्निचर या संस्थेसाठी कार्य करतो आणि आमची संस्था ही प्रामुख्याने वन्यजीव संवर्धन आणि निसर्ग संवर्धन या क्षेत्रात कार्यरत आहे. मुळात हा जो निसर्ग आहे याची आपल्यावर अनंत उपकार आहेत आणि या निसर्गाने दिलेल्या निसर्गाच्या कृतज्ञतेच्या जाणीवेतून आपण हे कार्य आता सध्या करतोय. आमचा एकच प्रयत्न असतो की हा जो निसर्ग आहे तो अबाधित राहिला पाहिजे, तो जपला गेला पाहिजे आणि यासाठी हा आपल्या पिढीसोबतच येणाऱ्या काही पुढच्या पिढ्या आहेत त्यांच्यासाठी तो निसर्ग आहे तसा जपला गेला पाहिजे, राखला गेला पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न असतात. त्यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम घेतो आणि आबालवृद्धांसाठी, शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपक्रम घेतो. त्यामध्ये भरपूर सृजनशील असे उपक्रम असतात जेणेकरून विद्यार्थ्यांना व येणाऱ्या पुढच्या पिढीला त्याची जाणीव व्हावी, म्हणजे निसर्गाबद्दल जाणीव व्हावी, निसर्गाबद्दल एक आपुलकी प्रेम निर्माण व्हावं व ही शाळेची मुलं पुढे एक सुजाण नागरिक बनतील व निसर्गाला वाचवतील हा त्याच्या पाठीमागचा उदात्त हेतू असतो. आणि यासाठी आम्ही वेगवेगळ्या शाळेत कार्यशाळा घेतो, शिबिरे घेतो, निसर्ग व्याख्यान घेतो, वॉक विथ नेचर असे उपक्रम वेगवेगळे राबवतो. त्याच्यानंतर पक्षी निरीक्षण, फुलपाखरू निरीक्षण, त्याच्यानंतर वृक्ष ओळख यासारखे उपक्रमही आपण संस्थेच्या मार्फत सर्व महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना घेतो, तसेच वेगवेगळ्या नागरिकांना घेतो. त्यासोबत आता आपण काय करतो की मुलांना, म्हणजे जास्त करून आमचा फोकस मुलांच्यावर असतो का, तर शाळकरी मुलांना जर आपण व्यवस्थित प्रशिक्षण दिलं, त्यांच्या मनात जर निसर्गाविषयी प्रेम आदरभाव जर निर्माण केला तर नक्कीच याचे आपल्याला सकारात्मक परिणाम भविष्यात दिसतील आणि हीच मुलं पुढे येऊन आपल्या निसर्ग वाचवतील आणि निसर्गाचा बिमोड करणाऱ्या वृत्तीच्या विरोधात उभे राहतील. यासाठी आम्ही आता गेल्याच वर्षी जिथे शाळा तिथे राज्यपुष्प हा उपक्रम राबवला होता. आता बऱ्याचदा काय होतं ना, आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रातील मुलांना बऱ्याचदा विचारलं की आपल्या महाराष्ट्राचे राज्यपुष्प कोणते, तर बऱ्याच लोकांना सांगता येत नाही, विद्यार्थ्यांना पण सांगता येत नाही, लोकांना पण सांगता येत नाही की राज्यपुष्प कोणतं. तर तामण ह्या वृक्षाला जे येणारे फूल आहे जे जांभळ्या गुलाबी रंगाचं असतं ते आपलं राज्य पुष्प आहे. तर ही याची ओळख विद्यार्थ्यांना होण्यासाठी, तसेच लोकांना होण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला होता. गेल्या वर्षीपासून आत्ता गायत हा उपक्रम आमचा सुरूच आहे. जवळपास कोल्हापुरातील 70 ते 80 शाळांमध्ये आपण या वृक्षाची रोप लावून त्याचं संगोपन करत आहोत. तर थोडक्यात जिथे शाळा तिथे राज्यपुष्प, शाळेतील काही विद्यार्थ्यांना ते झाड मोठं करण्याची, त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी देतो. ही मुलं ती जबाबदारी आनंदाने स्वीकारतात आणि मुलांना त्याची जबाबदारी दिल्यामुळे त्याचं संगोपन पूर्ण विद्यार्थीच करतात.
2: बरोबर.
1: बीज संकलनाचा पण उपक्रम आपण घेतो. विद्यार्थ्यांनाही आवाहन करतो की आम्ही तुम्ही या प्रकारच्या बिया गोळा करा आणि त्या बिया गोळा करून तुम्ही त्या आम्हाला द्या किंवा ती घरच्या घरी रोपे करा. तसंच त्यानंतर आपण 2 महिन्यापूर्वी जी वट पौर्णिमा झाली त्यावेळी पण आपण एक उपक्रम राबवला होता की वडाच्या झाडाची फांद्यांची पूजा करून झाल्यानंतर एक त्या फांद्या दुसऱ्या दिवशी आपण निर्मल्यात टाकतो ना, तर त्या फांद्या मी गोळा करून त्याच्यापासून रोपे तयार केली होती. जवळपास वट पौर्णिमेला दरवर्षी आपण हा उपक्रम घेतो आणि यावर्षी पण जवळपास 40-50 आम्हाला त्या फांद्या मिळाल्या. ही कटिंग करून त्याची पूजा करून दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकल्या होत्या लोकांनी. तर त्या रोप निर्माल्यातून त्या फांदे गोळा करून आपण त्याची रोपे केली आणि आता पुढच्या वर्षी आम्ही तीच रोपे विविध ठिकाणी वेगवेगळ्या वेगवेगळ्या महिलांना आम्ही ती पूजा करण्यास देणार आहोत. जेणेकरून त्याच्या पाठीमागे काही सांगायचं आहे की लोकांनी पूजा करण्यासाठी झाड कुठलं तोडू नये, झाडाच्या फांद्या तोडू नये, कारण वडाचं झाड म्हणजे एक समृद्ध अधिवास असलेलं झाड आहे. त्याच्यामध्ये वडाच्या झाडावर जवळपास असंख्य पक्ष्यांचा, प्राण्यांचा, जवळपास अगदी लहानातल्या लहान जीवाचा देखील त्याच्यावर अधिवास असतो. त्यामुळं हे झाड आपल्या नैसर्गिक अधिवासाच्या दृष्टीने आणि जैवविविधतेच्या दृष्टीने खूप महत्वाचे झाड आहे आणि हे झाड प्रत्येकानं जपलं पाहिजे यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला आणि याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आपल्याला आता गणेशोत्सवाची सर्व घरात आपल्या सर्व ठिकाणी जोरदार धूमधडाक्यात तयारी सुरू आहे. बरेच लोक आपण सजावटीसाठी आणि मनापासून बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी करत आहेत. तर आम्हाला एकच परवाना सांगायचंय की तुम्ही जी सजावट करणार आहात, जी गणपतीची तयारी करणार आहात, ती पर्यावरणपूरक आरास कशी होईल, आवर्जून याच्याकडे कटाक्ष तुमचं राहू दे. कारण काय होतं की बऱ्याचदा आपण सजावट आणि आरास करण्यासाठी जे प्लास्टिकचं मटेरियल वापरतो, जसं की थर्माकॉल, प्लास्टिकचे

0: आपण शीट्स वापरतो, त्याच्यानंतर प्लास्टिकच्या पत्रका वापरतो, प्लास्टिकची फुले वापरतो, तर असे न करता डायरेक्ट नैसर्गिक फुले वापरा, नैसर्गिक पाणी वापरा. नारळाच्या झाडाच्या झावळ्या वापरू शकता, केळाच्या झाडाचे साल वापरू शकता, केळाची पाने वापरू शकता, वेगवेगळ्या वेली वापरू शकता, कागद वापरू शकता तुम्ही, कापड वापरू शकता,
1: बरोबर,
0: थर्माकॉल, त्याच्यानंतर स्ट्रॉज, त्याच्यानंतर प्लास्टिक हे शक्यतो वापरू नका. कारण याचा परिणाम कसा होतो की बऱ्याचदा हे वापरतो आपण आणि गणपतीचं जेव्हा विसर्जन होतं त्यानंतर हे आपण अक्षरशः कचऱ्यात फेकून देतो, किंवा ते पाण्याच्या जलस्रोत असतात आजूबाजूला आपले त्यामध्ये फेकून देतो. म्हणजे याने काय होतं, जलस्रोतात ते प्लास्टिक मिसळतं, एकतर त्याचं विघटन होत नाही, पाण्यात असणाऱ्या जलचरांना पण ते धोक्यात आहे आणि ते नळाच्या पाण्यातून पिण्याच्या पाण्यात थोडक्यात मिक्स होऊ शकते ते. त्यामुळे शक्यतो निसर्ग तर आपण जपलाच पाहिजे, त्याच्याप्रमाणे आपले आरोग्य जपण्यासाठी तुम्ही प्लास्टिकच्या घटकांचा, तुम्ही जी गणपतीची आरास करणार आहे याच्यात वापर करू नका. वापर करायचं असेल तर भरपूर आपल्याकडे निसर्ग पूरक पर्याय आहेत, त्याचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता.
1: बरोबर.
0: आणि बऱ्याचदा आपण काय बघतो, बऱ्याच ठिकाणी आपण मिरवणुकीत वगैरे पेपर ब्लास्टर वगैरे यूज करतो, त्याच्यामध्ये असंख्य प्लास्टिकचे हजारो तुकडे एका सेकंदात आपण ब्लास्ट करतो, CO2 ब्लास्टर असतो तो, आणि त्याच्यातून ब्लास्ट केल्यामुळे रस्त्यावर मिरवणुकी मार्गावर हजारो प्लास्टिकच्या पेपरचे तुकडे पडतात. कालांतराने काय होतं, मिरवणूक झाल्यानंतर ते प्लास्टिकचे सर्व तुकडे गटरात जातात, गटरी तसं होतात तो प्रॉब्लेम तर वेगळाच आहे. नंतर ते प्लास्टिकचे तुकडे तुमच्या जलस्रोतात नदीमध्ये तलावात मिक्स होतात आणि परत ते पाणी नागरिकांना प्यायला जातात. की बऱ्याचदा प्लास्टिक आपल्या शहरात जाण्याचं कारण तेच आहे, प्लास्टिकचा उपयोग मनुष्याला हानिकारक आहे, निसर्गाला हानिकारक आहे. त्यामुळे पर्यावरण पूरक गणेशोत्सव कसा साजरा करता येईल याची तुम्ही काळजी घ्या. तसेच गणपतीची मूर्ती बसवताना पण आम्ही सांगतो की गणपतीची मूर्ती ही शक्यतो शाडूची किंवा मातीची बसवा, किंवा कागदी लगदा जो असतो त्याच्या पण आता मूर्त्या बाजारात उपलब्ध आहेत. जेणेकरून काय होईल की त्याचं विघटन होईल आणि त्याच्यापासून जलस्रोतांचं प्रदूषण टळेल. आपल्याकडे बऱ्याचदा काय होतं, प्लास्टर ऑफ पॅरिसचं गणपती आपण बसवतो परंतु ते प्लास्टर ऑफ पॅरिसचं विघटन होत नाही आणि वर्षानुवर्षे ते प्लास्टर ऑफ पॅरिस तसंच पाण्यात पडू राहते आणि आपले जलस्रोतांचं प्रदूषण होतं. त्यामुळे आमचं एकच सांगणं आहे की निसर्गपूरक गणपतीची मूर्ती बसवा, निसर्गपूरक अशी गणपतीची सजावट करा, आरास करा, नक्कीच या मार्गाने आपण एक चांगला निसर्गपूरक आणि निसर्गाला साजेसा, पर्यावरणाला साजेसा असा एक गणेशोत्सव साजरा करून आपण एक नवीन पायंडा पाडू शकतो.
1: बरोबर. खूप छान विचार मांडलेत तुम्ही आणि तुमच्या विचारांची अंमलबजावणी थोड्याफार मंडळांनी जरी केली तरी सुद्धा आपल्या समाजात खूप मोठा बदल घडू शकतो. म्हणजे आपण प्रत्येकाने दुसऱ्याने बदल घडवावा असं धोरण ठेवण्यापेक्षा तो बदल जर आपण प्रत्येकाने स्वतः अंमलात आणला तर पूर्ण समाजामध्ये हा बदल घडायला वेळ लागणार नाही. फक्त प्रत्येकाने ते मनावर घेऊन तो बदल घडवणं गरजेचं आहे.
0: नक्कीच नक्कीच, याची सुरुवात स्वतःपासूनच केली पाहिजे. संस्थेतील सदस्य आम्ही स्वतःपासून याची सुरुवात करतो. आमच्या घरातील गणेशोत्सव कसा निसर्गपूरक असेल, कसा त्याच्यातून प्लास्टिकचा वापर टाळला जाईल याची आपण जातीने पूर्णपणे लक्ष देतो. त्याच पद्धतीने प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी. स्वतः जर तुम्ही एक पाऊल उचललं तर तुमचे अनुकरण करून उद्या 10 जण चांगल्या गोष्टींचं अनुकरण करतील व निसर्गपूरक गणेशोत्सवाकडे वाटचाल करतील. आज हा आकडा 1 आहे, उद्या 10 होईल, तर पुढच्या वर्षी आकडा हजारोंच्या घरात आपल्याला गेलेला पाहायला मिळेल.
1: झाडं आपल्याला खूप काही देतात आणि हा ऑक्सिजन जो आहे जो आपल्याला मानवासाठी खूप उपयोगाचा आहे ते फक्त आणि फक्त झाडच तयार करू शकतात. त्यामुळे आपल्याला जर प्रदूषण कमी करायचं असेल, एक निरोगी आयुष्य जगायचं असेल तर त्यासाठी ऑक्सिजन हा खूप महत्वाचा आहे आणि तो निर्माण व्हावा, जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्माण व्हावा आणि आपल्याला प्रदूषण विरहित आयुष्य जगायला मिळावं, आपल्यालाच नव्हे तर आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा एक चांगलं निरोगी आयुष्य जगायला मिळावं यासाठी झाडं लावणं हे खरंच खूप महत्वाचं आहे. गौरीची वगैरे झाडांची तोड केली जाते, त्याच्याऐवजी तुम्ही प्रत्येक उत्सवाला सुद्धा एक विधायक कार्यक्रम म्हणून प्रत्येक सण उत्सवाच्या वेळी एक झाड जरी आपल्या घरात लावलं आणि ते वाढवलं तरी सुद्धा खूप फरक पडू शकतो आपल्या या वातावरणामध्ये.
0: नक्कीच नक्कीच,
1: तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने प्रदूषण विरहित असा गणेशोत्सव साजरा करावा जेणेकरून आपल्या समाजाचं, आपल्या पर्यावरणाचंही रक्षण होईल आणि तुमचा सणही साजरा होईल. तुम्ही खरंच खूप छान माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद.
0: गणपतीचं आगमन अवघ्या काही तासांवर आलंय, या निमित्ताने एखाद्या गणपतीचं एक सुंदर भक्तिमय गीत लावा तुम्ही.
1: धन्यवाद.

सण हा भक्तिभावानं साजरा करावाच, पण तो साजरा करताना इतरांना त्रास होऊ नये याचं सुद्धा भान राखणं तितकंच गरजेचं आहे. आपल्या श्रोत्यांचं आणि तज्ज्ञांचं सुद्धा हेच मत आहे. हा संदेश यातल्या काही गोष्टी जर सर्वांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच काही दिवसात आणि काही वर्षांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव एक विधायक पद्धतीनं साजरा व्हायला वेळ लागणार नाही. खरं तर प्रत्येकाने थोडा थोडा का असेना खारीचा वाटा उचलला

0: तर मग समाजात क्रांती घडायला वेळ लागणार नाही. गरज आहे ती फक्त प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून त्यावरती अंमलबजावणी करण्याची. तेव्हा आजच आपण ठरवूयात या समाजामध्ये, शहरामध्ये, देशामध्ये पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी योगदान देऊयात आणि आपण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला एक चांगलं निरोगी आयुष्य, चांगलं वातावरण देऊ शकू. गप्पा गाणी या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला होता स्नेहांकिता देवगेकर यांनी. ध्वनिमुद्रण केंद्रातून ध्वनिमुद्रणासाठी सहाय्य केलं होतं प्रशांत चव्हाण यांनी आणि ध्वनी प्रक्षेपण केंद्रातून ध्वनी प्रक्षेपणासाठी सहाय्य केलं होतं BS कांबळे यांनी. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह तुमची मतं जाणून घेण्यासाठी. तेव्हा आता मात्र आम्हाला निरोप द्या. नमस्कार.
1: गप्पा गाणी या फोन इन कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला होता स्नेहांकिता देवगेकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रुती हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळमध्ये डॉक्टर अश्विनी भालेकर यांची मुलाखत, तसंच स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांचीही मुलाखत आपण ऐकू शकाल. सायंकाळी 6:35 गम्मत जम्मत हा कार्यक्रम, यामध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उंड्री पुणे या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.

श्रोतेहो, आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 12 वाजत यानंतर वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू आकाशवाणी महाराष्ट्रच्या मुंबई केंद्रावरून.

मैत्रिणींनो, माणूस जन्माला येतो आणि लहानाचा मोठा होतो. पुढे सुखदुःखांची अनेक वादळं झेलत तो आयुष्य जगतो. पण आयुष्य का जगतो, कशासाठी जगतो आणि कोणासाठी जगतो याची मात्र काहीच कल्पना त्याला नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाड कष्ट तो करतो, लहान सहान कामं करतो, अंग मेहनतीचीही कामं करतो आणि त्यातच तो आनंदात विलीन होतो. त्यानंतर कुटुंबीय नातेवाईक 4 दिवस त्याच्या जाण्याचं दुःख करतात. पण खरं म्हटलं ना, आपलं मात्र या पृथ्वी तलावरचं आयुष्य, अस्तित्व कायमचं संपुष्टात येतं. आपण आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबापुरतंच जगतो. आपलं कुटुंब हेच आपलं जग असतं. आणि आपल्या मैत्रिणींच्या बाबतीत तर ही गोष्ट अगदी 100% खरी आहे. मग खरं सांगा मैत्रिणींनो, जगावं तर कुणासाठी? पडला ना प्रश्न तुमच्याही मनात? आणि म्हणूनच असं म्हटलं जातं मैत्रिणींनो, जगावं ते समाजासाठी. तुम्ही समाजातील कोणत्या समस्या सोडवता, तुम्ही काय उभारता, तुम्ही कधी कोणाच्या कामी आला का, यालाच तुमचं करिअर म्हणतात. जेव्हा तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात. करिअर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार आपला कधीही नसावा. हा, समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय. चांगल्या स्वभावाच्या, चांगल्या विचारांच्या व्यक्ती दीर्घकाळ इतरांच्या स्मरणात राहतात. भौतिक सुखासाठी कमावलेली एकही वस्तू तुमच्या अंतानंतर तुमच्या सोबत येत नाही, परंतु तुमच्या सोबत येतात ती तुमची कर्म, तुमच्या प्रति असलेली समाजाची आपुलकी आणि वर्षानुवर्ष काढले जाणारी तुमची आठवण. आणि हीच आपल्या आयुष्याची खरी कमाई असते. म्हणून जर फिरावंसं वाटलं तर भरपूर मनसोक्त फिरून घ्या. कारण एकदा वृद्धत्व आल्यानंतर फिरावंसं वाटलं तरी आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही. एक मात्र गोष्ट अगदी पक्की आहे हा मैत्रिणींनो, आपण येताना एकटे जरी आलो असलो तरी जाताना मात्र सर्वांच्या हृदयात आपली हक्काची जागा करून जाणं यातच आपलं खरं कर्तृत्व आणि अस्तित्व आहे. या विचारासह मैत्रिणींनो वळूया आता आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत आपण सुरुवातीला ऐकणार आहोत शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित करणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 2.

0: मैत्रिणींना नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये पुनश्चा एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या आणि यश संपादित केलेल्या मैत्रिणींशी संवाद साधतो. नक्कीच त्यामुळे त्यांच्याकडनं जे काही आपण जाणून घेतो किंवा त्यांच्या यशाचा प्रवास हा आपल्याला प्रेरित करणारा असतो. अशाच एका मैत्रिणीला आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे आणि आपल्या या मैत्रिणीचा यशाचा प्रवास आपल्याला आता जाणून घ्यायचा आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेल्या आपल्या पाहुण्या आहेत प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर मॅडम. तर सर्वप्रथम मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद.
0: मॅडम, अभिनय क्षेत्रातील आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये आपल्याला भरघोस असं यश प्राप्त झालेलं आहे आणि अनेक मान सन्मान पुरस्काराने आपणास सन्मानित केलं गेलेलं आहे. त्या तुमच्या संपूर्ण यशस्वी प्रवासाविषयी काय सांगाल?
1: हो, कामं चालू आहेत. मी तुम्हाला बोलले की वैयक्तिक मला अजूनही पुरस्कार मिळाला नाही. नक्कीच पुढच्या काळात मला अपेक्षा आहे की असं काम मिळावं जे लॉंग लेंथ असेल, ज्याला खूप मोठं वेटेज असेल. आत्तापर्यंतची कामंही तशीच आहेत, परंतु जे पुरस्कारासाठी पाहिजे असेल असं नॉमिनेशन

0: किंवा तो अवॉर्ड. तर या वाटचालीमध्ये मला ना म्हणजे फक्त अभिनय किंवा या क्षेत्रातलं माझं करिअर हे तर महत्वाचं आहे, पण मी ना ज्या ठिकाणाहून आले आणि आज जे आहे हा माझा पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात ना, बदल खूप झाला. कारण वैचारिक पण याला जोड मिळाली. कारण फक्त मी शिकले असते, मी माझं पीएचडी ही झालं असतं आणि मी प्राध्यापक म्हणून कुठे जॉईनही झाले असते, पण मला माहित नाही की त्यावेळी मला, मी जे आत्ता विचार करते की तुम्ही आत्ता मगाशी बोलताना बोललात की आई यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एवढी धडपड केली माझ्या आईने, परंतु आत्ता काही आई अशा आहेत की त्यांचं जे अर्धवट स्वप्न आहे ते लादत आहेत.
1: बरोबर आहे.
0: किमान मला या वाटचालीमध्ये असं म्हणजे मी अशी झाली किंवा मला असं हे मिळालंय की आपल्या गोष्टी इतरांवर लादू नये, की मी माझ्या मुलीवर माझी गोष्ट लादणारच नाही, तिला जे वाटतं योग्य वयापर्यंत तिला आपलं मार्गदर्शन गरजेचं आहे ते देऊन तिला तिचं विचार स्वातंत्र्य देणं महत्वाचं आहे. आणि हा जो अभिनयाचा जो प्रवास आहे यामध्ये मला वेगवेगळी माणसं भेटली गेली. एक एक माणूस एका विद्यापीठासारखं मोठं आहे, म्हणजे एवढे मोठे मोठे माणसांसोबत मी राहिले. म्हणजे मी जेव्हा पहिलं आर्टिकल लिहिलं होतं दलपत सिंग एती गावा म्हणून एक माझं नाटक होतं, जे माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा इतिहास सांगणार.
1: अच्छा.
0: म्हणजे सामाजिक कार्यकर्ते अरुणा रॉय, निखिल डे यांनी जो राजस्थानात लढा उभारला होता आणि त्यानंतर मग पहिल्यांदा तो लढा झाला आणि मग त्याच्यातनं माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची उत्पत्ती झाली आणि मग ते आपल्याकडे लागू झाला. तर हा जो इतिहास होता, हा जो त्यांचा संघर्ष होता, तो आम्ही दलपत सिंग येती गावा म्हणून या नाटकाच्या माध्यमातून तो आला होता म्हणजे बऱ्यापैकी. तर त्याचं लिखाण हे मकरंद साठे सरांचं होतं, नाट्यरूपांतर राजकुमार तांगडे सर आणि अतुल पेटे आणि अतुल पेठेने ते दिग्दर्शित केलं होतं. शिवाजी अंडरग्राऊंडच्या आधी 2009 ते नाटक आलेले, त्याचे 25 प्रयोग झाले, त्यात वीणा जामकर यांनी काम केलं होतं, लीड करत होत्या. आणि म्हणजे तसं मोठ्या कलाकारांसोबत माझं पहिलं काम होतं. तर म्हणजे लोक शिकवत आपल्याला, आपण शिकतो त्यांच्याकडनं गोष्टी शिकतो, ते किती खूप मोठे आहेत लोक हे महत्वाचं नाहीये, पण त्यांच्यातल्या काही प्लस पॉइंट्स आहेत जे आपण आपल्याकडे अधिक करत जातो. तर या वाटचालीमध्ये मला काही जी लोक मिळाली त्याच्याकडनं, काहीकडनं स्वभाव शिकायला मिळाला, काही लोकांकडून मला अभिनयाच्या कुठल्या गोष्टी ज्या करायच्याच नसतात, कुठल्या गोष्टी ज्या चांगल्या पद्धतीने करता येतात हे शिकायला मिळालं. मला अजून लिखाण शिकायला मिळालं नाही, पुढच्या काळात मला लिहायला यावं यासाठी मी खूप म्हणजे मला आत्ता खूप माझी तळमळ आहे. आणि मग पुरस्कार नाटकाला खूप म्हणजे चांगले पुरस्कार 13-14 पुरस्कार शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला मिळालेत. आता बयांसाठी शॉर्ट फिल्मसाठी मला एक मिळालं होतं. माझा एक पुसलेला नंबर नावाची शॉर्ट फिल्म होती, खूप छोटी होती, आमच्या मित्राने डिरेक्ट केलेली होती. ते पण एक सुंदर कॅरेक्टर होतं, छोटं कॅरेक्टर होतं आईचं आणि त्याचा मुलगा गेला आणि ती त्याच्यात हे झालेली असती. हा असे अनुभव पण असतात की जे खूपच आपल्याला काही काही देऊन जातात. तर ही सगळा जो काळ होता म्हणजे हे सगळे जे कामं होती यातनं मला खूपच चांगल्या गोष्टी मला जमा करता आल्या माझ्याकडे.
1: आणि हाच खरा महत्वपूर्ण पुरस्कार तुम्हाला मिळाला किंवा तुमच्यासाठी असावा. ओके. नाही मॅडम, मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी, शॉर्ट फिल्म्स यासोबतच शिक्षण, करिअर आणि घर ही संपूर्ण तारेवरची कसरत तुम्ही केलीत. शिक्षण आणि अभिनय क्षेत्र ही तर खूप मोठी तारेवरची कसरत तुमची होती, ती तर तुम्ही आत्ता छान सांगितलीत. पण हे सगळं करत असताना हा पूर्ण समतोल तुम्ही कसं जमवून आणला आणि आजही कसं जमवताय? म्हणजे आजही तुम्ही विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहात, तिथे तुमचं काम चालू आहे आणि त्यासोबतच अभिनय क्षेत्रातील कार्य सुरू आहे, संसार आहे, मुलबाळ आहेत, कसं हे सगळं कसं जुळवून आणता?
0: हा शिक्षण आणि त्यावेळेसच अभिनय क्षेत्र ते एक वेळ सोपं होतं. आत्ता जे आहे तुम्ही म्हणाला ती खरंच तारेवरची कसरत आहे. म्हणजे ती एवढी तारेवरची कसरत आहे की आठवलं तरी आता अंगाला काटा येतो की आता मी परत त्यात नांदेडला राहायला गेले. या सगळ्यामध्ये एक आहे, माझा नवरा खूप कोऑपरेटिव्ह आहे. मला 2.5 वर्षाचं माझं बाळ झालं आणि त्यांनी जे सांभाळायला घेतलं आणि मला सांगितलं की तू तुझ्या आवडीचं काम कर, त्याला तुला अडथळा नाहीये.
1: किती
0: असा सहकारी मिळणं हाही मला नाटकामुळेच मिळालंय. माझं लग्नही टिपिकल पद्धतीने झालं नाही.
1: अच्छा.
0: आमच्याकडे तरी जनरली सातबारा बघून लग्न होतं. आम्ही पुरस्कार बघून, सर्टिफिकेट बघून लग्न झालं आमचं. दोघांनाही लग्नाची एकच अट होती की मी माझ्या क्षेत्रात काम करते, मला मोकळीक दे. त्यांनाही असं होतं की मी जे काम करतोय त्याला तिचं हे पाहिजे. टिपिकल बायकोसारख्या प्रत्येक गोष्टीला ती कटकट अशी मुलगी नको की जी घर संसार खूप जास्त अडकून पडेल घरात. आणि आपण जितकं जास्त घरात अडकतो तितकं समोरच्या व्यक्तीला आपण जास्त त्रासदायक असतो असं मला वाटतं. मग अशा वेळी ते खूप सपोर्टिव्ह आहे आणि आपल्या फील्डशी जरा निगडीत असल्यामुळे, म्हणजे कवी लेखक असल्यामुळे ते मनही जाणतात कलाकाराचं. डॉक्टर विनायक येवले असं त्यांचं नाव आहे.

0: अच्छा.
1: हा, नांदेडला त्यात असतात. माझी मुलगी आहे तर 4 वर्षाची, आता काल परवा 4 वर्षाची झाली. 2.5 वर्षापासून ते तिला छान सांभाळतात. इतकं छान की मला तिचं म्हणजे फक्त आठवण येते, असं नाही वाटत की माझ्यानंतर ती मी नसल्यावर तिचं तिथे काय होईल. पण तारेवरची कसरत अशी झाली आता की मी नांदेडला राहते, माझे प्रयोग जास्तीत जास्त मुंबईत पुण्यात होतात आणि हा 12 तासाचा प्रवास मला सगळं घर बाळ आणि म्हणजे नवरा त्यांचाही वेळ हे सगळं मॅनेज करून रात्री 10 वाजताच्या गाडीनिमित्त बसते, सकाळी तिथे पोहोचते. आता बरं नाटक असं आहे त्याचे कमीच प्रयोग लागतात, नाटक आपलं पॅशन असल्यामुळे त्याचा फार आर्थिक बघता येत नाही आणि नाटकाला 14 वर्ष झालेत आणि त्या नाटकाने एवढं काही दिलंय तर आता त्याच्यात फार आर्थिक गणित आपण बघतच नाही. त्यामुळे ते सगळं असं मॅनेज करत करत प्रत्येक वेळी वेगळ्या मित्रमैत्रिणीकडे राहायला जायचं तिथे मुंबईत जाऊन, आपला काय फ्लॅट नाहीये.
0: बरोबर आहे.
1: आणि मग तिथे जायचं, प्रयोग करायचा आणि रात्री बुकिंग असो नसो मग कधी ट्रॅव्हल्सनं म्हणा कधी गाडी निघून जाते वेळ प्रयोग

0: प्रत्येक वेळी वेगळ्या मित्रमैत्रिणीकडे राहायला जायचं. तिथे मुंबईत जाऊन आपला काय फ्लॅट नाहीये,
1: बरोबर आहे,
0: आणि मग तिथे जायचं, प्रयोग करायचा, आणि रात्री बुकिंग असो नसो, मग कधी ट्रॅव्हल्स म्हणा, कधी गाडी निघून जाते, वेळ प्रयोगाच्या वेळा असतात, 12:30 वगैरे नाटक संपतं, अशा वेळी ट्रेन नसते. जे मिळेल, जे वाहन मिळेल, त्या वाहनाने परतीचा प्रवास करावा लागतो, कारण लेकरू वाट बघतं घरी. तिला तारीख सांगितलेली असते की आपण 2 दिवसाने येणार आहोत, आणि त्याच्या ओढीनं म्हणजे आता मला भरून आलं.
1: साहजिकच आहे मॅडम, म्हणजे हे ऐकताना मला सुद्धा आपोआपच डोळे पाणावले आणि आसवांनी वाट मोकळी करून घेतली स्वतःची, स्वतः असं म्हणायला काही हरकत नाही. पण आई झाल्यानंतरच आईच्या खऱ्या वेदना कळतात.
0: अगदी ही
1: गोष्ट पक्की आहे. प्रत्येक स्त्रीचं जीवन हे ती आई झाल्यानंतर सर्वार्थाने खुलतं. म्हणजे एकीकडे तिला स्वातंत्र्यही हवं असतं, तिचं आवडतं कामही तिला हवं असतं, पण आतमध्ये सतत आपल्या लेकराची ओढ असते. आणि बाहेर पडल्यानंतर कधी एकदा घरी जाऊ आणि आपल्या लेकराला कुशीत घेऊ, हीच एक आशा, हाच एक विचार आईच्या मनामध्ये सतत रुंजी घालत असतो. जरी तुम्ही तुमच्या आवडत्या कामासाठी, प्रयोगासाठी, तुमच्या अभिनयासाठी बाहेर पडत असलात, तरी तुमचं मन सतत गुंतलेलं असतं ते तुमच्या बाळामध्ये. किती छान. म्हणजे कलाकाराचं स्ट्रगल काय असतं हे याच्यापेक्षा आणखी वेगळ्या स्वरूपात सांगता येणार नाही. ते तुमच्या अश्रूंनीच सांगितलं की विषय निघाला तरी चटकन डोळ्यात पाणी आलं आणि सगळंच वातावरण अगदी भावूक झालं. आता या भावूक वातावरणातून थोडस आपण रिलॅक्स होऊया. आणि पण आता आजपर्यंतच्या तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला प्रभावित करणारं आणि तुमचं आदर्शस्थान, प्रेरणास्थान असणारं व्यक्तिमत्व कोण आहे बरं?
0: खरं तर हा खूपच महत्वपूर्ण प्रश्न आहे. मला ना सावित्रीबाई फुले खूप खूप प्रेरणा देतात. मी मला ना त्यांच्याशी जोडून घेते असं मला वाटतं की आता मी जिथनं आले त्यांनी जे काम केलं ते त्याची तोडच नाहीये. आपण सगळ्या ज्या आज आहोत ते त्यांच्यामुळे आहोत, फक्त त्यांच्याचमुळे आहोत. आपण जे बोलतोय, मी येते, माझे स्वातंत्र्य, मी ज्या गप्पा मारते मोठ्या मोठ्या, ह्या सगळ्या त्यांच्यामुळे आहेत. आणि मी त्यांच्याशी का म्हणजे जोडल्या जाते त्यांच्यासोबत, तर मला वाटतं सावित्रीमाईने त्यांच्यावर जे चिखल झेलला त्यांनी आणि आपल्यासाठी एवढं काम करून ठेवलंय, जे आपण आज उभे आहोत,
1: खरंच
0: ते जर त्यांनी झेललं नसतं तर मग आपण आज नसतोच. कदाचित खूप कालांतराने आपल्या पुढच्या पिढ्या असल्या असत्या. त्या मला काय प्रेरणा देतात नेहमी, म्हणजे आजच नाही, जेव्हा मी नाटकासाठी बाहेर पडले तेव्हा मला खूप म्हणजे तसा त्रास झाला की आमच्याकडे वाळीत टाकण्यापर्यंत माझ्या वडिलांना गोष्टी केल्या नातेवाईकांनीच की नाटक आणि पिक्चर असं कुठं असतं का, काय लग्नाचं काही बघतो की नाही. माझ्या वडिलांना इथपर्यंत लोकांनी टॉर्चर केल्यासारखं केलं. माझे वडील, तुम्ही मगाशीच बोललं, ते खमके होते. त्यांनी सांगितलं की असा नवरदेव आणा, असं स्थळ आणा की जे माझ्या मुलीला अशाला असं स्वीकारीन. असा जर स्वीकारणारा एखादा पोरगा असेल तर मी पण आहे का असा मुलगा, मग त्यांच्याकडे उत्तर नाही ना त्याचं. त्यामुळे मग हा त्रास होत होता ना की आपल्यामुळे आपल्या वडिलांना आईला कोणी ऐकवतं, बाया चलता चलता ऐकवायच्या, बाई एवढं उशिरा लग्न असतं का आणि आपल्यात कुठं असतं का आणि कोण करीन हिच्यासोबत कोण करीन, या प्रश्नाने माझी आई, माझी आई खूप बारीक झाली होती या काळात, माझी आई आजारी पडायची सतत. आणि मग मला वाटायचं, मग मी खच्चीकरण झालं माझं की परत वाटायचं नाही होईल आपण करूया प्रयत्न. असं आपलं तर काहीच मोठा संघर्ष नाही ना, आपल्याला तर फक्त त्यांनी करून ठेवलेलं आहे, तर त्यातनं फक्त यातनं थोडासा मार्ग काढायचा आहे.
1: खरंच.
0: त्यामुळे आणि राजमाताजी जाऊ, आत्ता म्हणजे आता जेव्हा मी आई झाले ना तेव्हा मला राजमाता खूप अट्रॅक्ट करतायत की काय केलं पाहिजे आपल्या मुलासाठी, केवढं केलं त्या स्त्रीने. हे दोन माझे आदर्श स्थान आहेत, प्रेरणा स्थान आहेत. आणि मला माहित नाही पुढे सांगायचं, मी आत्ताच सांगते की मला पुढचा जो प्रोजेक्ट करायचा आहे माझा, तर तो राजमाताजी जाऊनवर आहे. तो एक पात्री आहे, त्याची स्क्रिप्ट रवींद्र इंगळे चावरेकर सरांनी लिहून झाली आहे. आता सगळ्यांसोबत बसायचं, माझ्या टीमसोबत आम्हाला सर मला मदत करणार आहेत. आणि हे सगळं आता म्हणजे या वर्षभरात 6 महिन्यात तो प्रोजेक्ट बाहेर येईल आणि मला खूप समाधान होईल की ते एक पात्र मी करेल. ते मला म्हणजे ते खूप मोठी जिम्मेदारी आहे, ते मला पेललं पाहिजे. त्यासाठी मला मानसिक, शारीरिक अजून सगळ्या तयाऱ्या करायच्यात, म्हणून त्याच्यासाठी थोडा कालावधी जाईल. नक्की चांगला प्रोजेक्ट असेल.
1: किती छान. म्हणजे एक ज्ञानाची गंगा आणि एक आदर्शाची, मराठी संस्कृती संस्कारांची गंगा, या तुमच्या आदर्श स्थान आहेत आणि खरोखर कालच्या आजच्या आणि उद्याच्या प्रत्येक स्त्रीच्या आदर्श स्थान ह्या आहेत होत्या आणि नक्कीच पुढेही असतील. मॅडम, तुम्ही पीएचडी केलं राज्यशास्त्र या विषयामध्ये.

0: यासोबतच अभिनय क्षेत्रामध्येही भरपूर अशी कारकीर्द तुमची झालेली आहे आणि यासोबतच तुम्ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट यातून पदव्युत्तर शिक्षणही केलं, त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: राज्यशास्त्र हा विषय माझा तसा पहिल्यापासून आवडीचा, म्हणजे नागरिक शास्त्र जेव्हा होतं ना तेव्हापासून खूप आवडीचा विषय, म्हणजे तो पॅटर्नच आवडायचा मला अभ्यासाचा.
0: अच्छा.
1: आणि मला चांगले मार्क्स मिळायचे ज्युनियर कॉलेजला वगैरे होते त्यावेळेस, बऱ्यापैकी आउट ऑफ, म्हणजे 90-96 असे मार्क्स असायचे. आणि माझा एक कलच तिकडे गेला म्हणून मग मी ग्रॅज्युएशनला स्पेशल विषय ठेवला, त्यानंतर पीजी पण त्याच्यातच केलं. आणि पुन्हा मग माझा जो पीएचडीचा विषय आहे तो मला सांगायला आवडेल की मी जो टॉपिक निवडला तो असा होता की जालना जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील स्त्री प्रतिनिधींची भूमिका आणि 20 वर्षाचा कालखंड होता तो. या विषय निवडण्यामागचं कारण हे होतं की माझ्या त्याच्यात दोन स्वार्थ होते. एक तर मला ऍक्च्युअल परिस्थिती बघायची होती की आपल्या नामधारी प्रमुख आहेत की काम करणाऱ्या बाया आहेत खरंचच, आणि आहेत तर किती प्रमाणात आहेत, आणि नाहीत तर का नाहीत, याची मागची कारणं काय आहेत, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि दुसरं म्हणजे मला अभिनयाला हा डेटा खूप मदत करेल कारण मी वेगवेगळ्या कॅरेक्टर्सला भेटेन, वेगवेगळ्या ज्या प्रतिनिधी निवडून आल्यात त्या वेगवेगळ्या जात समूहातल्या होत्या, सगळ्या वेगवेगळ्या घटकातल्या होत्या. तर त्या 20 वर्षाच्या कालखंडातल्या एवढ्या स्त्री प्रतिनिधींच्या मुलाखती मी घेतल्या, त्यातनं ना मला वेगवेगळी लुक्स, वेगवेगळ्या स्त्रिया मिळाल्या की ज्या वेगवेगळ्या स्वभावाच्या होत्या. आणि त्या ना म्हणजे काम करताना मी रेफरन्स म्हणून बऱ्यापैकी, म्हणजे नाटक सिनेमा बघून रेफरन्स घेण्यापेक्षा मी असे जिवंत अनुभव घेण्याचा बऱ्याचदा प्रयत्न करते. किंवा मग ट्रेनमध्ये जाताना काही कॅरेक्टर्स ऑब्झर्व करणं, त्याच्यानंतर बसमध्ये जाताना, आणि मग पीएचडीच्या काळात म्हणजे त्या संपूर्ण प्रवासात खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स मला मिळत गेले आणि त्याचाही डेटा चांगला झालाय. ती एक डॉक्युमेंटरी फिल्म खूप सुंदर होईल इतका सुंदर त्याचा डेटा आहे. आणि त्याच्यानंतर मग माझं म्हणजे नाट्यशास्त्र माझं शिक्षण नव्हतं, मी राज्यशास्त्र म्हणजे पीजी केलं, त्याच्यानंतर पीएचडी केलं, 2018 अवॉर्ड झालं, त्यानंतर मग 2-3 वर्ष बाळ झालं, लॉकडाऊन होतं, लॉकडाऊन मध्ये मग माझं बाळ झालं, मी 2020 इकडे शिफ्ट झाले नांदेडला संभाजीनगर वरून. मी काही काळ मुंबईत राहिले नाटकासाठीच पूर्ण वेळ. त्याच्यानंतर जी सिरियल केली मी, हा ते एक सांगायला आवडेल मला की मी ज्या वेळेला पीएचडी झालं 2018 आणि लगेच देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर मध्ये राज्यशास्त्रासाठी सीएचबी साठी माझी तिथे नियुक्ती झाली.
0: अच्छा, म्हणजे तिथेही तुम्ही प्राध्यापिका म्हणून छत्रपती संभाजीनगरला कार्य पार पाडले. हा,
1: एक वर्ष मी तिथे काम पाहिलं आणि ते एवढा तो झपाटलेला प्रवास होता की सकाळी 8 ते 1 मी कॉलेजमध्ये असायची, 1 मी कॉलेजमध्येच्या तिथे ड्रेसिंग रूम मध्ये चेंज करायची आणि नगरला अहिल्यानगरला जायची, तिथे कट्टीबट्टीचा सेट होता, तिथे शूट करायची. 11-12 जेव्हा माझं पॅकअप व्हायचं तेव्हा भेटेल त्या वाहनाने परत यायची. त्यावेळेसच क्रेज होतं की मला उद्या कॉलेजला जायचंय आणि आज यावं लागतं ते ओढेने.
0: खरंच.
1: आणि त्यावेळेस मज्जा म्हणून करायची. मी माझा मित्र तर मला असं बोलला की अरे रेडीएस का तू कशानेही प्रवास करते, म्हणजे मी बाय कार पण यायची, पैसे देऊन ते असतं ना की शेअरिंग कार्स असतात, त्याने पण प्रवास. मला ना भीतीच संपली होती माझी, म्हणजे परत थोडीशी भीती मला आता आई झाल्यापासून वाटते, नाहीतर मधल्या काळात माझी भीतीच गेली होती. मला ना रात्रीच्या प्रवासाचे आजही मी 2-3 वाजताची बस पकडते, ट्रॅव्हल्सला कुठेही उतरते, एकटी जाते, मला भीती नाही वाटत तशी. मला वाटतच नाही की मला कोणी काही म्हणेल किंवा मला काही वाईट प्रसंग होईल असं मला वाटतच नाही, मला आलेही नाही विशेष खर तर बघायला गेले तर तसे. आणि तसं करून परत महाविद्यालयात यायची, दिवसभर करायची आणि शूटला जायची. खूप इंटरेस्टिंग कार राहिला तो आणि तेवढ्या काळात शूटही छान व्हायचं, ते माझं कॅरेक्टरही खूप सुंदर होतं, मजेशीर कॅरेक्टर होतं. विनोद लवेकर सर डिरेक्टर होते, आपल्या नांदेडचे तर आहेत सर.
0: अच्छा.
1: हा, खूप छान सिरियल होती, त्यांच्या सगळ्या सिरियल्स खूप छान असतात. तर तिथेही मला संधी मिळाली होती. आणि मग जेव्हा गॅप नंतर मग मी इथे, मग असं झालं की आता नाटकापासून बाळामुळे थोडी दूर राहू लागले, मग प्रयोग कमी लागू लागले आणि जाता येत नव्हतं. मग मी म्हटलं आपण इथे पीजी करावं, ऍटलिस्ट काहीतरी त्यांचा जो वर्षभराचा प्रोजेक्ट असतो त्याच्यात आपल्याला सहभागी होता येईल, म्हणजे आपली जी असते खास ती तिथे मिटली जाईल, तालमी होतील, मुलांशी मैत्री होईल, नवा ग्रुप होईल नांदेडला. यामुळे मग मी पीजीला आपल्या SRT मध्ये या थिएटर अँड फिल्म या कोर्सला ऍडमिशन केलं. 2 वर्षाचा कोर्स झाला आणि मला सांगायला आनंद होईल की मी तिथे फर्स्ट रँकने पास झाले.
0: क्या बात आहे, किती छान,
1: चांगल्या पर्सेंटेजने पास झाले मी.
0: मस्त. शिक्षणाची ओढ तुम्हाला कायमच होती, जरी अभिनय हे तुमचं क्षेत्र असलं तरी.

0: त्यामुळे नो डाऊट की तुम्ही सहजच फाईन अँड आर्ट मध्येही तुमचं शिक्षणातलं कसं पूर्णपणाला लावलं. मॅडम, तुमचा हसरा खळखळता स्वभाव आणि तशीच केलेली तुम्ही पात्र, त्याची एक छोटीशी झलक आपल्या मैत्रिणींना ऐकूया.
1: बिलकुल बिलकुल.
0: तर कोणत्या भूमिकेची एक झलक तुम्ही आता मैत्रिणींसाठी सादर कराल?
1: सासू सुनांचं एक आहे, चालेल?
0: हो.
1: ती चालली शेतात आणि मग पिंटीची आई आणि पिंटीची आजी, पिंटी शाळेतून यायच्या आधीचा त्यांचा संवाद आहे. आत्या, घराकडे ध्यान द्यावं, मी रानात चालले. आव, मी म्हणलं घराकडे ध्यान द्या, बाळ्या झुळणीत टाकलाय, मी रानात चालले. अग काय म्हणतीस तर मोठ्यानं बोल ना. आव, पिंटी शाळातून येऊस तर बाळ्याकडं ध्यान राहू द्या म्हणलं. अग अग काय म्हणतीस तर मोठ्यानं बोल ना. अग, त्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून मला काय दिस नाय ग. याच्यामुळेच म्हणत होते डोळ्याचं ऑपरेशन नक म्हणून, तुमचं तर लय चाललं होतं करून करू. अग काय म्हणतीस तर मोठ्यानं बोल ना. आमच्या म्हातारीचं तर हसच आहे, एक म्हणलं तर दुसरंच लावी ती. माया नशिबाला तर सगळे येडेच भेटलेत ग माय. आव आत्या, मी रानात चालले, बाळ्या झोळणी टाकलाय, त्याच्याकडं ध्यान द्या, पिंटी शाळातून येऊस तर. हा बर बर बर बर.
0: खरंच काहीतरी वेगळंच असतं हे ग्रामीण जीवन.
1: हो
0: छान. मॅडम, आता अभिनय क्षेत्रामधली कारकीर्द आणि शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द या दोन्हीही तुम्ही अतिशय उत्तमपणे साकारल्या आहेत किंवा पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यानंतरचं तुमचं एम काय आहे, महत्वाकांक्षा काय आहे, काय सांगाल त्याविषयी?
1: हा, आत्ता ना काळ म्हणजे खूप खरं तर संदिग्धता असणारा आहे. आमच्या चर्चाही होतात. आता मी ज्या शहरात राहते तिथे ना म्हणजे अशा मानसिकतेचे लोक की स्थिरता असावी. माझा स्वभाव मुळात स्थिरतेकडे जाणारा नव्हताच, म्हणजे खूप चंचल प्रवृत्तीची आहे मी की मला मी एका ठिकाणी खूप काळ टिकून राहू शकत नाही. मला जागा बदलणं, काम बदलणं असं मला पहिल्यापासून त्यानं अट्रॅक्ट केलेलं आहे. त्यामुळे स्थिरतेकडे नाही. परंतु आत्ता असं झालं या स्टेजला की नाही, आत्ता एक असं हक्काचं काम पाहिजे मी करणार आहे किंवा ते मिळवायचंय की ज्या कामातनं पूर्णतः इंडिपेंडेंटली आनंद मिळेल. आणि मग तो जो मगाशी मी तुमच्याशी बोलले प्रोजेक्ट, जो राजमाता जिजाऊंचा प्रोजेक्ट आहे एक पात्रीचा, तो मला करायचा आहे. आणि त्याच्या माध्यमातनं जिजाऊंचे वेगवेगळे अँगल, त्यांच्या जीवनाचे वेगवेगळे प्रसंग जीवनातील आणि त्याची प्रेरणा ही मला सगळ्यांपर्यंत पोहोचवायची, मैत्रिणींपर्यंत पोहोचवायची, आपल्या अशा पुरुषांपर्यंत पोहोचवायची की ज्यांना खरंच या विचारांची गरज पण आहे आणि ज्यांना मदत पण होईल या सगळ्या गोष्टींची.
0: खरंच
1: ही माझं सगळ्यात मोठं आत्ता ध्येय आहे की मला ते काम करायचंय. कारण ते वाटत जरी आता सोपं असले या क्षेत्रात असल्यामुळे तरी अवघड आहे. कारण मोठं कॅरेक्टर आहे, त्याला तेवढं पेलणं, आतापर्यंत जी कामं केली ती आहेत की आख्या नाटकात बरीच लोक असतात, ती जिम्मेदारी नाही.
0: हे
1: इंडिपेंडेंटली करायचं आहे आणि मग त्याच्या माध्यमातून मग जरा काही वर्ष तो प्रोजेक्ट पुढे घेऊन जायचा आहे, मग बघूया स्थिरतेचं.
0: नक्कीच नक्कीच. म्हणजे तुमची जी त्या प्रोजेक्ट विषयीची आत्मीयता आहे, ती आत्मीयता सांगते नक्कीच तुम्हाला त्यात सक्सेस भेटणार आहे. आणि यशस्वीपणे तुम्ही तो प्रोजेक्ट बराच काळ अगदी स्थिरतेने पूर्ण करणार आहात किंवा त्यात तुम्ही सतत अव्याहतपणे कार्य करत राहणार आहात. मॅडम, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मैत्रिणींशी खूप छान खरं तर आतापर्यंत संवाद साधला आणि तुमच्या संपूर्ण आजपर्यंतच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीविषयी, शिक्षण क्षेत्रातील कारकिर्दीविषयी खूप सारी सविस्तर अशी माहिती आपण मैत्रिणींपर्यंत पोहोचवली. पण आजही स्त्रिया घर, संसार आणि एक चौकट, एक मर्यादा सोडून बाहेर पडत नाही किंवा घाबरतात ते करण्यासाठी. तर मला वाटतं की आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या मैत्रिणींना काय संदेश द्याल की घर, संसार यासोबतच आपले छंद, आपल्या आवडीनिवडीही आपण आपल्या जीवनात जपायला हव्या, काय सांगाल याविषयी?
1: हा, खरं तर खूपच महत्वपूर्ण मुद्दा आहे किंवा गोष्टही. आपल्यावर एवढ्या जिम्मेदाऱ्या आहेत ना आणि बालपणापासूनच आहे. मला कुटुंब पण तसं मिळालं, माझा मित्र, सहकारी मित्र, नवरा पण तसा मिळाला की जे मला तर जगू देतो, आपला छंद जो आहे तो जोपासू देतो. तर मला आपल्या मैत्रिणींना हे म्हणायचंय की हे सगळं तर आहेच, ह्या जिम्मेदाऱ्या आहेत, खूप मोठं म्हणजे आपल्यावर आपले कर्तव्य आहेत, पण यातनं आपल्या स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे इतकी महत्वाची गोष्ट आहे ना की

0: आम्हाला कुठं जमतं किंवा आमच्याच्यानं शक्यच नाही, बाई त्यांना जमतं आणि त्यांचं काय त्यांचं असं असं आहे म्हणून त्या हे करतात. हे जर सोडलं ना तरच आपण जगू शकतो
1: खरं
0: मोकळं. आणि ना आपण किती वर्ष दाबून ठेवणार ना, मग त्याची एक लिमिट असते. मॅडम मी तुम्हाला सांगते, मी जेवढी ऍक्टिव्ह आहे ना त्याच्यापेक्षा दुपटीने ऍक्टिव्ह असणाऱ्या माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांना संधी नाही मिळाली. मी जे काम करते ना त्यापेक्षाही जास्त बोल्ड होत्या माझ्या काही मैत्रिणी.
1: अच्छा.
0: पण नाही, घरच्यांनी 10वी झालं 12वी झालं की त्यांची लग्न केली आणि त्या आजही तिथल्या तिथे मार्ग काढून काहीतरी करतायत. पण त्यांच्या वाट्याला खूप मोठं आलं असतं जे मी करते यापेक्षाही मोठं काहीतरी करू शकल्या असत्या त्या, पण त्यांना तिथे संधी नाही मिळाली. पण संधी आपल्याला कधी कधी काढावी लागते, आणावी लागते, ओढावी लागते.
1: खरंच.
0: तर मला असं आपल्या मैत्रिणींना सांगायचंय किंवा माझी विनंती असेल त्यांना की आपल्याला या सगळ्यातनं काढायचंय, वेळ हा काढायचा आहे आणि छंदाशिवाय काही खरं नाही. नाहीतर रुटीन आयुष्यात आपण मेल्यासारखं जगतो सध्या, मला असं वाटतं. इन द सेन्स की काहीच नाही ना, चेंजेस नाहीये. आणि खूप लवकर मग आपण ना म्हणजे त्या कशा वृद्ध काळाकडे जायला लागतो. अगदी 35 आपली गावाची बाई 35-38 मध्ये डायरेक्ट ती म्हणते आता काय आम्हाला कुठं गण नटायला. अरे का, आता ती मानसिकता झाली, आता आमची लेकरं मोठी झाली हे. आणि तिला भजन म्हणायला आवडत असतं, तिला चांगलं येतं म्हणता, तर मग म्हणा ना. आणि आता तर मोबाईलनं आपल्या हातात आहे सगळ्या गोष्टी, संधी मिळाली. आपल्याला आठवून की आपल्याला काय करायचं होतं बालपणापासून, आपल्याला जे व्हायचं होतं ना त्याच्यासाठी एक अर्धा तास जरी काढला ना आपण रोज स्वतःसाठी, स्वतःच्या आवडीचं ते काही असो. काही काही वेळेस ना खूप मनमोकळ्या गप्पा मारणं हा सुद्धा छंद असतो.
1: खरंच.
0: आणि तो सुद्धा मारत नाहीत. असं करायचं की नाव जरी कोणी ठेवलं ना काही हरकत नाही, पण आपल्याला मनातून ते आवडतंय ना तर ते 200% करायलाच पाहिजे. मैत्रिणींनी ना आपल्या म्हणजे सगळ्यांनी जी गोष्ट खूप प्रिय आहे ना आपल्याला लहानपणापासून, जी आपली दबली आहे ना, तिला शोधून तिच्यासाठी एक अर्धा तास तरी द्या आणि मजेशीर जगता येतो मग आपल्याला.
1: खरं.
0: नाव ठेवण्याचा कोण काय म्हणतंय, यानं आयुष्यच हे होत नाही आपलं.
1: आपली दैनंदिन जीवनशैली तर चालूच राहणार आहे ती अव्याहतपणे आपल्या अंतापर्यंत, पण त्यातल्या त्यात आपल्यातच काहीतरी नवीन बघण्याचा शोधण्याचा आपण प्रयत्न करायला हवा आणि ती पुढे न्यायला हवी.
0: आणि अजून एक, हे सध्या ना हे मीम्स हे जे रील्स आहेत ना, हे ना स्त्रियांच्या म्हणजे बौद्धिक पातळी खूप कमी आहे, यानुसार जे जोक्स येतात ना, माझं म्हणणे पहिले त्याला फॉरवर्ड करणं बंद करा. आपण नाहीच आहेत तशा, आपल्याकडे खूप जास्त कॅपेबिलिटी आहेत. पुरुषांच्या बरोबरीच्या काही प्रमाणात अधिक असतील, कारण आपण बघा ना जी वर्किंग वुमन आहे ती आजही सगळं घर बघते, बाळांना बघते, नवऱ्याला बघून परत त्या कामाच्या ठिकाणी सुद्धा टॉपला आहे. म्हणजे किती कॅपॅसिटी आहे. आजही आपला पुरुष कितीही फॉरवर्ड पुरुष असू दे, तो स्त्रीसाठी घरात राहत नाही. आणि आपल्याबद्दल म्हणजे स्त्रियांच्या संदर्भाने जे बौद्धिक पातळी कमी आहे किंवा गमतीशीर व्हिडिओ आहेत ना की ज्या खूप मला भार राग येतो त्याचा, तसे व्हिडिओज तशा रील्स आपण शेअरच करायच्या नाही किंवा तशा बनवायच्या नाही. का बनवायच्या आपण, आपण नाहीयेत तशा. आणि यानं अजून चालना मिळते लोकांना तसं म्हणण्यासाठी, तर ते हे अजिबात नाही करायला पाहिजे. करायचं तर तुम्ही, तुमच्याकडे एम्पायर आहे, तुमच्याकडे पॉवर आहे, हे दाखवण्याचं करा, करत कदाचित 2 लोकांना त्याच्यापासून प्रेरणा मिळेल.
1: अगदी. खूप छान मॅडम, छान असा संदेश आपण सर्व मैत्रिणींना दिलात. मॅडम आपण आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचा जो प्रेरणादायी प्रवास आहे आजपर्यंतचा शैक्षणिक क्षेत्रातील आणि अभिनय क्षेत्रातीलही, त्याविषयीच्या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तरपणे तुम्ही आम्हा सर्वांशी शेअर केल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: खूप खूप धन्यवाद. एकदा सुरू झाले की मी खूपच जास्त सुरू होते, थांबायचं कुठे कळत नाही. आणि हे खूप अवघड असतं खरं तर रेकॉर्डिंग आणि आकाशवाणीचं, पण आकाशवाणी म्हटलं की एक वेगळं फील येतं आणि मला खूप खूप छान वाटतंय, लय भारी वाटतंय खरं तर की इथे मी आले, तुम्ही मला बोलवलं आणि मला खूप अजून मोठी कारकीर्द करण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या शुभेच्छा पाहिजे, त्या मी तुमच्याकडनं घेणार. खूप खूप खूप धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आपण बघतोय की आजही प्रत्येक स्त्रीला आपल्या मनाप्रमाणे करिअर करता येतं असं नाही, किंवा प्रत्येक स्त्रीच्या मनात जो छंद असतो, जो कलागुण असतो, तो वृद्धिंगत करता येतो असं नाही. परंतु आजच्या स्त्रीने आपल्या मनातील छंद त्यासोबतच आपलं आवडतं करिअर केल्यानंतर ती कशाप्रकारे स्वावलंबी होऊ शकते आणि अतिशय आनंदाने सुखाने आपलं जीवन व्यतीत करू शकते, याविषयी प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांनी खूप छान असं मार्गदर्शन आपण सर्व मैत्रिणींना केलं आहे आणि त्यांच्या जीवनातील अनेक उत्तम अनुभव किस्से

आपल्या सर्वांशी शेअर केले तेव्हा डॉक्टर अश्विनी भालेकर मॅडम यांची मुलाखत नक्कीच आपणास आवडली असेल अशी आशा आम्ही करतो. तेव्हा आता मात्र आपली मैत्रीण सुमेधा कुलकर्णी हिला रजा द्या. पुन्हा भेटूयातच सर्व मैत्रिणींच्या आवडत्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित करणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकला. मैत्रिणींनो, आता कार्यक्रमात वेळ झालेली आहे ती मनोरंजनाची, तेव्हा कार्यक्रमामध्ये आनंद घेऊया आता एका गीताचा.

0: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात आपल्या सर्व सखींसाठी असणारा विशेष कार्यक्रम वनिता मंडळ. आणि आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकणार आहात स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मागच्या भागामध्ये आपण स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ, योगतज्ज्ञ तथा आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्याकडून माहिती जाणून घेत होतो. आज याच विषयावर आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आज आपल्यासोबत पुनश्च एकदा आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत डॉक्टर स्मिता कुलकर्णी. चला तर मग स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी अधिक माहिती आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपलं.
2: खूप खूप

0: धन्यवाद.
1: तर मॅडम, आता हे वाढतं जे वजन आहे, आपण याची सगळी कारणं लक्षणं वगैरे जाणून घेतली, पण सोबतच हे वाढतं वजन कमी करण्यासाठी काही उपाय करणं सुद्धा खूप गरजेचं आहे, तर ते उपाय नेमके काय असतील?
0: आता ज्यावेळी आपण स्वतःचं वजन कमी करायचं आहे हे ठरवतो, त्यावेळीच आपल्या पूर्ण जीवनशैलीमध्ये आपल्याला बरेचसे बदल घडवून आणावे लागतात. आता त्यामध्ये आहाराचा खूप महत्वाचा रोल असतो. आहारामध्ये खूप बदल घडवावे लागतात. ज्या आहारामुळे वजन वाढेल तो सर्व प्रकारचा आहार आपल्याला कमी करावा लागतो. जसं की साखरेमुळे वजन वाढतं, कुठलाच गोड पदार्थ सहसा घेऊ नये 2 ते 3 महिन्यांसाठी. जे अगदी प्युअर फॅट्स आपण ज्याला म्हणतो, तेल आणि तूप, त्यांचं प्रमाण कमी करावं. बेकरी पदार्थांचं प्रमाण कमी करावं, कारण ते पूर्ण मैद्याचे बनलेले असतात. कोल्ड ड्रिंक, आईस्क्रीम यासारखे खूप जास्त साखरेचे पदार्थ पूर्ण कमी करावेत. मांसाहार, मद्य याचं सुद्धा प्रमाण पूर्ण कमी केलं पाहिजे. त्याचप्रमाणे काय असतं की आपल्याला दिवसभरातल्या ज्या आपल्या ऍक्टिव्हिटीज असतात, दिवसभरातली जी कामं असतात, त्यासाठी आपल्याला एक ठराविक ऊर्जेचा सप्लाय आपल्याला हवा असतो. पण ही ऊर्जा ज्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या प्रमाणातच आपण आहार घेतला पाहिजे. आपल्याला कमी कॅलरीज लागतात आणि आपण हाय कॅलरीज आहार घेतोय, मग त्याचा उपयोग होणार नाही. यासाठी जेवढ्या कॅलरीज आपल्याला लागतात, जेवढा आहार आपल्याला लागतो, त्याच प्रमाणामध्ये आपण आहार घेतला पाहिजे. आणि स्पेशली वेट लॉस करताना जो आहार लागतो त्यापेक्षा थोडासा आहार कमी करावा आपण. खूप जास्त डायटिंग करू नये, खूप जास्त प्रमाणामध्ये आहार कमी करू नये, कारण ज्या प्रमाणामध्ये आपल्याला कॅलरीजची आवश्यकता असते त्या प्रमाणामध्ये कॅलरी सप्लाय होणं सुद्धा आवश्यक आहे.
1: बर, तर मॅडम आता तुम्ही डाएट संदर्भात बोलत होतात, तर वजन कमी करण्यासाठी आपल्या महिलांमध्ये असंही आढळून येतं की क्रॅश डाएट किंवा उपाशी राहणं त्या पसंत करतात, तर हे योग्य आहे का?
0: नक्कीच नाही. कारण काय की आपल्या शरीराला कंटिन्यू काही प्रमाणामध्ये ऊर्जेचा काहीतरी स्रोत मिळणं आवश्यक असतं. त्यामध्ये जर तुम्ही खूप जास्त वेळ उपाशी राहिल्या तर आपल्या पोटामधलं ऍसिड वाढू शकतं. ऍसिड वाढल्यामुळं आपल्याला अल्सर होऊ शकतो आणि त्याचे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यामुळं ठराविक वेळेनंतर आहार घेणं खूप आवश्यक असतं. जसं की आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, 2 वेळेस जेवण कंपल्सरी घेणं खूप आवश्यक आहे. फक्त आहार घेताना दोन्ही वेळची जेवणं आपली दिवसा झाली पाहिजेत, म्हणजे दिवस असताना, सूर्यास्तापूर्वी आपली दोन्ही जेवणं झाली पाहिजेत. सूर्यास्तानंतर फक्त पाणी घेतलेलंच चालेल, पण बाकी काही आहार घेऊ नये.
1: अच्छा, म्हणजे अशा पद्धतीनं डाएट करणं योग्य राहू शकतं. क्रॅश डाएट मध्ये महिलांचं असं असतं की एक दिवस ज्यूस वर राहूयात, एक दिवस आपल्या सूप वर राहूयात, भाज्यांच्या रसांवर.
0: आयुर्वेद दृष्ट्या ते अगदीच चुकीचं आहे, कारण आयुर्वेद सांगतो तुम्ही 2 वेळेस जेवण करा, फक्त सूर्यास्ता पूर्वी जेवण संध्याकाळचं झालं पाहिजे.
1: अच्छा, तर मॅडम बऱ्याचदा असं होतं की मैत्रिणींमध्ये बसल्यानंतर एखादी स्त्री स्वतः जर काही डाएट करत असेल तर त्याचा सल्ला ती इतर मैत्रिणींना सुद्धा देते, तर हे योग्य आहे का?
0: आता ज्यावेळी आपण वेट लॉस करत असतो त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला पेशंटचं वय, पेशंटची उंची, पेशंटचं काम करण्याचं स्वरूप या सर्वांचा आपल्याला विचार करावा लागतो. एक मैत्रीण एक स्पेसिफिक डाएट प्लॅन फॉलो करते, तोच डाएट प्लॅन जर दुसरी स्त्री करत असेल तर ते अगदीच चुकीचं आहे, कारण तिचं वय वेगळं असतं, तिची कार्यक्षमता वेगळी असते, तिचं वर्किंग शेड्यूल वेगळं असतं. आता एखादा कामगार असतो, त्याचा आहार वेगळा असतो, आणि जो एखादा काही ऑफिसर आहे ज्याचं सिटिंग खूप जास्त आहे त्याचा आहार वेगळा असतो. कामगारासाठी जर तुम्ही 2 पोळ्या फक्त खायला सांगितल्या तर त्याला तेवढ्या पुरेशा नाहीयेत, कारण तो खूप जास्त अंग मेहनत घेतो. पण ऑफिसरसाठी तुम्ही जर 2 पोळ्या सांगितल्या आणि त्या प्रमाणामध्ये त्याची जर शारीरिक हालचाल नसेल तर त्या 2 पोळ्यांमुळे सुद्धा त्याचं वजन वाढू शकतं. त्यामुळे डाएट प्लॅन घेताना हा कामाच्या स्वरूपानुसार, वयानुसार, उंचीनुसार आणि लिंगानुसार सुद्धा, स्त्री पुरुषानुसार सुद्धा बदलत असतो.
1: तज्ञांच्या मार्गदर्शनाने ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात.
0: हो बिलकुल.
1: तर मॅडम आहाराचा विषय निघाला आहे तर असंही म्हटलं जातं की साखरेचा रोल वजन वाढीमध्ये
0: खूप जास्त
1: आहे. वजन कमी करत असताना विशेषतः साखर कमी करा असं म्हणतात, तर यामागचं काय कारण असावं?
0: आता साखरेमुळे मिळणारी ऊर्जा आपल्या शरीराकडून वापरली जात असते, पण जर अतिरिक्त

0: साखरेचं प्रमाण असेल आणि त्या प्रमाणात तुमची शारीरिक अंग मेहनत नसेल तर या जमा साखरेचं रूपांतर चरबीमध्ये होत राहतं आणि चरबी वाढणं म्हणजेच वजन वाढणं. त्यामुळं साखरेचं प्रमाण वजन वाढीमध्ये खूप जास्त कारणीभूत राहू शकतं.
1: अच्छा, तर मॅडम बोलत असताना मघाशी आपण सांगितलं की वजन वाढीमध्ये विशेषत आहारावर लक्ष द्यायला हवं, काही पथ्य सुद्धा पाळावी लागतात त्यामध्ये जेणेकरून वजन आटोक्यात राहू शकतं. पण हे झालं आहाराविषयी, पण मग आपला विहार सुद्धा त्यासाठी तितकाच महत्वाचा आहे का? जर असेल तर मग तो कसा असावा?
0: ज्याप्रमाणे वजन कमी करताना आपण खूप जास्त आहाराला महत्व देत असतो त्याच प्रमाणामध्ये आपण विहाराला सुद्धा महत्व दिलं पाहिजे. कारण आपण जे काही अन्न वगैरे खातो त्याचा समावेश आपण आहारामध्ये करतो आणि जे काही आपण शारीरिक मेहनत करतो, व्यायाम करतो, डे टू डे ऍक्टिव्हिटीज करतो त्याचा सगळा समावेश विहारामध्ये केला जातो. तर आहाराचा तर परिणाम होतोच वेट लॉसमध्ये, पण विहार सुद्धा कसा असावा? तर रोज कमीत कमी 40 मिनिटे चालण्याचा तुमचा सराव असलाच पाहिजे. त्याचप्रमाणे त्याला सपोर्टिव्ह अशी काही योगासनं तुम्ही रोज करावीत. कमीत कमी 20 मिनिटं तरी तुम्ही योगासनाला दिली पाहिजेत, योगासनं करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. फक्त ही योगासने कुठल्याही सोशल मीडियावर शिकलेली नसावीत, तर ती कुठल्या तरी योग तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली शिकलेली असावीत. त्याचप्रमाणे विहाराचा विचार केला तर दिवसा झोपू नये आणि जसं शक्य आहे त्याप्रमाणे आपली थोडीशी शारीरिक हालचाल करणं आवश्यक आहे. आता बऱ्याचदा असं होतं की वर्किंग स्त्रिया असतात त्यांना बऱ्याच वेळी व्यायामासाठी वेगळा वेळ काढता येत नाही, तर अशा वेळी आपण वर्किंग आवर्स मध्ये सुद्धा थोडीशी शारीरिक हालचाल करून वेट लॉससाठी उपयोग करून घेऊ शकतो. जसं की आपण आपल्याला माहिती आहे की आपण 2 तास कंटिन्यू बसलेलो आहेत, तर 2 तास बसण्याच्या ऐवजी 1 तास झाल्यानंतर तुम्ही ऑफिसमध्ये थोडस एक पाय मोकळे करू शकता, थोडीशी हालचाल करू शकता. किंवा तुम्हाला कुठला तरी कॉल अटेंड करायचा आहे तर तो तुम्ही बसून अटेंड करण्याच्या ऐवजी थोडस उभं राहून तुम्ही कॉलवर बोलू शकता, मोबाईलवर बोलू शकता. छोट्या छोट्या हालचाली असतात, तुम्ही थोडस जर सिटिंग अवॉइड केलं आणि थोडीशी शारीरिक हालचाली केली तर त्याचा सुद्धा वजन कमी करण्यामध्ये तुम्हाला सपोर्ट होऊ शकतो.
1: अगदीच, म्हणजे थोडं वर्किंग वुमननी स्वतःकडे लक्ष द्यावं, तासन तास बसून राहण्यापेक्षा मध्ये मध्ये 2 तास
0: काहीतरी शारीरिक हालचाल असावी,
1: स्ट्रेचिंग करता येईल, जसं की खुर्चीवर बसून हाताचे सूक्ष्म व्यायाम करता येऊ
0: शकतो,
1: मानेचे करता येऊ शकतात.
0: बिलकुल,
1: अगदीच. तर मॅडम आता आपण विहाराबद्दल सांगत होतात तर त्यामध्ये आपण चालण्याबद्दल पण म्हणालात, तर चालण्याचा आणि योगासनाचा शरीरावर विशेषतः काय परिणाम जाणवतो?
0: आता ज्यावेळी आपण चालतो त्यावेळी आपल्या मांस पेशी खूप ऍक्टिव्ह असतात, त्या खूप जास्त काम करत असतात आणि या मांस पेशींना कंटिन्यू ग्लुकोजचा सप्लाय असणं आवश्यक असतं, त्याला कायम ऊर्जेची आवश्यकता असते.
1: बरोबर.
0: तर या मांस पेशींना जर आपण ज्यावेळी आपण चालतो त्यावेळी या मांस पेशींना ऊर्जा देण्यासाठी बऱ्याच वेळी आपली चरबी खर्च होत असते, आपल्या कॅलरीज बर्न होत असतात, त्यामुळे वेट लॉसला त्याचा खूप उपयोग होतो. त्याचप्रमाणे आपल्या हार्टचं काम सुधारण्यासाठी सुद्धा चालण्याचा खूप चांगला परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. स्पेशली आपल्या पोटावरचे जे फॅट्स असतात, आपल्या मांड्यांवरचे जे फॅट्स असतात, ते कमी करण्यासाठी चालणं हा खूप छान व्यायाम प्रकार आहे. आता जसं आपण चालण्याचा उपयोग म्हटलं तसंच योगासनाचे सुद्धा खूप छान परिणाम आपल्या शरीरावर झालेले दिसून येतात. एकाच संस्थेवर नाही तर बाकी आपल्या पूर्ण श्वसन संस्था, रक्तवहन संस्था, बाकी सगळ्याच संस्थांवर खूप चांगले परिणाम झालेले दिसून येतात. योगासनामुळे आपली थोडीशी भूक कंट्रोल होते, त्यामुळे आहार परिणामी कमी जातो आपल्या शरीरामध्ये आणि त्यामुळे वेट लॉसला त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. तसंच योगासनाचा सगळ्यात सुंदर चांगला परिणाम म्हणजे आपलं मनस्वास्थ्य राखण्यासाठी मदत होते आणि मानसिक ताण कमी झाल्यानंतर आपोआप त्याचा लठ्ठपणा कमी करण्यावर परिणाम होतो.
1: मॅडम, चालणं किंवा योगासन आपण करत असताना रोज किती वेळ या गोष्टींसाठी द्यावा आणि कोणत्या प्रकारचा व्यायाम आपल्याला यामध्ये फायदेशीर, जास्त फायदेशीर ठरू शकतो?
0: प्रत्येक व्यक्तीनुसार चालण्याचा वेळ आणि योगासनाचा वेळ आपण ठरवू शकतो. सहसा सर्वसाधारण व्यक्तींसाठी एक 40 मिनिटं पुरेशी असतात आणि योगासनासाठी एक 20 ते 25 मिनिटे योगासने आणि 10 मिनिटं ध्यान असा तुमचा 1 ते 15 तासाचा पूर्ण रुटीन असणं आवश्यक असतं. हां, कारण काय योगासनाचे फक्त शारीरिक परिणाम होत नाहीत तर मानसिक सुद्धा चांगले होतातच. आणि दुसरी

0: गोष्ट म्हणजे शारीरिक लवचिकता वाढते आणि वजन बऱ्याच पेशंटमध्ये काय होतं की ते 2-3 महिने व्यवस्थित सगळं रुटीन फॉलो करतात, त्यांना छान रिझल्ट येतो, पण नंतर परत रिगेन व्हायला सुरुवात होते वजन. तर योगासनाचा हा परिणाम असतो की ते प्रत्येक तुमच्या पचन संस्था वगैरे यांच्यावर एवढे सुंदर परिणाम करून जातात की परत रिगेन होण्याचे तुमचे चान्सेस थोडेसे कमी होऊन जातात.
1: तर मॅडम, आणखी एक असा गैरसमज आपल्याला स्त्रियांमध्ये किंवा सर्वसामान्य लोकांमध्ये दिसून येतो की बाजारात मिळणारी वजन कमी करणारी औषधं किंवा पावडर्स आहेत किंवा सप्लिमेंट्स आहेत तर ते घेत असतात, तर ते कितपत सुरक्षित आहे?
0: आता बऱ्याचदा काय होतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचं असतं त्यावेळी दिवस रात्र अगदी ध्यानी मनी कायम त्याला वजन कमी करण्याचाच ध्यास असतो, मग त्यासाठी तो कुठलाही उपाय करण्यासाठी तयार असतो. पण तसं नसावं. कायम वजन कमी करण्यासाठी तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीचाच उपयोग केला पाहिजे, त्यातील तज्ज्ञाचाच सल्ला तुम्ही घेतला पाहिजे. आजकाल एक ट्रेंड झालाय की फिटनेस वाढवा, पण यामध्ये बरेचसे म्हणजे जे डॉक्टर्स नाही आहेत, जे त्यातले तज्ज्ञ नाही आहेत, ज्यांना त्या पावडरचा किंवा त्या औषधांचा काहीही परिणाम माहिती नाहीये, त्या व्यक्ती सुद्धा ह्या फील्डमध्ये आलेल्या आहेत. तर ही अगदीच चुकीची गोष्ट आहे. वजन कमी करताना जे आपण औषध वापरतोय ते औषध आपल्या शरीरावर काय काम करतं आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर काय होतात ह्याची पूर्ण माहिती आपण रुग्णाला देणं आवश्यक असतं. की जी माहिती फक्त एक त्यातली शास्त्रोक्त माहिती असणारा तज्ज्ञ देऊ शकतो, त्यामुळे ही बाजारात मिळणारी औषधं वापरणं अगदी चुकीचं आहे. आणि मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक औषधाचा डोस हा व्यक्तीच्या वय, त्याची उंची, त्याचं काम करण्याचं स्वरूप, त्याचं लिंग स्त्री पुरुष यानुसार आपण ठरवत असतो. त्यामुळं एका माझ्या मैत्रिणीने हे प्रोडक्ट वापरले तेच मी प्रोडक्ट मी वापरतेय असं म्हणून आपल्याला चालणार नाही.
1: अगदीच. मॅडम, आणखी एक साधा प्रश्न म्हणजे कुठलीही स्त्री व्यायाम किंवा योगासन टाळण्यासाठी, मी तर खूप घरकाम करते आणि माझा खूप व्यायाम होतोय तरी पण लठ्ठपणा वाढतोय, आणखी विशेष काय व्यायाम करावा असं प्रत्येकाच्या तोंडून आपण हे ऐकतो, तर घरकाम हा व्यायाम होऊ शकतो का, याबद्दल काय सांगाल बरं?
0: काळानुसार घरकाम ही जी कन्सेप्ट आहे ही खूप बदललेली आहे. आज आपण जी घरकामं करतो त्यामध्ये आणि पूर्वीच्या काळी जी घरकामं होती त्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. आजची जी घरकामं असतात त्यामध्ये आपली अंगमेहनत खूप जास्त प्रमाणामध्ये होत नाही. पूर्वीच्या काळी आडातलं पाणी शेंदून काढणं किंवा कपडे धुणं ह्या किंवा दळण दळणं ह्या सगळ्या जात्यावरती ह्या सगळ्या ज्या हालचाली होत्या त्या तुमचं पूर्ण सर्वांगीण शारीरिक हालचाल करणाऱ्या होत्या, सर्वांगीण विकास करणाऱ्या होत्या. पण आज त्या स्वरूपामध्ये घरकामं होत नाहीत. जास्तीत जास्त स्त्रिया काय करतात, मॅक्झिमम गोष्टींसाठी काही मावशी लावलेल्या असतात, पण घरकाम करतात म्हणजे काय करतात, फक्त त्या स्वयंपाक करतात. आणि स्वयंपाक करताना तुमच्या पायाची फारशी हालचाल होत नाही, फक्त आपल्या हातांची हालचाल होते. आणि योगासन व्यायाम हा असा प्रकार आहे की तुमच्या पूर्ण अवयवांवर त्याचा परिणाम व्हायला हवा की जो घरकामांमध्ये होत नाही. त्यामुळं घरकाम करतेय आणि त्यामुळं मी चालणार नाही, त्यामुळं मी योगासन करणार नाही हे होऊ शकत नाही.
1: अगदीच. म्हणजे कितीही घरकाम आताच्या स्त्रीने केलं तरी ते व्यायामात मोडत नाही,
0: त्या स्वरूपामध्ये आपल्या शरीराची हालचाल होत नसल्यामुळं ते दोन्ही बरोबर असं योग्य वाटत नाही.
1: अगदीच. म्हणजे सगळं घरकाम जे आपण स्त्रिया करतात ते व्यायाम या प्रकारात मोडत नाहीये, त्यांना विशेष हालचाली करण्याची गरज
0: आहे
1: आणि म्हणूनच त्यांनी व्यायामाकडे किंवा योगा, मेडिटेशन, सायकलिंग चालणे.
0: आणि दुसरं म्हणजे घरकाम करताना आपण काय करतो की खूप घाईमध्ये करत असतो, काहीतरी तणावाखाली करत असतो, काहीतरी आपल्याला टाइम मॅनेजमेंट करायचं असतं, आपलं मन रिलॅक्स नसतं. पण योगासन जेव्हा करत असतो आपण अगदी शांत मनाने करत असतो, कुठेही काही ताण नसतो, त्यामुळे त्याचा मानसिक परिणाम सुद्धा आपल्यावर होत असतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यतेसाठी योगासन हे बेस्ट आहे.
1: अगदीच. तर एकंदरीतच मॅडम, लठ्ठपणाच्या समस्येविषयी आपण माहिती आमच्या मैत्रिणींना दिलीत, तर शेवटी जाता जाता हे सांगा की सर्व स्त्रियांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी त्यांच्या निरामय आयुष्यासाठी कोणत्या गोष्टी त्यांच्यासाठी विशेष महत्वाच्या आहेत, त्यांनी काय करायला हवं?
0: निरामय आयुष्याची सुरुवातच आपल्या आहारामधून होते.

0: असं म्हणायला हरकत नाही. कारण अथर्व वेदामध्ये असं वर्णन आहे की अहम अन्नम, जसे खाल तसे दिसाल असं म्हणतात. तुम्ही ज्या प्रकारचा आहार घेत असता त्या प्रकारचं तुमचं वागणं बोलणं आणि एकूण तुमचं दिसणं असतं. त्यामुळं तुम्हाला जर तुमचा जर प्रवास निरामयतेकडे करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला थोडंसं आहारावर फोकस करावं लागतं. त्यामुळे आपली जी भारतीय संस्कृती आहे, आपलं जे भारतीय आहारशास्त्र आहे, हे अगदी सर्वसमावेशक आहारशास्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आपल्या आहारशास्त्रामध्ये प्रत्येक अन्न घटकाचं जे प्रमाण दिलेलं आहे ते अगदी योग्य स्वरूपामध्ये दिलेलं आहे. मिठाचं प्रमाण किती असावं, चटण्यांचं प्रमाण किती असावं, कोशिंबिरी किती खाव्यात, भाजी किती खावी आणि पोळी आणि वरण भात किती खावा, ह्याचं प्रत्येकाचं एक प्रमाण ठरलेलं आहे. ज्या प्रमाणामध्ये आपण चटणी खातो, लोणचं खातो, त्या प्रमाणामध्ये आपण भाजी खात नाही, आणि ज्या प्रमाणामध्ये भाजी खातो त्या प्रमाणामध्ये आपण लोणचं चटणी खात नाही. त्यामुळे हे जे सगळ्यांचं प्रमाण आपण ठरवून दिलेलं आहे आपल्या आहारशास्त्रामध्ये, ते पान वाढलेलं असतं, त्याचं प्रत्येकाचं एक प्रमाण ठरलेलं आहे. ज्या प्रमाणामध्ये आपण वरण खातो त्या प्रमाणामध्ये आपण तूप खात नाही. तूप आपण फक्त एक छोटा चमचाभर तूप खातो, वरण मात्र आपण वाटीभर खातो. तर त्यामुळं बाकीचं काही किती खावं काय नाही ह्यापेक्षा फक्त जर आपण भारतीय आहार पद्धती जरी फॉलो केली तरी पण आपण स्वतःला फिट ठेवू शकतो. आता यामध्ये आपण काही गोष्टी ह्या स्वतःहून आपण नियमित फॉलो करायला पाहिजेत. स्पेशली जेव्हा आपण वेट लॉस ट्रीटमेंट घेतो त्यावेळेस नियमितता खूपच महत्वाची आहे. नियमितता, सातत्य आणि आपण स्वतःहून आपल्यालाच घालवून दिलेले काही विशेष नियम आणि आपली स्वतःचीच काही आहार, व्यायाम, झोप यांची शिस्त, ह्या सगळ्याच गोष्टी खूप आवश्यक असतात. या सर्वांच्या योग्य एकत्रीकरणातून निश्चितच आपण दीर्घायुषी शतायुषी होऊ शकतो. तर यासाठी पण ठराविक काही व्यायाम, चालणे, योगासने यासाठी काहीतरी ठराविक वेळ आपण ठरवून द्यावी. सहसा सणवार सोडून गोडधोड पदार्थ थोडेसे खाणं टाळलं पाहिजे. आणि पाण्याचं प्रमाण विशेषतः काय असतं की आजकाल चाललंय की खूप पाणी प्या, खूप पाणी प्या, पण तसं काहीही नाहीये. पाण्याचं प्रमाण आपल्याला जेव्हा पाण्याची कमतरता असते त्यावेळी आपोआप आपलं शरीर आपल्याला सांगत असतं की मला पाण्याची कमी आहे आणि तहानेनी ते दाखवत असतं. तर जेव्हा तहान लागते तेव्हा पाणी प्या, विनाकारण पाणी घेऊ नका. त्याचप्रमाणे आहाराचं सुद्धा काही प्रमाण सांगितलेलं आहे. जर आपण आपल्या पोटाचे, आमाशयाचे जर चार भाग केले तर दोन भाग आहार, एक भाग पाणी आणि एक भाग हवेसाठी तुम्ही रिकामा ठेवावा. अगदी भरपेट जेवण आपण जेवताना म्हणतो सावकाश जेवा, स अवकाश. अवकाश म्हणजे थोडीशी पोटामध्ये जागा ठेवून आपण जेवण केलं पाहिजे. आता या सगळ्या गोष्टी आपण पाळतोय तर ते निरामयतेकडे प्रवास करण्यासाठी. पण यामध्ये जेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम्स येतात लठ्ठपणासारखे, त्यावेळी स्वतःहून काही उपाययोजना करण्याच्या ऐवजी काही तज्ज्ञांचाच त्यामध्ये सल्ला घ्यावा आणि चुकीच्या पद्धतीने थोडस डाएट करणं टाळावं. आणि या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्कीच आपण निरामय आयुष्य जगू शकतो, अगदी शतायुष्य होऊ शकतो.
1: खूप धन्यवाद मॅडम. तर मैत्रिणींनो, आजच्या या मुलाखतीतून आपण जाणून घेतलं की लठ्ठपणा हा केवळ दिसण्याचा प्रश्न नाही तर तो अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देणारा महत्वाचा आरोग्यविषयक मुद्दा आहे. मात्र योग्य आहार, नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप किंवा ताणतणावाचं योग्य व्यवस्थापन आणि तज्ज्ञांचा सल्ला, या सगळ्या गोष्टींच्या साध्या सवयी आपण अंगीकारल्या तर त्यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येऊ शकतं. तर मैत्रिणींनो, स्वतः निरोगी राहणं खरं तर ही प्रत्येक स्त्रीची गरज नाही तर तो तिचा अधिकार आहे हे आपण लक्षात घ्यावं. कारण स्त्री ही निरोगी असेल तर कुटुंब निरोगी राहतं आणि समाजही अधिक सक्षम बनतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अवैज्ञानिक उपाय, उपाशी राहणं किंवा सोशल मीडियावरील अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेणं नेहमीच हिताचं ठरतं. तर मैत्रिणींनो, आज स्मिता कुलकर्णी मॅडम यांनी आपल्याला याविषयी अतिशय सोप्या भाषेत उपयुक्त पद्धतीने बहुमोल अशी माहिती दिलेली आहे. तर मॅडम, सर्व मैत्रिणींच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद
1: मैत्रिणींनो. आता मात्र मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या या कार्यक्रमातून निरोप घेते. पुन्हा भेटूयाच आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या रविवारी. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदी

नमस्कार। मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमा अंतर्गत स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकला। मैत्रिणींनो, आज आपण बघतोय की अनेक मैत्रिणींना आरोग्याच्या बाबतीत लठ्ठपणा, स्थूलता या समस्या जाणवतात आणि या गोष्टीचा केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकही ताण आपल्या मैत्रिणींना येत असतो। तेव्हा यावर सविस्तर आणि योग्य असं मार्गदर्शन वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांनी आपल्या सर्व मैत्रिणींना केलं आहे। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी। वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण आज सर्वांचा निरोप घेण्याची। तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह। तोपर्यंत नमस्कार।

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा एक वाजत आहे.
1: आवाज मी गझल अभी आप सुन रहे थे. इसके साथ ही आज कई प्रोग्राम यादों की महफिल संपन्न होता है.

0: एक सप्ताह में हमारी अच्छी दोस्ती हो गई थी, आज तक उन्हें वो बात याद है। हमारे एक और श्रोता लिखती हैं कि कुछ लोग जरा देर से खुलते हैं तो पहली मुलाकात से मायूस नहीं होना चाहिए। जी हाँ, लेकिन वो अगली मुलाकात आनी भी तो चाहिए। अगले हमारे श्रोता हैं, वो लिखते हैं कि पहले सफर में किसी अजनबी से मुलाकात का एहसास दिल में एक अनूठी हलचल, अनजाना सा अपनापन और एक खूबसूरत याद छोड़ जाता है। बिल्कुल। एक और श्रोता का लिखना है कि परिपक्व प्रेम मुलाकातों का मोहताज नहीं होता, अदृश्य रहकर भी समर्पित प्रेम किया जा सकता है। जी हाँ, बहुत ही सुंदर भाव। हमारी एक और श्रोता है, उन्होंने लिखा है कि सभी को यथा योग्य सप्रेम अभिवादन करते हुए उन्होंने लिखा है कि आज जागो सुबह हो गई से जगे कुछ अपने ही पग में पगे, संगीतमय सुरों की सरिता में घुलकर भूले बिसरे गीतों की चांदी में नहाकर और हम है राही प्यार की आंधी में त्रिवेणी तट से सुबह कालीन चित्र लोग के साथ फिर आज के फनकार से मिलते हुए। और
1: आकाशवाणी मुंबई, तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन। पश्चिम बंगालमध्ये समुद्र किनाऱ्यालगत क्षेपणास्त्र चाचणी तळ उभारण्याच्या प्रस्तावाला तिथल्या राज्य सरकारची मंजुरी। जो देश आठवणी, इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। आणि एलेना रिबाकिनानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान। वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे, त्यामुळे या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ब्रिक्स शिखर परिषदेत केलेल्या भाषणात ते बोलत होते। तंत्रज्ञान तसंच महत्वाच्या खनिजांचं शस्त्रीकरण याबाबतही गंभीर चिंता व्यक्त करतानाच सामायिक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात असा इशारा त्यांनी दिला। यावेळी सध्या युद्धांमध्ये गुंतलेल्या रशिया, इराण यासह चीनसारख्या राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख या शिखर परिषदेत हजर होते। भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या चार मुद्द्यांवर ब्रिक्सनं लक्ष केंद्रित केलंय। आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हिताचं रुपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद वाटत असल्याचं मोदी यांनी सांगितलं।
2: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है। चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है। इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है। डिजास्टर मैनेजमेंट के लिए अर्ली वार्निंग डेटा इंटीग्रेशन गाइडलाइन तैयार की गई है।
1: दरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे पुन्हा मायदेशी रवाना झाले आहेत। यशस्वीरित्या पार पडलेली ब्रिक्स इंडिया 2026 शिखर परिषद आणि या परिषदेनं स्वीकारलेली नवी दिल्ली घोषणा ही भारतासाठी तसंच जागतिक व्यवस्थेसाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरल्याचं भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी म्हटलंय। ते आज नवी दिल्लीत बोलत होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं पुन्हा एकदा आपल्या मुत्सद्देगिरीची ताकद दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलं। स्वतःच्या सांस्कृतिक मूल्यांवर विश्वास ठेवणारा भारत जगासोबत संवाद, भागीदारी आणि सहकार्यासाठी सदैव खुला आहे असंही ते म्हणाले। नेतृत्व म्हणजे केवळ प्रभाव निर्माण करणं नव्हे तर विकास, शांतता, लवचिकता, नवोन्मेष आणि शाश्वत विकास या समान प्राधान्यक्रमांकरता विविध देशांना एकत्र आणणं हे भारतानं ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेतून दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलं। नवी दिल्लीत सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत काल सर्व सदस्य देशांनी नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं सदस्य देशांची प्रशंसा केली आहे। ही स्वीकृती म्हणजे व्यापक आरोग्य कवच, सक्षम आणि लवचिक आरोग्य व्यवस्था आणि पॅन्डेमिक अग्रीमेंटमधल्या पॅथोजन ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंगबद्दलच्या वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण करण्याप्रती सदस्य देशांच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे।

असं संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रेयसस यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इराणचे वाणिज्य व्यवहार आणि अर्थमंत्री सय्यद अली मदानी झादेह यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल तसंच अर्थविषयक चर्चांमध्ये रचनात्मक सहभाग घेतल्याबद्दल सीतारामन यांनी त्यांचे आभार मानले. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी आर्थिक विकासाशी संबंधित मुद्द्यांवर तसंच परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संभाव्यतेवर विचारांची देवाणघेवाण केल्याची माहिती अर्थमंत्रालयानं दिली आहे. पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनापूर जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यालगत क्षेपणास्त्र चाचणी तळ उभारण्याच्या प्रस्तावाला तिथल्या राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. जुनपूट गावात उभारण्यात येणारा हा तळ चंडीपूरच्या क्षेपणास्त्र चाचणी तळापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. आणखी एक तळ आंध्र प्रदेशात उभारला जाणार असल्याची माहिती पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिली. जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, अमेरिकी रोख्यांच्या परताव्यातली वाढ अशा अनेक कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात 13,138 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. यामुळे 2026 या वर्षात एकूण काढून घेतलेल्या गुंतवणुकीची रक्कम 2,37,000 कोटी इतकी झाली असून 2025 या संपूर्ण वर्षात काढून घेतलेल्या एकूण रकमेच्या म्हणजे 1,66,000 कोटी रुपयांच्या रकमेच्या तुलनेत वर्षीची आतापर्यंतची काढून घेतलेली ही रक्कम बरीच मोठी आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जो देश आठवणी, इतिहास, संस्कार, भाषा, पुरातन दस्तऐवज आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. मुंबईतल्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीत आयोजित कार्यक्रमात थोड्या वेळापूर्वी ते बोलत होते. ज्ञान हे कायमच मुक्त असायला हवं, त्यादृष्टीनं एशियाटिक सोसायटीत असलेल्या ज्ञानाच्या वारशाचा उपयोग महान भारताच्या उभारणीसाठी होईल या दिशेनं आपण वाटचाल करायला हवी असं ते म्हणाले. भविष्याचा वेध घेण्यासाठी इतिहास माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं. एशियाटिक सोसायटीच्या रुपानं अशा प्राचीन इतिहासाचं जतन आणि संवर्धन होतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. ग्रंथालय विभागाचं मुख्य कार्यालय लवकरच नव्या जागेत हलवलं जाईल आणि एशियाटिक सोसायटीला त्यांच्या कामात शक्य ती सर्व मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. भावी पिढ्यांना आपला समृद्ध इतिहास समजला पाहिजे यासाठी एशियाटिक सोसायटीमधील प्राचीन वारशाचं जतन आणि संवर्धन करणं आपलं कर्तव्य आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. याच अनुषंगानं एशियाटिक सोसायटीला राज्य सरकारकडून काहीही कमी पडू दिलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्यात. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी खरेदी करण्यासाठी गर्दी झाले. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्याकरता भाविकांची गर्दी झाली आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे तर रेल्वे आणि एसटी गाड्याही प्रवासी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. एलेना रिबाकिना हिनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलंय. विजेतेपदासाठी काल झालेल्या अंतिम सामन्यात रिबाकिना हिनं अरेना सबालेन्का हिचा 6-4, 5-7, 6-2 असा पराभव केला. रिबाकिनाचं हे पहिलं अमेरिकन खुलं विजेतेपद तर तिसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद ठरलंय. या विजयासह रिबाकिना सबालेन्काला मागे टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचले. पुरुष दुहेरीत अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसन आणि ब्रिटनच्या नील स्कुप्स्की या जोडीनं विजेतेपदावर नाव कोरलं. त्यांनी जर्मनीच्या केविन क्राविट्स आणि टीम पुएट्स यांचा पराभव करून जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 सामना सुरू होईल. उपांत्य फेरीच्या लढतीत झ्वेरेव यानं रशियाचा कॅरेन याचा पराभव केला तर शेल्टननं अमेरिकेच्याच फ्रान्सिस याला पराभूत केलं. शेल्टन याच्या कारकिर्दीतला हा पहिला ग्रँडस्लॅम अंतिम सामना असेल. महिला टी20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेसोबत होणार आहे. दुबईत होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 सुरू होईल.
नेपाळमधल्या चिलीमे जलविद्युत प्रकल्पात बचाव कार्य सुरू असून एका बोगद्यात सहा कामगार अडकले असल्याची शक्यता आहे. भारतीय आणि नेपाळी पथकं अवजड यंत्रसामग्रीच्या मदतीनं बोगद्यातला चिखल आणि

ढिगारा हटवत असून भूमिगत वीजगृहाच्या दिशेनं पुढे जायचे प्रयत्न सुरू आहेत. बचाव कार्यासाठी काल बोगद्यात आणलेल्या यंत्रसामग्रीनंतर बचाव कार्याला वेग आल्याचं नेपाळमधले भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमधल्या पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1386 वर पोहोचली. अजूनही सुमारे 5130 जणांचा थांगपत्ता लागलेला नाही. आतापर्यंत 13700 पेक्षा जास्त लोकांची सुटका करण्यात आली तर 339 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. पश्चिम बंगालमध्ये समुद्र किनाऱ्यालगत क्षेपणास्त्र चाचणी तळ उभारण्याच्या प्रस्तावाला तिथल्या राज्य सरकारची मंजुरी. जो देश आठवणी, इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि एलेना रिबाकिनानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन। जो देश आठवणी इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। गणेशोत्सवाच्या तयारीचा उत्साह सर्वत्र आणि एलेना रिबाकिनाने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान। ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या दोन दिवसांमध्ये हीच धारणा आणखी बळकट झाली आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयावरच्या सत्राचा समारोप करताना ते बोलत होते। नवी दिल्लीत होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात ते बोलत होते। तंत्रज्ञान तसंच महत्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर ही गंभीर बाब असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळा येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला। यावेळी सध्या युद्धांमध्ये गुंतलेल्या रशिया, इराण यासह चीनसारख्या राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख या शिखर परिषदेत हजर होते। भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या चार मुद्द्यांवर ब्रिक्सने लक्ष केंद्रित केलं आहे। आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हिताचं रुपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद असल्याचं मोदी यांनी सांगितलं।
1: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है। चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है। इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है। डिजास्टर मैनेजमेंट के लिए अर्ली वार्निंग डेटा इंटीग्रेशन गाइडलाइन तैयार की गई है।
0: ब्रिक्सच्या निमित्तानं नवी दिल्लीत आलेल्या विविध जागतिक नेत्यांबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। 10 ब्रिक्स भागीदार देशांमध्ये बेलारूस, बोलिव्हिया, कझाकस्तान, क्युबा, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे।

0: सत्र संपल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कझाकस्तान, फिलिपीन्स, इजिप्त, दक्षिण आफ्रिका आणि बुरुंडीच्या राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. दरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे पुन्हा मायदेशी रवाना झाले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इराणचे वाणिज्य व्यवहार आणि अर्थमंत्री सय्यद अली मादानीझादेह यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल तसंच अर्थविषयक चर्चांमध्ये रचनात्मक सहभाग घेतल्याबद्दल सीतारामन यांनी त्यांचे आभार मानले. या बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंनी आर्थिक विकासाशी संबंधित मुद्द्यांवर तसंच परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संभाव्यतेवर विचारांची देवाणघेवाण केल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं दिली आहे. ब्रिक्स परिषदेत काल सर्व सदस्य देशांनी नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं सदस्य देशांची प्रशंसा केली आहे. ही स्वीकृती म्हणजे व्यापक आरोग्य कवच, सक्षम आणि लवचिक आरोग्य व्यवस्था आणि पॅन्डेमिक अग्रीमेंटमधल्या पॅथोजन ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग बद्दलच्या वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण करण्याप्रती सदस्य देशांच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे, असं संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, अमेरिकी रोख्यांच्या परताव्यातली वाढ अशा अनेक कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात 13,138 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. यामुळे 2026 या वर्षात एकूण काढून घेतलेल्या गुंतवणुकीची रक्कम 2,37,000 कोटी इतकी झाली असून 2025 या संपूर्ण वर्षात काढून घेतलेल्या एकूण रकमेच्या म्हणजेच 1,66,000 कोटी रुपयांच्या रकमेच्या तुलनेत यावर्षीची आतापर्यंतची काढून घेतलेली ही रक्कम बरीच मोठी आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपला इतिहास, परंपरा आणि ज्ञानाचं जतन करणाऱ्या देशाला कायमचं गुलाम बनवता येत नाही आणि भारत याचं उत्तम उदाहरण आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीत आयोजित कार्यक्रमात थोड्या वेळापूर्वी ते बोलत होते. काही जण इतिहास पुसून टाकला जात असल्याचा आरोप करतात, मात्र वसाहतवादापासून मुक्ती मिळवायची प्रक्रिया म्हणजेच इतिहास प्रामाणिकपणे आणि भारतीय दृष्टिकोनातून मांडणं असतं आणि तसंच व्हायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
1: कई बार देश में बात होती है कि इतिहास को मिटा रहे हैं. मैं इनके साथ, वो विद्वानों के साथ सहमत नहीं हूँ. डीकोलोनाइजेशन की जो प्रक्रिया है वो इतिहास मिटाना नहीं, इसका अर्थ है इतिहास को संपूर्ण प्रामाणिक और भारतीय दृष्टिकोण के साथ फिर से लोगों के सामने रखना, ये डीकोलोनाइजेशन है और वो होना ही चाहिए.
0: भविष्याचा वेध घेण्यासाठी इतिहास माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं. एशियाटिक सोसायटीच्या रूपानं अशा प्राचीन इतिहासाचं जतन आणि संवर्धन होत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी सांगितलं. ग्रंथालय विभागाचे मुख्य कार्यालय लवकरच नव्या जागेत हलवलं जाईल आणि एशियाटिक सोसायटीला शक्य ती सर्व मदत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. भावी पिढ्यांना आपला समृद्ध इतिहास समजला पाहिजे, यासाठी एशियाटिक सोसायटीतल्या प्राचीन वारशाचं जतन आणि संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. याच अनुषंगानं एशियाटिक सोसायटीला राज्य सरकारकडून काहीही कमी पडू दिलं जाणार नाही, अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली. सध्या अमित शहा यांच्या उपस्थितीत 52व्या भारतीय रत्न आणि आभूषण पुरस्कारांचं वितरण होत आहे. त्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एका वार्ताहर परिषदेला संबोधित करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असून उभयतांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी गोष्टी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे, तर रेल्वे आणि एसटी गाड्याही प्रवाशांनी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून कोकणासह सांगली

सातारा, कोल्हापूर आणि राज्यातल्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्यामुळे वारजे परिसरात तब्बल 7 तास वाहतूक कोंडी झाली. मुंबईत पुनर्बांधणी आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून मस्जिद आणि माटुंगा स्थानकांवरचे 4 पादचारी पूल बंद करण्याबाबत मध्य रेल्वेला बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सूचना दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोडीच्या माध्यमातून 648 प्रकरणं निकाली काढली गेली. या प्रकरणांमध्ये एकूण 2,68,96,807 रुपये इतक्या रकमेची तडजोड झाली. एलेना रिबाकिना हिनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. विजेतेपदासाठी काल झालेल्या अंतिम सामन्यात रिबाकिना हिनं एरिना सबालेन्का हिचा 6-4, 5-7, 6-2 असा पराभव केला. रिबाकिनाचं हे पहिलं अमेरिकन खुलं विजेतेपद तर तिसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद ठरलं आहे. या विजयासह रिबाकिना सबालेन्काला मागे टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरही पोचली आहे. पुरुष दुहेरीत अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसन आणि ब्रिटनच्या नील स्कुपस्की या जोडीनं विजेतेपदावर नाव कोरलं. त्यांनी जर्मनीच्या केविन क्वार्टिस आणि टीम पोएट्स यांचा पराभव करून जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 हा सामना सुरू होईल. उपांत्य फेरीच्या लढतीत झ्वेरेव यानं रशियाच्या कॅनन याचा पराभव करून तर शेल्टन यानं अमेरिकेच्याच फ्रान्सिस याला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेल्टन याच्या कारकिर्दीतला हा पहिला ग्रँडस्लॅम अंतिम सामना असणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. जो देश आठवणी, इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह आणि एलेना रिबाकिनानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये है विविध भारती।
1: उजाले उनकी यादों की। उजाले उनकी यादों की।

0: आताच आपण युवकांसाठीचा युववाणी हा कार्यक्रम ऐकला.
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

आताच आपण आशा भोसले, रवींद्र आणि सहकाऱ्यांच्या आवाजात जैतरी जय चित्रपटातलं गाणं ऐकलं. यानंतर ऐकूया झेंडा चित्रपटातलं गाणं. गाण्याला आवाज दिला आहे ज्ञानेश्वर मेश्राम यांनी. गाण्याचे बोल लिहिले आहेत अरविंद जगताप यांनी आणि संगीत दिलं आहे अवधूत गुप्ते यांनी.

0: यासोबतच गीतबहार कार्यक्रम आता संपला.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातम्या प्रसारित केल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 झाले आहेत. आता ऐकूया गम्मत जम्मत.
1: गम्मत जम्मत.

0: नमस्कार छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची ताईचा नमस्कार. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उंड्री पुणे इथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आज आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमामध्ये सहभागी विद्यार्थी असे आहेत रिद्धी गायकवाड, स्पृहा काळे, शार्वी बावकर, सौरांशी देशपांडे, प्रीत चव्हाण, विवांश शिंकर, मनुश्री उमाठे, रियांश तिवारी, अनिर्विन्य बोरुडे. तबला साथ आहे प्रथमेश बने यांची, खंजिरी साथ ज्ञानेश्वर इबिद्वार याची आणि हार्मोनियमवर आहेत डॉक्टर भागवत ढोले सर.
1: आज आम्ही गम्मत जम्मत कार्यक्रमात विविध कला सादर करणार आहोत. ती कला सादर करण्यासाठी व आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आमचे शाळेचे मुख्याध्यापक श्री संजीव कुमार भारद्वाज सर व आमचे संगीत शिक्षक डॉक्टर भागवत ढोले सर यांनी आमच्याकडून मेहनत करून सर्व कार्यक्रम त्यांनी बसवून घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार.

0: तसाच 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन हा भारताचे महान विद्वान आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस निमित्त साजरा केला जातो। म्हणून आज तुम्हाला एका गुरु शिष्याची गोष्ट सांगणार आहे, गुरु शिष्य परंपरेची प्रेरणादायी गोष्ट। भारतीय संस्कृती ही गुरु शिष्य परंपरेवर उभी आहे। गुरु म्हणजे केवळ शिक्षण देणारी व्यक्ती नाही, तर योग्य मार्ग दाखवणारा, संस्कार करणारा आणि जीवन घडवणारा मार्गदर्शक असतो। प्राचीन काळापासून गुरुकुल पद्धतीत विद्यार्थी गुरुजींच्या सानिध्यात राहून ज्ञान, शिस्त, नम्रता आणि जीवन मूल्य शिकत असत। मी आज तुम्हाला अशाच एका गुरुजी आणि त्यांच्या शिष्यांची एक गोष्ट सांगणार आहे।
1: एका गावात पंडित चैतन्य गुरुजी यांचा आश्रम होता। दूर दूर वरून विद्यार्थी त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी येत असत। गुरुजी अत्यंत विद्वान होते, पण त्याहूनही मोठे त्यांचे मन होते। ते विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देत नसत, तर सत्य, प्रामाणिकपणा, सेवा आणि नम्रता यांचेही शिक्षण देत असत। त्या आश्रमात राम नावाचा एक गरीब मुलगा शिकायला आला। त्याचे वडील शेतमजूर होते। घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, तरीही रामला शिकण्याची प्रचंड आवड होती। पहिल्या दिवशी राम गुरुजींना म्हणाला, गुरुजी, माझ्याकडे गुरुदक्षिणा देण्यासाठी काहीच नाही, पण मी मनापासून शिकेन। गुरुजी हसले आणि म्हणाले, बाळा, खरी गुरुदक्षिणा म्हणजे ज्ञानाचा योग्य उपयोग आणि चांगले आचरण। हे शब्द रामच्या मनात कायमचे कोरले गेले।
0: आश्रमात सर्व विद्यार्थी स्वतःची कामे स्वतः करत असत। कोणी झाडू मारत असत, कोणी पाणी भरत असत, तर कोणी स्वयंपाक घरात मदत करत असत। राम नेहमी पहाटे उठून आश्रमाची स्वच्छता करत असे। तो कोणतेही काम करण्यासाठी लाज बाळगत नव्हता। एका दिवशी नवीन विद्यार्थी म्हणाला, तू एवढा अभ्यासू असूनही छोटे कामे का करतोस? राम शांतपणे म्हणाला, गुरुजी म्हणतात सेवा केल्याशिवाय शिक्षण पूर्ण होत नाही। हे ऐकून सर्व विद्यार्थी सेवाभावाने काम करण्याची सुरुवात करतात।
1: काही वर्षांनी सर्व विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा जवळ आली। गुरुजींनी सर्वांना जंगलातून चालत येण्यास सांगितले। सर्व विद्यार्थी निघाले।

0: आले. रस्त्यात मोठे काटे आणि दगड पडले होते. काही विद्यार्थी उड्या मारून पुढे गेले, काहींनी रस्ता बदलला, पण राम थांबला. त्याने सर्व काटे आणि दगड बाजूला केले, त्यामुळे मागून येणाऱ्या लोकांना चालणे सोपे झाले. तो आश्रमात सर्वात शेवटी पोहोचला. गुरुजींनी विचारले, राम तुला एवढा उशीर का झाला? राम नम्रपणे म्हणाला, गुरुजी रस्त्यावर काटे होते, कोणाला इजा होऊ नये म्हणून ते मी बाजूला केले. गुरुजींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
1: गुरुजी म्हणाले, आजची परीक्षा पुस्तकांची नव्हती, ती माणुसकीची होती. सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. गुरुजी पुढे म्हणाले, ज्यांनी स्वतःपेक्षा इतरांचा विचार केला त्यांनीच शिक्षणाचा खरा अर्थ समजून घेतला. त्या दिवशी रामला सर्वोत्कृष्ट शिष्य म्हणून गौरविण्यात आले.
0: शिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व विद्यार्थी आपल्या घरी परतले. काही वर्षांनी राम मोठा अधिकारी झाला. त्याला भरपूर पैसा आणि मान सन्मान मिळाला. एक दिवस तो आपल्या गुरूंना भेटायला आश्रमात आला. त्याने गुरुजींच्या चरणी नम्रपणे वाकून नमस्कार केला. त्याच्यासोबत भरपूर भेटवस्तू आणि धन होते. गुरुजी म्हणाले, बाळा मला यापैकी काहीही नको. राम म्हणाला, गुरुजी मग मी तुम्हाला काय देऊ? गुरुजींनी उत्तर दिले, गरीब मुलांना शिक्षण दे, त्यांना चांगले नागरिक बनव, हीच माझी गुरुदक्षिणा. रामने त्याच दिवशी आपल्या गावात एक मोफत शिक्षण केंद्र सुरू केले. अनेक गरीब मुले शिकू लागली. गुरुजी आनंदाने म्हणाले, आता मला खरी गुरुदक्षिणा मिळाली.
1: काही वर्षांनी चैतन्य गुरुजी वृद्ध झाले. त्यांच्या शिष्यांनी त्यांची सेवा केली. राम दर महिन्याला आश्रमात येऊन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कथा सांगू लागला. तो नेहमी म्हणायचा, गुरु आपल्याला फक्त अक्षर ज्ञान देत नाहीत, ते जीवन जगण्याची कला शिकवतात. आजही त्या आश्रमात गुरु शिष्य परंपरा जिवंत आहे. प्रत्येक नवीन विद्यार्थी आश्रमात प्रवेश करताना एकच वचन देतो, ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. अशा प्रकारे एका गरीब मुलाने आपल्या गुरुजींचे विचार आयुष्यभर जपले आणि समाजासाठी कार्य करून गुरुजींचे ऋण फेडले.
0: बोध, गुरुंचा आदर करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे. खरे शिक्षण म्हणजे चांगले संस्कार आणि उत्तम आचरण, सेवा, नम्रता आणि प्रामाणिकपणा, हीच खरी गुरुदक्षिणा आहे. ज्ञानाचा उपयोग स्वतः बरोबर समाजाच्या उन्नतीसाठी करावा. गुरु शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीची अमूल्य परंपरा आहे.
1: यानंतर आपल्या समोर रिद्धी गायकवाड शास्त्रीय संगीत राग देश सादर करत आहे.

0: सादरिद्धी, खूप छान सादरीकरण केलेस तू.
1: यानंतर मनुश्री उमाटे आपल्या समोर हार्मोनियम वादन करणार आहे राग भिंपलास.

0: खूप छान मनुश्री।
1: यापुढे आमच्या शाळेचे विद्यार्थी आपल्या समोर एक समूह गीत सादर करणार आहेत। पुन्हा नव्याने नव्या दिलाने गाणे गाऊया।
0: या गाण्यासाठी मी आमंत्रित करते रिद्धी गायकवाड, स्पृहा काळे, शार्वी बावकर, सौरंशी देशपांडे, प्रीत चव्हाण, मनुश्री उमाटे, रियांश तिवारी, विवान शिंकर, अनिर्विण्य बोरुडे।

0: सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद।
1: आताच आपण पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उंड्री पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकला। या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी होते रिद्धी गायकवाड, स्पृहा काळे, शार्वी बावकर, सौरांशी देशपांडे, प्रीत चव्हाण, विवांश शिनकर, मनुश्री उमाठे, रियांश तिवारी, अनिर्विन्य बोरुडे। तबला साथ होती प्रथमेश बने यांची, खंजिरी साथ ज्ञानेश्वर इबिद्वार याची आणि हार्मोनियमवर होते डॉक्टर भागवत ढोले सर। छोट्या दोस्तांनो, गणपतीची तयारी, आरास, मखर शेवटच्या टप्प्यात आलं की नाही? काय काय केलं यावर्षी? काय वेगळ्या पद्धतीने विचार केलात? तुम्ही गणपती उत्सवाबद्दल काही लिहिलं असेल तरी देखील आमच्याकडे जरूर पाठवा। आपण जे काही उत्सव साजरे करतो यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही ना, याकडे लक्ष दिलं पाहिजे। ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण यापैकी कोणतेही प्रदूषण आपल्या हातून घडणार नाही याची सगळ्या बच्चे कंपनींनी मला खात्री द्या। आणि आनंदानं, उत्साहानं, भरभरून नवचैतन्यानं येणारा गणेशोत्सव साजरा करूया। आपल्या पारंपरिक संकल्पना, गोष्टी, कथा, आपली जुनी गाणी समजावून घेऊया, पाठ करूया आणि वेगवेगळ्या मंडळांमध्ये जरूर सादर करूया। शाळांमध्ये जरूर आपण विविध गुणदर्शन या निमित्तानं सादर करत असू तर तेही करूया। यावर्षीच्या गणेशोत्सवात तुम्ही नवीन काय केलं हे आम्हाला नक्की लिहून पाठवा। आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा। prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर ईमेल करून अथवा तुम्ही आम्हाला पत्र पाठवून, फोन करून किंवा मेसेज करून देखील तुमचे अभिप्राय कळवू शकता। चला आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या। नमस्कार, बाय बाय, टाटा।

0: कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
2: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं.

0: आताच आपण गंमत जम्मत हा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
2: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं.

0: चर्चांची एक बरी संस्था आहे आणि गेल्या दोन दिवसांमध्ये हीच धारणा आणखी बळकट झाली आहे, असं ते म्हणाले. ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा हा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात सांगितलं. तंत्रज्ञान तसंच महत्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर ही गंभीर बाब असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळा येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धांमध्ये गुंतलेल्या रशिया, इराण यासह चीनसारख्या राष्ट्रांचे प्रमुख या शिखर परिषदेत हजर होते. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या चार मुद्द्यांवर ब्रिक्सनं लक्ष केंद्रित केलं आहे. आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हिताचं रुपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
1: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है. चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है. इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है.
0: गेल्या तीन दिवसात प्रधानमंत्र्यांनी एकंदर 15 राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या. याशिवाय त्यांनी अनेक जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांबरोबर अनौपचारिक चर्चाही केल्या. या बैठकांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं तसंच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचार विनिमय करण्यावर त्यांनी भर दिला. गेल्या दोन दिवसात मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. आज त्यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष कासिम जोमाट तोकायेव, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फता अल सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो, फिलिपीन्सचे अध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर यांच्यासोबतही द्विपक्षीय चर्चा केली. या नेत्यांनी धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला. देशातल्या काही राज्यांमध्ये आधीच समान नागरी कायदा आणला असून 2029 आधी भाजपा एनडीए शासित 21 राज्यांमध्ये हा कायदा आणू अशी घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली. मुंबईत ते वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. आज सकाळी शहा यांचं मुंबई दौऱ्यावर आगमन झालं आणि त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. या दौऱ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: 17 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती आज शहा यांनी वार्ताहर परिषदेत दिली.
3: इसका मंत्र है जनसेवा ही प्रभुसेवा और लक्ष्य है जन भागीदारी से 2047 विकसित भारत की रचना करना. और इस सेवा संकल्प अभियान के माध्यम से 25 वर्षों की ये प्रेरक यात्रा, इसके उद्देश्य और इसके सिद्धियां और आने वाले दिनों के लिए संकल्प जो है हमारा, वो हम देश की जनता को बताने का काम करेंगे.
2: राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांचा वापर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी, देशाला एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून घडवण्यासाठी, देश सुरक्षित करण्यासाठी, अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी, कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी केला. तसंच 15 ऑगस्ट 2047 पर्यंत विकसित भारताची निर्मिती करायचा संकल्प देशाला दिला, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत 12 विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळात देशानं विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आणि सरकारनं वेगवेगळ्या समाज घटकांसाठी राबवलेल्या योजनांचा उल्लेखही त्यांनी केला. शाह यांनी आज सकाळी मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीला भेट दिली आणि प्राचीन दस्तऐवजांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. देशाचा इतिहास आणि ज्ञान वसाहतवादापासून मुक्त करणं याचा अर्थ भूतकाळ पुसून टाकणं असा नव्हे, तर भारताच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक सत्य जगासमोर मांडणं असा होतो, असं प्रतिपादन त्यांनी केलं. त्यानंतर 52व्या भारतीय रत्न आणि आभूषण पुरस्कार सोहळ्यात त्यांनी भाग घेतला. प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांमुळे या व्यवसायात मोठं परिवर्तन झालं असून या पूर्ण मूल्यसाखळीच्या दृष्टीनं क्षमतावर्धन करायचं आवाहन त्यांनी या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना केलं. अमित शहा उद्या नवी मुंबईत हिंदी दिवस 2026 आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत. ते या कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
4: मुश

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी कनिष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेच्या अजिंक्यपदावर नाव कोरलं आणि आगामी FIH कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. महिला संघानं आजच्या अंतिम सामन्यातल्या विजयानंतर या स्पर्धेच्या जेतेपदांची हॅट्रिक साधली. सानिका माने हिच्या एकमेव गोलच्या जोरावर भारतानं चीनवर मात केली. पुरुष संघानेही दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. दुबईत होणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंतचे सर्व सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. पॅरा बॅडमिंटनमध्ये जपान इंटरनॅशनल स्पर्धेत भारताच्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या प्रमोद भगत यानं आज पुरुष एकेरीच्या SL3 प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. त्यानं अंतिम सामन्यात भारताच्याच उमेश कुमार याचा 21-16 21-8 असा पराभव केला. पुरुष दुहेरीच्या SL3 SU5 प्रकारात मात्र प्रमोद आणि सुकांत कदम यांच्या जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या जोडीनं त्यांना 5-21 15-21 असं नमवलं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11:30 हा सामना सुरू होणार आहे. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे, तर रेल्वे आणि ST गाड्याही प्रवासी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून कोकणासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि राज्यातल्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्यानं वारजे परिसरात 7 तास वाहतूक कोंडी झाली. मुंबईतही पुनर्बांधणी आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून मस्जिद आणि माटुंगा स्थानकांवरचे 4 पादचारी पूल बंद करण्याबाबत मध्य रेल्वेला बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सूचना दिली आहे. गणेशोत्सवांसाठी कोकणात येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचे आज 2 अपघात झाले. राजापूरजवळ टेम्पो ट्रॅव्हलर उलटून चालकासह 16 जण जखमी झाले. यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. खेड तालुक्यात खवटीजवळ दुचाकी 25 फूट खोल खड्ड्यात कोसळून चालकाचा मृत्यू झाला, तर सोबतची तरुणी गंभीर जखमी झाली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भ

0: कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत आयोजित 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची सांगता. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. विविध देशांच्या प्रमुखांची केली द्विपक्षीय चर्चा. भाजपा एनडीए शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांची विजेतेपदाला गवसणी. आणि राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
2: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
1: सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
1: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
3: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
2: अथर्वशीर्ष, एक दैनंदिन दृष्टिकोन.
3: त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वम त्वम त्वम. हे अक्षर उच्चारल्यानंतर आत्मदे गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं. ते मला माझ्यात पाहायला सांगतं.
2: अथर्वशीर्ष, एक दैनंदिन दृष्टिकोन, या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण.
3: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अन्नः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग् ना तस. अरे अरे, नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः. गुणधर्म समजावून घे, आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको. तुला छान आनंदी जगायचंय की नाही, मजक पाहू.
2: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारताच्या अध्यक्षतेखालील 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आजपासून प्रारंभ झाला. या शिखर परिषदेसाठी उपस्थित रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेजेशकियान यांच्यासोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची काल द्विपक्षीय बैठक झाली, तर आज चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह मलेशिया, इथिओपिया आणि अबुधाबीच्या राष्ट्रप्रमुखांसोबत देखील भारताच्या बैठका पार पडल्या. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सर्व राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय चर्चेचं महत्व

महत्व आणि त्यामध्ये भारतानं मांडलेली भूमिका याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष आणि अमेरिका इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे सध्या जागतिक राजकारण पूर्णपणे बदललं आहे. त्याचा जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झाला असून या पार्श्वभूमीवर भारतात होत असलेली

0: श्रोते हो, रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष आणि अमेरिका इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे सध्या जागतिक राजकारण पूर्णपणे बदललं आहे. त्याचा जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झाला असून या पार्श्वभूमीवर भारतात होत असलेली 18वी ब्रिक्स शिखर परिषद महत्वाची मानली जात आहे. आजपासून सुरू झालेल्या या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह मलेशिया, इथिओपिया आणि अबुधाबी राष्ट्रांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. तब्बल 7 वर्षांनंतर भारत दौऱ्यावर आलेले चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबत भारताचे आर्थिक आणि व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यासह सीमावाद आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेनं उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: थोड्याच वेळापूर्वी ब्रिक्स परिषदेच्या समारोपानिमित्त एक संयुक्त निवेदन मान्य करण्यात आलं. हे खूप महत्वाचं आहे. याचं कारण म्हणजे ब्रिक्स सदस्य देश आहेत, त्यांच्यापैकी अनेक देशांचे एकमेकांशी वाद आहेत. भारत चीन वाद तसा सर्वश्रुत आहे, पण आता जे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये सौदी अरेबिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती एकमेकांच्या विरोधात ठाकलेले एकमेकांविरुद्ध युद्ध करत आहेत, पण तरी देखील या सगळ्यांनी एकत्र येणं आणि एकत्र एक संयुक्त निवेदन प्रसारित करणं ही एक मोठी अचीवमेंट आहे आणि त्याचं श्रेय भारताला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातं. आज ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात आले. तब्बल 7 वर्षांनी ते भारतात येत आहेत. 2020 साली भारत आणि चीन यांच्यामध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर एका प्रकारे भारत आणि चीन यांच्यातील संबंधांनी एक नीचांकी पातळी गाठली होती, पण गेल्या काही वर्षापासून सातत्याने चर्चेच्या माध्यमातून दोन्ही देशांनी पुन्हा या संबंधांकडे एक नव्या पद्धतीने बघण्यास सुरुवात केलेली आहे आणि हाच खर तर या ब्रिक्स परिषदेच्या यशाचा गाभा आहे. आपापसातले मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडवणं, किमान ते किमान पातळीवर राखणं, याचं उत्तम उदाहरण भारत आणि चीन यांनी जगापुढे सादर केलेलं आहे. खास करून तेव्हा जेव्हा अमेरिका आणि इतर देश या युद्धाचा मार्ग अवलंबत असतील, रशिया युक्रेन युद्ध सुरू असेल, त्यामुळे भारत आणि चीन ही यांच्यातली चर्चा महत्वाची आहे. शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या व्यासपीठांवर भेटत आहेत आणि प्रत्येक भेटीनंतर आणि त्यांच्या दरम्यानच्या चर्चेमुळे भारत आणि रशिया यांच्या सीमा प्रश्नावर तसंच परस्परांच्यातील व्यापारामध्ये असलेली तूट किंवा मग अन्य मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा होत आहे. यावर्षी आपण बघितलं, मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक तिबेटमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले आणि अर्थात त्याच्यासाठी चीनचं सहकार्य हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ब्रिक्स परिषदेतही संयुक्त निवेदन प्रसिद्ध होण्यामध्ये भारत आणि चीन यांच्यातलं जी एक सहमती होती आणि जर तुम्ही या ब्रिक्स परिषदेच्या निवेदनाचं टेक्स्ट बघितलं तर त्याच्यामध्ये कोणत्याही देशांनी एकतर्फा व्यापारावर निर्बंध लादणं किंवा कर लादणं किंवा आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळ्या खंडित करणं याचा बदल वक्तव्यात उल्लेख आहे आणि अर्थातच हा रोख अमेरिकेकडे आहे आणि त्यामुळे शी जिनपिंग यांचं भारतात येणं, कारण शेवटचं ही गोष्ट नक्की नव्हती की शी जिनपिंग भारतात येणार आहेत का नाही येणार आहेत, कारण मतभेद दोन्ही देशांमध्ये आहेत, पण ते आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर त्यांची चर्चा होत आहे ही अतिशय सकारात्मक बाब आहे. ब्रिक्स हा गट केवळ भारत, ब्राझील, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि चीन या 5 देशांचा आता गट उरलेला नसून एका प्रकारे तो ग्लोबल साऊथ किंवा जगातल्या महत्वाच्या विकसनशील देशांचं एक व्यासपीठ बनलेलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एक मोठा फरक दिसून आलेला आहे की जे आंतरराष्ट्रीय व्यापारी गट होते याच्यामध्ये उत्तर अमेरिकेतल्या देशांचा व्यापारी गट असेल किंवा आग्नेय आशियातला आसियान गट असेल, हे सगळे गट आता एकत्र काम करण्याची एक मर्यादा गाठलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक देश स्वतःच्या हितसंबंधांना डोळ्यासमोर ठेवून आपला वेगळा मार्ग आखत आहेत आणि त्यामुळे ब्रिक्स या देशामध्ये आफ्रिका असेल, दक्षिण अमेरिका असेल किंवा आग्नेय आशिया असेल त्यांच्यातले महत्वाचे देश सहभागी आहेत. याच्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इथिओपियाचे डॉक्टर अली यांच्याशी भेट झाली, तसंच संयुक्त अरब अमिरातीचे क्राऊन प्रिन्स त्यांच्याशीही भेट झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे युएई आणि इराण परस्परांशी युद्ध करत असलेल्या देशांच्या नेत्यांची एकत्र भेट झाली आणि त्याच्यातले आपापसातले मतभेद त्यांनी चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा निदान प्रयत्न सुरू केला. याच्याशिवाय व्हिएतनाम, मलेशिया, कझाकस्तान अनेक देशाचे नेते या परिषदेला उपस्थित होते, त्यातले काही या परिषदेचे सदस्य म्हणून तर काही भारताचे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. आणि याच्यातनं एक गोष्ट पुढे येत आहे की केवळ जे

0: G7 हा विकसित देशांचा गट आहे किंवा मग संयुक्त राष्ट्राचे सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य असलेल्यांचा 5 देशांचा गट आहे. त्याच्या पलीकडे ब्रिक्स जो जगाची 50% लोकसंख्या आणि 40% GDP प्रतिनिधित्व करतो तो गट आता एक सशक्त पर्याय म्हणून समोर येत आहे. भारताने या ब्रिक्स चळवळीचं आणि ब्रिक्स परिषदेचं नेतृत्व उत्तमरित्या सांभाळलं असून या वर्षीच्या ब्रिक्स परिषदेचं यश हे एका प्रकारे भारताच्या या प्रयत्नांनाही मिळालेलं यश आहे.
1: श्रोते हो, ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मसूद पेजेशकियान यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. आव्हानात्मक परिस्थिती असूनही ब्रिक्स संबंधित बैठकांमध्ये इराणचा नियमित सहभाग महत्वाचा ठरला आहे. याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर म्हणाले,
2: ब्रिक्स या गटाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 18वी ब्रिक्स परिषद भारतामध्ये पार पडत आहे. भारताकडे चौथ्यांदा या परिषदेचं यजमानपद आहे. यावर्षीची परिषद अशासाठी महत्वाची आहे कारण यावर्षी अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातल्या युद्धाला 6 महिने आता पूर्ण होत आहेत. रशिया युक्रेन युद्धाला 4 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान भारतात येणं हे अतिशय महत्वाचं आहे. खास करून तेव्हा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची आर्थिक नाकाबंदी करणं आणि जे देश इराण विरुद्ध इराणशी व्यापार करतील गुंतवणूक करतील त्यांच्यावरही कडक आर्थिक निर्बंध घालण्याची धमकी दिलेली आहे. याबाबत भारताची भूमिका स्पष्ट आहे की भारताचे इराण सोबत असलेले संबंध हे भारताच्या राष्ट्रीय हिताशी जोडलेले आहेत. भारताने इराणमध्ये चाबहार बंदर विकसित केलेलं आहे आणि जे भारताच्या नॉर्थ साऊथ कॉरिडॉरसाठी म्हणजे खास करून रशिया आणि युरेशियाच्या व्यापारासाठी ते अतिशय महत्वाचं आहे. इराण विरुद्ध असलेल्या निर्बंधांचा फटका भारतालाही बसला असला तरी भारताने ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की अमेरिका आणि इराण यांच्यातले जरी संबंध युद्धाचे असले तरी भारत आणि इराण यांच्यातली मैत्री किंवा त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध कायम राहू शकतील. पेजेशकियान जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या स्वागताला भारताचे बंदर राज्यमंत्री विमानतळावर गेले होते. याच्यातनं हेही दिसून येतं की एका प्रकारे त्यांच्या भारत दौऱ्याला भारताने राजनैतिक महत्व देखील दिलेलं आहे. सध्याच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये 2 गट पडलेले आहेत. एकीकडे सौदी अरेबिया तुर्की आणि पाकिस्तान मक्का करारांनी एकत्र आलेले आहेत. दुसरीकडे UAE सारखे देश आहेत की जे अमेरिकेच्या जवळ आहेत. बहरीन त्याच्यामध्ये आहेत आणि इराणचे समर्थक संघटना याच्यामध्ये येमेनमधल्या हुती असतील किंवा मग हिजबुल्ला हमास या सगळ्या संघटना आहेत या तिसऱ्या एकामध्ये गटामध्ये मोडता येऊ शकतील. पण भारताचा याबाबतचा दृष्टिकोन स्पष्ट आहे की भारत इराण संबंध भारतासाठी महत्वाचे आहेत. पेजेशकियान इराणचे प्रतिनिधी म्हणून भारतात आलेले आहेत. इराण ब्रिक्स गटातला एक महत्वाचा देश आहे. सध्या 11 देश त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे एका प्रकारे भारत इराण संबंध आणि दुसरीकडे जगामध्ये युद्ध सुरू असताना त्याचा दबाव भारतावर टाकला जाऊ शकत नाही असा संदेश भारताने याच्यामधून दिलेला आहे.
1: श्रोते हो, ब्रिक्स शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात काल द्विपक्षीय चर्चा झाली. याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांनी सांगितलं,
2: भारत आणि रशिया यांचे संबंध ऐतिहासिक काळापासून म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापासून अतिशय घट्ट राहिलेले आहेत, घनिष्ठ राहिलेले आहेत. 1991 साली जेव्हा सोव्हिएत रशियाचं विघटन झालं तो पूर्वीपर्यंत रशिया भारताचा सगळ्यात जवळचा देश होता, सगळ्यात महत्वाचा संरक्षण क्षेत्रातील भागीदार देश होता. वेळोवेळी रशियाने आपला नकाराधिकार भारतासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत वापरला होता. आजही भारताची शस्त्रास्त्र असतील ती मुख्यतः रशियन बनावटीची आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका रशियाला मागे टाकून भारताचा संरक्षण क्षेत्रातील सगळ्यात महत्वाचा भागीदार देश झालेला आहे. फ्रान्स असेल, इस्रायल असेल अशा देशांसोबतही भारताचे अतिशय जवळचे संरक्षण क्षेत्रातील संबंध आहेत. असं जरी असलं तरी भारत आणि रशिया यांच्यातली मैत्री अजूनही भक्कम आहे. खास करून रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं आणि तेव्हा रशियाकडनं येणारं खनिज तेल असेल किंवा नैसर्गिक वायू असेल किंवा इतर त्यांच्याशी व्यापारी संबंध तोडावेत याबाबतचा जागतिक दबाव होता. पण भारताने या दबावाला किंमत न देता भारत रशियाकडनं खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची आयात करत राहिला. आज जवळजवळ भारताचं 40%हून जास्त तेल रशियाकडनं येतं. त्याच्यामध्ये अर्थातच गरज आहे ती म्हणजे भारत रशिया यांच्यातले संबंध 21व्या शतकात एका त्याला नवीन एक त्याला आयाम कशा प्रकारे प्राप्त करून देता येईल. कारण गेल्या काही दशकांमध्ये भारताचे अमेरिकेशी असलेले संबंध अतिशय वेगाने वाढले. आज अमेरिकेमध्ये 50 लाखाहून अधिक भारतीय लोक राहतात. महत्वाच्या अमेरिकन कंपन्यांचे अध्यक्ष नेतृत्व

0: भारतीय लोक करतात. पर्यटनाच्या बाबतीत खूप मोठ्या संख्येने भारतीय लोक अमेरिकेत जातात. भारत रशिया संबंधांमध्ये अशा प्रकारचं नवीन कोणते आयाम जोडता येतील? भारताचा आणि रशियाचा जो व्यापार आहे तो खनिज तेलाच्या आयातीमुळे रशियाकडे झुकलेला आहे. त्याच्यामध्ये एक प्रकारचा समतोल कशा प्रकारे साध्य करता येईल? संरक्षण क्षेत्रामध्ये आता आपण रशियाची काही बॅलिस्टिक मिसाईल्स तसं ड्रोन वॉरफेअर याच्यामध्ये आपण रशिया काय करू शकतो ते पाहिलं. रशिया भारताला सुखोई 57 ही 5th जनरेशन फायटर जेट्स विकू पाहत आहे किंवा त्याच्यासोबतचं तंत्रज्ञान हस्तांतरणही करण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे. तो देखील पुतीन यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीमधला महत्वाचा विषय होता. भारत आणि रशिया यांचा एकमेकांवर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही देश संरक्षण क्षेत्र असेल, अंतरिक्ष क्षेत्र असेल, सिव्हिल न्यूक्लिअर एनर्जी कॉर्पोरेशन असेल, सगळ्यामध्ये हे दोन्ही देश अतिशय महत्वाचं सहकार्य करत आहेत. परंतु व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीत त्याची भविष्याची दिशा काय असावी याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना यावर्षी होत असलेल्या भारत रशिया समिट आहे त्याचं देखील निमंत्रण दिलं. ते जर त्यांनी स्वीकारलं तर व्लादिमीर पुतीन या वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा भारतात येणार आहेत आणि त्यामुळे इराण आणि रशियाच्या नेत्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी आणि त्याच्यात झालेली चर्चा अतिशय महत्वाची आहे.
1: श्रोतेहो, नवी दिल्ली इथं सुरू असलेली 18वी ब्रिक्स शिखर परिषद जागतिक राजकारण आणि आर्थिक समीकरणांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची मानली जात आहे. 11 देशांचा समूह असलेला ब्रिक्स हा जागतिक स्तरावर 49% लोकसंख्या आणि 40% जीडीपीचं प्रतिनिधित्व करतो. रशिया, चीन, इराण सारख्या राष्ट्रप्रमुखांसोबतच सर्व सदस्य राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय चर्चांमुळे यंदाची ही ब्रिक्स परिषद केवळ ब्रिक्सपुरती मर्यादित न राहता भारत आणि अन्य अनेक राष्ट्रांमधील संबंधांच्या दृष्टीनं महत्वाची ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.
2: आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आहे.
3: गजानना गणराया आधीवंदु तुझ मोरया. गजानना
4: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीतं सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: प्रतीक्षा कीजिए, ये आकाशवाणी है.
2: वुमेन्स एशिया कप T20
3: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
4: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
5: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
4: द कोल्हापूर अर्बन बँक.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍप वर. मंडळी, आता वेळ झालीय माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमाची. चला तर मग ऐकूया शेतकऱ्यांची आवड.
6: माझं शेत माझं शिवार.
3: शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, या आठवड्यात आपल्या बऱ्याचशा श्रोत्यांची आवड ही एकसारखीच आहे बरं का? त्याचं कारणही तसंच आहे. ते

म्हणजे आपल्या लाडक्या गणरायाचं उद्या आगमन आहे. म्हणूनच आपल्या बऱ्याचशा श्रोत्यांनी आपल्या बाप्पांच्या गाण्यांची आवड आपल्याला कळवलेली आहे, त्यासोबतच आपल्या गौराईच्या गाण्यांची सुद्धा. चला तर मग या आठवड्यात ऐकूया तुमच्या आवडीची ही गौरी गणपती गीतं. कार्यक्रमातल्या पहिल्या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड तालुका शिरोळ इथून, राजाराम गायकवाड, श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजपेंटर, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सुशीला विलास दावणे, कागल, सुभाष मणचे, शिरढोण, श्रीनिवास कांबळे, यड्राव, शशिकांत पाटील, कुरुंदवाड, सचिन किल्लेदार, भडगाव, शिवानी कांबळे, अलाहाबाद, दीपाली, अमोल, सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे, सांगाव, वंदे मातरम श्रोता संघ, अक्षय, अभय, पूनम, प्रथमेश, मयुरेश, सुनीता, अरुण शिंदे, नवरत्न चौक, पट्टण कोडोली, सुशांत, कविता लोहार, कागल, दिव्या, आकाश, नीता मांडवकर, सरनोबतवाडी, मैत्री श्रोता संघ, सुरेश रामू साबळे, वसंत तुकाराम डावरे, रेखा सागर साबळे, छाया शामराव शिवडकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, लता तानाजी निकम, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, बजरंग आणि नंदाते श्रीपती कुंभार, संदीप मस्कर, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, मुक्काम पोस्ट महे इथून महेश्वर रेडिओ श्रोता संघ लहुराज नवाळे, सारिका नवाळे आणि नवाळे परिवार, संगीता काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड, मुक्काम पोस्ट वरणगे, चांदोली वसाहत महादेवनगर माले इथून शाहीर शंकर सराफदार, अजय विजय सराफदार, रमेश पेजे, वळेगाव पुणेहून अंकिता विजय कांबळे, बेबी शौर्या, श्रेयस कांबळे, विजय शहापूरकर, नवीन वसाहत वारणा शहापूरहून विजय इंदूरकर, अमित अशोक समुद्रे, शिवाजी साळुंखे आळते इथून, विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, एसपी म्हैसाळकर, मनप्रसन्न रेडिओ श्रोता संघ आरग तालुका मिरज इथून शशिकांत डी कांबळे, फुलाताई, ऋषिकेश, दीक्षा, शीतल, चार्ली, सायली, प्रतिभाताई आणि सय्यद हवालदार मुक्काम पोस्ट बोलवाड इथून, रिअल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगली इथून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख आणि दे दणादून ग्रुप सुवर्णा कांबळे, तारबे पार्क, कोल्हापूर, विठ्ठल डळेकर, रुक्मिणी, विशाल, पूजा, बापू डळेकर, सुलताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पट्टण कोडोली इथले श्रोते. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं फटाकडी या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वळूया आता पुढच्या गीताकडे आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत. निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट मही इथून एकनाथ इंगवले, ओंकार इंगवले, उदय माने, आयशा रमजान डफेदार, वंदना आवळेकर, मंगला पोवार बस्तवाड इथून, सुप्रिया ओंकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी, धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, रमेश डावकरे, अनिल कुंभार, चंगू मंगू, अविरा आरव, सुहास लोले, शानू विश्वास, निर्मला आणि गजानन लोले संग्राम चौक इचलकरंजी, हर्षल प्रणव अनुराधा पुष्पा आणि संजय वरुटे बेडकेहाळ, शांताबाई नामदेव जयदीप सोनू आणि सचिन पाटील अमित मिलचौक गडमोडशिंगी, दही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्रपरिवार मुक्काम पोस्ट बस्तवाड इथून विजयकुमार स्वामी, शिवप्रसाद जंगम, अनिकेत, अभिलाष, सोहम, प्रीती, श्रुती, स्नेहा, मियारा, महादेवीताई, प्रभाकर, बापूसो, रावसाहेब, वीरभद्र आणि समस्त जंगम परिवार, याचबरोबर बाजीराव वाघमारे केरूर, गजबर अत्तर कुरुंदवाड, सलीम नाईकवडी भैरेवाडी, सूरज मडिवाळ, गुलफाम पटेल औरवाड, सचिन राजमाने तेरवाड, भीमराव कबाडे बुबनाळ, भोला जाधव, सचिन पाटील, बाळू पवार, अनिकेत कमते नृसिंहवाड इथले श्रोते, सरदार बंके पन्हाळा, प्रणिता मनीषा अभिषेक अमोल शशिकांत मुसळे वसंत कॉलनी इचलकरंजी, श्री रोकडेश्वर नगर पांगारे शिंदे इथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत टिकू, रमाबाई सुरेंद्र, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, सुनील जबडे, मास्टर विलास शिंदे पाटील, माटेश्वर श्रोता संघ नागेश्वर नगर इथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम वैष्णवी, सुवर्णा वेणुताई, शुभम आणि बालाजी बोबडे, अशोकनगर बसमत जिल्हा हिंगोली इथून पार्वती सखाराम ठोके, दीपाली राजू, रोहित सोनू मोनू ठोके आणि निजामाबाद इथून शेख अल्लाबक्ष आणि बेगम राबिया, याचबरोबर श्रीनिवास कांबळे, नंदूभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी, मौजे ठिकपुरली, पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर इथून राजेश पाटील साबळे, राजदीप राशी, श्रीमती शीतल राजेश आणि गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना इथून निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर आणि उद्धव साबळे. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं मोरिया या चित्रपटातलं हे गीत.

0: मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे राधानगरी, अर्श अली सनदी, सदीन अली सनदी कबनूर, दक्षमुर्गी मुतनाळ, शहबाज नायकवडे, सादिया जरीना, शब्बीर नायकवडे रुई, रेवा ईश्वरी, ऋतुराज समर्थ, संजय रतन, पद्मिनी, सुलेंद्र आवटे येळगुळ, चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा, सागर पाटील, राजू मिठारी स्टॉप, रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते, तेजस, वैशाली आणि दत्ता चौगले राहणार दोनवडे, दयानंद नगर नांदेडहून प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूरहून संगीता जैन, सूरज आणि पी आर जैन, फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिक, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सू सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधुरादेवी, रुद्र कोळकर, वाकुर्णी तालुका बदनापूर, भावेश्वरी श्रोता संघ सेनापती कापशीहून, ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण, ज्योती काळेबेरे आणि वरुड जवळका इथून महेंद्र सरकटे, विजया मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे। कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं हे गीत।
1: कशी मी नाचू नाच ग घुमा,
2: कशी मी नाचू
1: नाच ग घुमा,
2: कशी मी नाचू
1: नाच ग घुमा,
2: ह्या गावचा त्या गावचा सोना नाही आला जुडवी नाही मला, कशी मी नाचू
1: नाच ग घुमा,
2: कशी मी नाचू
1: नाच ग घुमा,
2: कशी मी नाचू
1: नाच ग घुमा,
2: ह्या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला चोळी नाही मला, कशी मी नाचू
1: नाच ग घुमा,
2: कशी मी नाचू
1: नाच ग घुमा,
2: कशी मी नाचू
1: नाच ग घुमा,
2: ज्या गावचा त्या गावचा

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या ऍपवरून. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत आहोत गौरी गणपतीची गीतं. चला तर मग ऐकूया आपल्या पुढच्या श्रोत्यांची आवड. आणि ही आवड कळवणारे आपले श्रोते आहेत चांदणी चौक सांगली इथून सक्षम श्रेणीक ज्योती अजित लताताई राजाराम चव्हाण हर्षवर्धन पाटील रोहिणी मेघा आणि संजना पाटील तुंग इथून. जयहिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी सायराबनो दस्तगीर फैजनबी शाकीर इस्लामबी बाबा करिश्मा सिमर बिस्मिल्लाबी गदर निलोफर शेख आणि सानिया शकील पठाण वळसंगीकर तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी अयुब सय्यद बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्तीभूषण नामदेव आकाशकुमार अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे गीतांजली सयाजी वरुटे रघुनाथ भोईटे हसूर दुमाला कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे कंदलगाव दिवाणी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली इथून शहाजी बोडखे श्रीमती नंदा हनुमान सारिका सुरेखा आरवी तन्वी समस्त बोडखे परिवार वाकोडी तालुका कळमनुरी इथून उत्तम जमधाडे स्वरा जमधाडे आत्माराम असोले ललिता असोले आणि समस्त मित्र परिवार याचबरोबर मुक्काम पोस्ट गोवर्धन तालुका रिसोडवरून रवींद्र पवार मीना पवार श्रीकांत आणि एकनाथ काळे अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे येळगुड रेवण अनिता राहुल भंबिष्टे कबनूर विलास पाटील बाळू बोडके काका पाटील सोमान अरुण येळगुडकर चंदूर रामदास लोले दगडू बेडगे सागर कांबळे दिलीप कांबळे श्यामसुंदर जत्राटकर पांडुरंग कांबळे अरुण कांबळे येळगुड सुप्रिया बोलकेवाडीकर एकता कांबळे मेघना कुरणे उत्कर्ष कांबळे तुषार प्रसिंग कांबळे रेखाता येळगुडकर संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर इथले श्रोते. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं टिळा लावते मी रक्ताचा या चित्रपटातलं हे मस्त गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे शेवटच्या गीताची. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत महादेवराव डोंगळे, राहणार घुटोडे, तालुका राधानगरी, वारणा रेडिओ श्रोता संघ, विजय चव्हाण, तेजस्विनी, अंकिता, अनिकेत, माया चव्हाण, वारणा शहापूर इथून शौर्या कांबळे, सतीश वाघमारे, अतिश, स्वाती, वर्षा, श्रमण, श्रुमेण वाघमारे, एमआयडीसी चंदननगर सातारा, जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी जोशी, परभणीहून गणेश हारगावकर, बंडोपंत शहागुरुजी, गावभाग सांगली, पांडुरंग, सातप्पा, बाजीराव टिपुगडे, देवांश खांडेकर, सानिका, ज्योतिराम खांडेकर, सोन्याची शिरोली, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोली, संगीता, बाजीराव ढेरे, शाहूनगर परिते, श्रेया, सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडीतले श्रोते. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं कुंकवाचा टिळा या चित्रपटातलं हे मस्त गीत.

0: मंडळी, या छानशा गीताबरोबरच आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुमच्याच आवडीच्या काही नवनवीन गाण्यांसोबत. तोपर्यंत रश्मी कुंभाला निरोप द्या. नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. माझं शेत माझं शिवार निवेदन रश्मी कुंभार, सादर करते डॉक्टर दीपक ठमके.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.
2: त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम हर्तासी, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं. ते मला माझ्यात पाहायला सांगतं.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण.
2: त्वम भूमी, त्वम आपहा, त्वम अनलहा, त्वम अनिलहा, त्वम नभा, वाग ना तस. अरे अरे, नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्रहा, त्वम इंद्रहा. गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको. तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू.
1: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
4: आकाशवाणी मुंबई. शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत आयोजित 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची सांगता. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. भाजपा एनडीए शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह आणि कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघाची विजेतेपदाला गवसणी. नवी दिल्लीत 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची आज सांगता झाली. विविधता ही या परिषदेची ओळख राहावी, सहकार्य ही प्रेरणा आणि

0: प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समारोपाच्या भाषणात केलं. ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये हीच धारणा अधिक बळकट झाली आहे असं ते म्हणाले. ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा हा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषत ग्लोबल साऊथमध्ये एक सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात सांगितलं. तंत्रज्ञान तसंच महत्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर ही बाब गंभीर असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळा येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धामध्ये गुंतलेल्या रशिया इराण यासह चीनसारख्या राष्ट्रांचे प्रमुख या शिखर परिषदेत उपस्थित होते. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता नवोन्मेष सहकार्य आणि शाश्वतता या 4 मुद्द्यांवर ब्रिक्सनं लक्ष केंद्रित केलं आहे. आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हितात रुपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
1: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है. चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है. इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है.
0: गेल्या 3 दिवसात प्रधानमंत्र्यांनी 15 राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या. याशिवाय त्यांनी अनेक जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांसोबत अनौपचारिक चर्चाही केल्या. या बैठकांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं तसंच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचार विनिमय करण्यावर त्यांनी भर दिला. गेल्या 2 दिवसात मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. आज त्यांनी कझाकिस्तान इजिप्त इंडोनेशिया फिलिपिन्स या देशांच्या अध्यक्षांशी चर्चा केली. या नेत्यांनी धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला. देशातल्या काही राज्यांमध्ये आधीच समान नागरी कायदा आणला असून 2029च्या आधी भाजपा एनडीए शासित 21 राज्यांमध्ये हा कायदा आणू अशी घोषणा गृहमंत्री अमित शाह यांनी आज केली. मुंबईत ते वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. आज सकाळी शहा यांचं मुंबई दौऱ्यावर आगमन झालं आणि त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. या दौऱ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: 17 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती आज शहा यांनी वार्ताहर परिषदेत दिली.
3: इसका मंत्र है जनसेवा ही प्रभु सेवा और लक्ष्य है जन भागीदारी से 2047 विकसित भारत की रचना करना. और इस सेवा संकल्प अभियान के माध्यम से 25 वर्षों की ये प्रेरक यात्रा, इसके उद्देश्य और इसके सिद्धियां और आने वाले दिनों के लिए संकल्प जो है हमारा, वो हम देश की जनता को बताने का काम करेंगे.
2: राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांचा वापर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी, देशाला एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून घडवण्यासाठी, देश सुरक्षित करण्यासाठी, अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी, कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी केला. तसंच 15 ऑगस्ट 2047 पर्यंत विकसित भारताची निर्मिती करायचा संकल्प देशाला दिला असे गौरवोद्गार त्यांनी काढले. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत 12 विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळात देशानं विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आणि सरकारनं वेगवेगळ्या समाज घटकांसाठी राबवलेल्या योजनांचा उल्लेखही त्यांनी केला. शाह यांनी आज सकाळी मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीला भेट दिली आणि प्राचीन दस्तऐवजांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. देशाचा इतिहास आणि ज्ञान वसाहतवादापासून मुक्त करणं याचा अर्थ भूतकाळ पुसून टाकणं असा नव्हे, तर भारताच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक सत्य जगासमोर मांडणं असा होतो असं प्रतिपादन त्यांनी केलं. त्यानंतर 52व्या भारतीय रत्न आणि आभूषण पुरस्कार सोहळ्यात त्यांनी भाग घेतला. प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांमुळे या व्यवसायात मोठं परिवर्तन झालं असून या पूर्ण मूल्य साखळीच्या दृष्टीनं क्षमतावर्धन करायचं आवाहन त्यांनी या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना केलं. अमित शाह उद्या नवी मुंबईत हिंदी दिवस 2026 आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत. ते या कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या

0: AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे, तर रेल्वे आणि एसटी गाड्याही प्रवासी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचे आज दोन अपघात झाले. राजापूरजवळ टेम्पो ट्रॅव्हलर उलटून चालकासह 16 जण जखमी झाले, यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. खेड तालुक्यात खवटीजवळ दुचाकी 25 फूट खोल खड्ड्यात कोसळून चालकाचा मृत्यू झाला, तर सोबतची तरुणी गंभीर जखमी झाली. भारतीय महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी कनिष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेच्या अजिंक्यपदावर नाव कोरलं आणि आगामी FIH कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. महिला संघानं आजच्या अंतिम सामन्यातल्या विजयानंतर या स्पर्धेच्या जेतेपदांची हॅट्रिक साधली. सानिका माने हिच्या एकमेव गोलच्या जोरावर भारतानं चीनवर मात केली. पुरुष संघानंही दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. पॅरा बॅडमिंटनमध्ये जपान इंटरनॅशनल स्पर्धेत भारताच्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या प्रमोद भगत यानं आज पुरुष एकेरीच्या SL3 प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. त्यानं अंतिम सामन्यात भारताच्याच उमेश कुमार याचा 21-16, 21-8 असा पराभव केला. पुरुष दुहेरीच्या SL3 SU5 प्रकारात मात्र प्रमोद आणि सुकांत कदम यांच्या जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या जोडीनं त्यांना 5-21, 15-21 असं नमवलं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 वाजता हा सामना सुरू होईल. गोवा विधानसभेच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांनी गोवा फर्स्ट या आघाडीची आज घोषणा केली. ही आघाडी म्हणजे मतदारांसाठी बिगर भाजपा आणि बिगर काँग्रेस पर्याय असल्याचं आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, अमेरिकी रोख्यांच्या परताव्यातली वाढ अशा अनेक कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात 13,138 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. त्यामुळे 2026 या वर्षात एकंदर काढून घेतलेल्या गुंतवणुकीची रक्कम 2,37,000 कोटी इतकी झाली आहे. महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज दुबईत भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 3 षटकात बिनबाद 29 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत आयोजित 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची सांगता. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. भाजपा NDA शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा. गणेशोत्सवांच्या तयारीचा सर्वत्र उत्साह आणि कनिष्ठ गट हॉकी चषक आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघाची विजेतेपदाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शंकर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत.

0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया शाहीर दशरथ रेडकर आणि सहकार्यांनी गायलेलं हे लोकगीत.
1: बरसू लागला या भूवरती मेघराज झर झर

0: या गाण्याबरोबरच लोकसंगीताचा आजचा कार्यक्रम संपला.
1: गजानना गणराया आधिवंदू तुझ मोरया. गजानना
2: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 होत आहेत. आता हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अपर्णा रॉय यांच्या आवाजात हे भक्तिगीत.

श्रोते हो, आत्ताच आपण अपर्णा रॉय यांच्या आवाजातलं भक्तिगीत ऐकलं. यानंतर चंद्रू आत्मा यांनी सादर केलेलं हे भक्तिगीत ऐकूया.